नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, आज वार शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 13 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रसाराला आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी, डॉक्टर मकरंद कोकीळ, आपणा सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आता प्रसारणाला सुरुवात करूया सनईच्या या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देशकार या रागातली धून आपण ऐकत आहात श्रोते हो. यानंतर काही क्षणातच म्हणजे सकाळी ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्या पाठोपाठच 6:05 वंदनवार हा चिंतन आणि हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन झरोखा के अंतर्गत। सुनिए आज प्रसारित होने वाले
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केले आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात जगात सर्व दूर।
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या

0: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 5:45 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या काही आगामी कार्यक्रमांविषयीचे संदेश.
6: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
7: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत। आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारं श्री रामचरित मानस गान हा कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत।
3: हे अयोध्या गांड

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल, आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:45 आणि 40 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 72वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला अखेरचा म्हणजे 72वा हा श्लोक लोकमान्य टिळकांनी याचा अनुवाद असा केलाय. हे पार्था, ब्राह्मी स्थिती म्हणतात ती हीच. ती प्राप्त झाल्यावर कोणीही मोहात पडत नाही आणि अंतकाळी म्हणजे मरणाच्या वेळी सुद्धा या स्थितीमध्ये राहून त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मात मिळून जाण्याच्या स्वरूपाचा मोक्ष मिळतो. आचार्य विनोबा भावे याचा अनुवाद करताना म्हणतात, अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावतान चळे पुन्हा टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मिळवी. दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी स्थितप्रज्ञतेची लक्षणं सांगितली आणि शेवटच्या श्लोकात त्यांनी त्याची फलश्रुती सांगितली. सर्वसाधारणपणे इतक्या वेळा नाम घेतलं किंवा जप केला किंवा उपवास किंवा तत्सम गोष्टी केल्या की त्याचं फळ म्हणून संकट दूर होतात, व्याधीतून मुक्तता होते, धनप्राप्ती होते असं आपल्याला पाहायला मिळतं. पण ही फलश्रुती त्या प्रकारची नाही. श्रीमद भगवद्गीतेची फलश्रुती अनुभव सिद्ध, संयुक्तिक आणि नेमकी आहे. मुख्य म्हणजे ती शास्त्रीय फलश्रुती आहे. एषा ब्राह्मी स्थिती म्हणजे ही ब्रह्मरूप अवस्था होय. स्थितप्रज्ञांची लक्षणं, अवस्था यांचं विवरण केल्यानंतर ज्याच्या कामना सुटल्या आहेत त्याचं चित्त चैतन्यमय झालेलं आहे. सुखदुःख दोन्हीत तो ईश्वराच्या समीप आहे. तो सर्व विकार, काम, क्रोध, भय, आसक्ती या सगळ्यांपासून दूर गेलेला आहे. त्यांनी इंद्रियांवर संयम आणि ताबा मिळवलाय. अखंड ज्ञान जागृती आहे, प्रसन्नता आहे. ही ब्रह्मरूप ब्राह्मी स्थिती आहे. याचं आणखीन एक विशेष म्हणजे एकदाही प्राप्त झाली की त्यात खंड पडत नाही किंवा बाधाही येत नाही. ही अखेरपर्यंत अवस्था चिरंतन राहते. एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की मोह, अहंकार दूर जातात. अशी व्यक्ती अंतकाली ब्रह्मात विलीन होऊन जाते, म्हणजेच ब्रह्मत्व पावते. साधू संत परमात्म्याचा वेध घेण्याची साधना करतात तेव्हाच त्यांना ही स्थिती प्राप्त होते. पंडित सातवळेकर म्हणतात, ही ब्राह्मी स्थिती ही परमोच्च उन्नतीची स्थिती आहे. इथे नराचा नारायण होतो. जीवाला शिव अवस्था प्राप्त होते. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे. ही ब्रह्मस्थिती अमर्यादे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माला पोहोचतात. इथे सांख्य योग या दुसऱ्या अध्यायाची समाप्ती होते. सुरुवातीला गर्भगळीत झालेल्या अर्जुनाने आपली अवस्था सांगितल्यावर भगवंतांना विनंती केली होती, मी आपला शिष्य आहे, मला श्रेयस मार्ग दाखवा. अर्जुनाला अंतिम कल्याणाचा, आत्मकल्याणाचा मार्ग हवा होता. त्यावर भगवंतांनी सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग, तत्वज्ञान योग सांगितला. या अध्यायात भगवद्गीतेत पुढे येणाऱ्या तत्वज्ञानाच्या सर्व विषयांची प्रस्तावनाच येते. लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर गीतातत्व मंजिरी या पुस्तकात लिहितात, यात सांख्य योगाचा भाग सुरुवातीला असला तरी कर्मयोगाची प्रस्तावना यात सुरू झालेली आहे. या अध्यायात सांख्य योग, बुद्धियोग, भक्तियोगाचं बीज, इंद्रिय निग्रह, स्थितप्रज्ञ वर्णन अशा अनेक विषयांची प्रस्तावना असल्याने या अध्यायाला

गीता बीज असं म्हटलं तरी चालेल, किंवा सर्व गीतार्थ सूत्रण हे यथार्थपणे म्हणता येईल. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे आणि मग पुढे अध्यायाचं नाव आणि क्रमांक येतो, याला पुष्पिका म्हणतात. ओम तत्सत हे भगवंताचं पवित्र नाव आहे. प्रत्यक्ष भगवंतांनी गायलेले असल्यामुळे

तसंच निर्गुण निराकार परमात्म्याच्या परमतत्वाचा साक्षात्कार करणारी असल्यामुळे तिचा ब्रह्मविद्या असाही उल्लेख केलेला आहे. ही भारतीय तत्वचिंतन परंपरेतली ब्रह्मविद्या आहे आणि योगशास्त्र म्हणजे योगाचं शास्त्र, ब्रह्मविद्येच्या आधाराने रचलेलं शास्त्र ज्याचा जीवनात उपयोग होईल असं जीवनशास्त्र असा अर्थ अभिप्रेते. हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. म्हणून कृष्णार्जुन संवाद आहे असा प्रत्येक अध्याय एकेका विषयावरचं चिंतन आपल्या पुढे मांडत जातो. स्थितप्रज्ञांची लक्षणं यावर आचार्य विनोबा भावे यांनी भाष्य केलंय. ते म्हणतात, विज्ञान युगात राहणाऱ्या लोकांना या श्लोकातून अशी गोष्ट मिळते जिची या युगात अत्यंत आवश्यकता आहे. ते कसं? तर या श्लोकांमध्ये प्रज्ञेला महत्व दिलंय. प्रज्ञा म्हणजे निर्णय शक्ती. ही निर्णय शक्ती परमार्थात जेवढी उपयोगी आहे तेवढीच व्यवहारातही. कारण आपल्या विज्ञान युगात मनुष्याचे प्रश्न व्यापक झाल्याने कठीण समस्या निर्माण होते. उदाहरणच द्यायचं झालं तर लढाईचा प्रश्न आला तर तो केवळ दोन देशांपुरता न राहता जागतिक बनतो हे आपण अनुभवतो आहोतच. तीच गोष्ट सामाजिक आणि व्यापारी समस्यांची. या समस्या कधी छोट्या राहत नाहीत. त्या बघता बघता इतक्या व्यापक बनत जातात की एक वेळ अशी येते की एका तासातच मोठा निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. याला या स्थितप्रज्ञ लक्षणांचा आधार आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मदर्शनासाठी स्थितप्रज्ञांच्या लक्षणाशिवाय गती नाही, त्याचप्रमाणे आजच्या काळातले प्रश्न सोडवण्यासाठी हीच लक्षणं उपयोगी पडतात. कारण आज सर्व जगातल्या बातम्या लगेच मिळत असतात, त्याचा परिणाम होऊ न देता तटस्थ बुद्धीने निर्णय घ्यायचा असतो. अशा तऱ्हेने आजच्या काळात निर्णय शक्तीचा महिमा वाढलेला आहे. सेवेच्या बाबतीतही शारीरिक मानसिक वाणीद्वारे मनुष्य सेवा करतो, परंतु ज्या सेवेमुळे समाज स्वतः विचार करण्याच्या बाबतीत स्वावलंबी बनतो ती सर्वश्रेष्ठ सेवा आहे. मुलांना नुसतं ज्ञान देण्यापेक्षा मुलांनी स्वतंत्रपणाने ज्ञान प्राप्त करून घ्यायला हवं, स्वतःसाठी विचार करण्याची शक्ती यायला हवी, तर समाजाची सेवा होईल. स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्या जीवनात आली तर समाजाचे प्रश्न सहजपणे सुटतील. घराघरात निर्णय शक्ती येणं हे महत्वाचं आहे. जगात लोकशाही येणं आणि शासनमुक्ती यावी अशी जर आपली इच्छा असेल तर मनुष्याची बुद्धी शांत सम आणि शुद्ध असायला हवी. आचार्य विनोबा भावे यांनी सद्यस्थितीला याचा उपयोग कसा हे सांगताना, स्थितप्रज्ञता अत्यंत विकसित अवस्था असली तरी सामान्य क्षेत्रात तिचा सामान्य प्रारंभ होऊ शकतो हे आवर्जून सांगितलेले. विश्वगुरु बनणाऱ्या आपल्या देशाचा हा वारसा जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतो हे महत्वाचं. आजच्या संदर्भात हा श्लोक एका उदात्त विचाराशी एका स्थितीशी एकरूपता म्हणजे काय हे सांगतो. आपण आयुष्यभर धावपळ करतो, घरदार पैसा प्रसिद्धी सगळं कमावतो, पण आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर तरी आपण शांत राहतो का, समाधानी असतो का? कमावलेलं हे सगळं याचं आपल्यानंतर काय होईल यासारख्या चिंता सुरू होतात. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे सगळे भोग भोगून समाधानी राहून अगदी आयुष्याच्या शेवटी जरी मीपणा माझं हे सोडून अथांग निसर्गाशी परमेश्वराशी एकरूप होता आलं तरी परमशांतता अनुभवता येईल, जिथे कुठलीच चिंता मोह लोभ शिवणार नाही. खरं म्हणजे याच आनंदाच्या शोधात आपण असतो, पण मध्येच कुठेतरी गुंतून पडतो आणि ही परमशांतता मिळवणं राहून जातं. अजूनही वेळ गेलेली नाही असंच भगवंत आपल्याला सुचवतायत.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 72वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: आणि श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील जगात सर्वत्र. वेळेकडे लक्ष द्या, सकाळचे 7:30 झाले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: आता ऐकूया भूले बिसरे गीत, हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आवारा फिल्म का गाना आप सुन रहे थे लता मंगेशकर और साथी।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भूले बिसरे गीत, हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून। आता यानंतर काही क्षणात म्हणजे सकाळच्या ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण या बातमीपत्रानंतर ऐकू शकाल। तर ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र सकाळी ठीक 7:10।

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3

0: सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
1: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठंही वीज देयकांच्या थकबाकीमुळं पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालयं, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागं 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे.

0: विद्यानिमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र श्रोतेहो आपण ऐकलं. आम्ही ते सहक्षेपित केलं पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: तो सुनना न भूले कार्यक्रम उजाले उनकी यादों के 14 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच, तत्पूर्वी ऐकूया आमच्या काही कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन।

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 आणि 25531706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: वेळ लक्षात घ्या, 7:30:15 झालेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: आठवलं का मंडळी हे गाणं आणि चित्रपट? बरोबर, गीतकार ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मन्ना डे यांनी गायलेलं हे गाणं आहे 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या वरदक्षिणा या चित्रपटातलं. हुंडा घेण्याच्या अनिष्ट प्रथेवर भाष्य करणारा हा एक उत्कृष्ट सामाजिक चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दिनकर पाटील, तर पटकथा आणि संगीत ग. दी. माडगुळकर यांचे होते. चित्रपटात रमेश देव, सीमा देव, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि दामू अण्णा मालवणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याही चित्रपटातली गाणी खूप गाजली. विशेषतः ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि मन्ना डे यांनी गायलेलं घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा हे गाणं विशेष लोकप्रिय झालं. आजही रसिकांच्या मनात या गाण्याने घर केलेलं आहे. या चित्रपटातली प्रसिद्ध जोडी रमेश देव आणि सीमा देव हे त्यावेळी खऱ्या आयुष्यात सुद्धा सहजीवन साकारत होते, त्यामुळे त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री ही प्रेक्षकांसाठी प्रचंड आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. शिवाय दिग्दर्शक दिनकर पाटील हे ग्रामीण आणि कौटुंबिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्व होते, त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांमध्ये विशेष पसंती होती. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतोय 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या वरदक्षिणा या चित्रपटाबद्दल. आता आपण जे गाणं ऐकलं त्याचे गीतकार होते ग. दि. माडगुळकर, संगीतकार वसंत पवार आणि स्वर होता आशा भोसले यांचा. एका निवृत्त शिक्षकाला आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यासाठी हुंड्याची मोठी रक्कम जमा करावी लागते. ती रक्कम जमा करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या जीवनातला हा संघर्ष

यावर आधारित या चित्रपटाची कथा. हुंड्याच्या मागणीच्या पुरवठ्यासाठी घर आणि दागिने विकण्यापर्यंतचा भावनिक आणि आर्थिक प्रवास जरी या चित्रपटात असला तरी तो अत्यंत उपहासात्मक पद्धतीने मांडलेला आहे. त्यामुळे वराच्या कुटुंबाच्या विचित्र मागण्या दर्शवणारी अनेक विनोदी दृश्य या चित्रपटात गदिमांनी लिहिली आहे. याच चित्रपटातलं अजून एक गाणं ऐकूयात, ज्याचे गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर, संगीतकार वसंत पवार आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा. आणि या गीताबरोबर आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 7:40 आणि 12 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स्ड आयुर्वेदा.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आजकाल ना टेन्शन खूप वाढलेली आहेत, कॉम्पिटिशन खूप आहेत, अनेक गोष्टी सगळ्यांनाच अचीव्ह करायच्या असतात आणि या सगळ्याचा परिणाम शरीरावरती होत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे खूप जणांना रात्री झोप लागत नाही आणि याला स्लीप ॲपनिया असं म्हणलं जातं. तर नेमकं हे स्लीप ॲपनिया म्हणजे काय, यामागची कारणं काय आणि नुसती साधी झोप न लागणं यामुळे प्रकृती बिघडू शकते का, त्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का?
4: बेसिकली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीराची जी काही रिकव्हरी आहे ही झोपेत होत असते, त्यामुळे डीप स्लीप ही आलीच पाहिजे. जर का आपल्याला झोप लागली नाही तर मग शरीराची नीट रिकव्हरी होणार नाही आणि जर का डिटॉक्सिफिकेशन जर का प्रॉपर नाही झालं तर शरीरात टॉक्सिक लेवल वाढायला लागतील आणि शरीराची ही टॉक्सिन हँडल करण्याची एक कॅपॅसिटी असते. त्याच्यापेक्षा जास्ती विषारी द्रव्य जर का शरीरामध्ये तयार झाली तर ती आजारामध्ये कन्वर्ट होतात. मग त्याच्यामधून आपण बघतो डायबिटीज असेल, बीपी सारखे प्रॉब्लेम असतील, तिथून हार्ट अटॅक असेल, थायरॉइड असेल किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम आहेत. आता हे सगळे अनुवंशिक राहिले असं नाही. कॅन्सर सुद्धा फक्त 10% अनुवंशिक आहे असं म्हणतात आणि 90% हा लाईफस्टाईलमुळे आलेला आहे. आता हा स्लीप ॲपनिया सारखा प्रकार होतो का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे, बरोबर ना? कारण कसं आहे की आपण स्वतःसाठी वेळच द्यायला तयार नाही आहे, त्यामुळे म्हणजे नथिंग डुईंग हा एक मेन पार्ट असतो. पण आपण कायम आपल्या मोबाईलमध्ये असतो, बरोबर की नाही? इव्हन म्हणजे स्वप्नांच्या जगात जास्ती असतो, प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण फार कमी असतो. म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल म्हणजे तरुण पिढी असेल, म्हातारे असतील, म्हणजे लहान मुलं असेल, हे रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये असतात कारण व्हर्च्युअल जगात ते जगत असतात आणि त्यामुळे प्रॅक्टिकल लाईफ त्यांना फार कठीण वाटायला लागतं आणि त्याच्यातून टेन्शन वाढायला लागतं.

0: श्रोते हो, डायबिटीज, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी, मग हा स्लीप ॲपनिया आपण टाळू शकतो का, आणि टाळला नाही तर काही कॉम्प्लिकेशन होतात का?
1: एक लक्षात घ्या की ज्या वेळेला मेंदूला म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाहीये आणि अचानक तुम्ही जागे होणार, त्यावेळेला शरीराला वाटतं शरीरात काहीतरी इमर्जन्सी निर्माण झालेली आहे. मग अशा वेळेला तुमचे जे काही इमर्जन्सी सिस्टीम असेल, कॉर्टिसॉल वाढायला लागतात. मग हे जर का वाढायला लागले कॉर्टिसॉल्स वगैरे, तर ते काय करणार आहेत, शुगर वाढवणार. कारण इमर्जन्सी झाली म्हणल्यावर एनर्जी लागणार, मग लिव्हरमध्ये तुमच्या साठलेली शुगर असते ती बाहेर पडते, तुमच्या रक्तवाहिन्या मध्ये आकुंचन यायला लागतं, मग तुमचं काय होतं की प्रेशर वाढायला लागतं. आणि मग खरं वास्तविक कंडिशन काहीच नसते, इमर्जन्सी काहीच नसते, परंतु बाभास असतो तो. मग त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, बरोबर ना. आणि ह्या गोष्टी रिपीटेड व्हायला लागल्या तर शरीराची त्याला मॅनेज करण्याची सिस्टीम पण काय होते, फेल होते. आणि त्याच्यातून तुम्हाला मग डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतं. मग जरी तुम्हाला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा, इव्हन आपण बघतो की अनुवंशिकतेमुळे होणारा जो डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर तो 85 नंतर होईल, पण आजकाल जे तरुण वयामध्ये होत आहे हे काही अनुवंशिकतेमुळे नाही आहे, हे लाईफस्टाईलमुळे आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की या स्लीप ॲपनियामुळे सुद्धा काय होतं, या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला खरं असे कसं आहे माहिती ना, की याच्यामध्ये म्हणजे जे अनवॉन्टेड जो काही स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतोय किंवा त्याच्यामुळे इथे जर का म्हणजे ऑक्सिजन पुरवठा जो काही कमी होतोय, तर मेंटल लेवलला, बरोबर ना, म्हणजे तुमच्या 7 चक्रांवर, म्हणजे मानसिक याच्यावर जर का काम करायचं असेल तर 7 चक्रांवर काम करायला पाहिजे. 7 चक्रांवर काम करावं लागतं, म्हणजे मानसिक पातळीवर काम करायला लागतं, आणि सायमल्टेनियसली शारीरिक पातळीवर सुद्धा अनेक प्रकारची आयुर्वेदामध्ये औषधं आहेत ज्यांनी तुमच्या शरीराला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूतला वात कमी करता येतो, बरोबर ना. ह्या गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली आयुर्वेदाच्या माध्यमातून केली तर स्लीप ॲपनी आपण आपल्याला कमी करता येतो, आणि त्याच्यातून येणारे फ्युचर जे काही लाईफस्टाईल डिसीजेस आहेत ते सुद्धा आपल्याला टाळता येतात. तर त्यामुळे तुम्हाला कमी वयामध्ये ब्लड प्रेशर किंवा हार्ट म्हणजे म्हणतो ना डायबिटीस किंवा थायरॉइड किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येत असतील, तर हे अनुवंशिक नाही आहेत, हे काय आहेत, लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत. आणि त्याला जर का रिव्हर्स करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकत आहात जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:46 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: श्रोते हो, थोर साहित्यिक नाटककार आचार्य प्र के अत्रे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ऐकूया त्यांच्या श्यामची आई या चित्रपटातलं एक बालगीत. हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, गीतकार वसंत बापट, संगीतकार वसंत देसाई.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल आपल्या रेडिओ सेट्सवर. तसंच आमचं प्रसारण आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 7:50 झालेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो. पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले. मोडकसर, नमस्कार.
6: नमस्कार
3: मोडकसर.

0: आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
1: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. तर एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही

0: टिकल्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात.
1: बरोबर,
0: जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं.
1: बरोबर,
0: त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे. आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते, पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजा करता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
1: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल. मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
0: झालर हार आणि मोहिनी हार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालर हार आणि मोहिनी हार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो. आणि झालर हार मध्ये काय असतं की साधारणपणे 3-4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी पान फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात.
1: बरोबर,
0: त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टीफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांच्या 2-5 पर्यंत किती साखळ्या असतात त्याच्यावर पान फुल कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालर हाराला मोहिनी हार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनी हार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनी हार मध्ये पेंडंट असतं, झालर हार मध्ये पेंडंट नसतं. अदरवाइज दोन्ही साधारणपणे मोहिनी हार म्हटलं तर तो 30-50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालर हार म्हटलं तर तो साधारणपणे 25-40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13-15% पर्यंत दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो,
0: आणि यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10-15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर, दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते.
0: म्हणजे मोहिनी हार आणि झालर हारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी हार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगी आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगी आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: काय करावं हे कळत नाही. सतत एक टेन्शन वाटत राहतं की आपण आयुष्यभर कष्ट केलेले पैसे सुरक्षित आहेत ना. तर याबद्दल तुम्ही आज काय सांगाल?
1: काय प्रश्न घातलाय मॅडम तुम्ही. म्हणजे बघा, कविवर्य ग्रेस यांची एक कविता आहे, भय इथले संपत नाही. जेव्हा ही व्यक्ती असं म्हणते तर काय खरंच त्यांच्यावर बीतलं असेल आणि का त्यांना हे सुचलं असेल. सलग 2-3 महिने हॉस्पिटलमध्ये असताना, 2 महिने आयसीयू मध्ये काढल्यानंतर तिथे सुचलेली कविता. कारण घराची ओढ लागलेली आहे आणि त्या घराची आठवण येताना त्यांनी काय गायलं असेल किंवा काय लिहिलं असेल, तर भय इथले संपत नाही. इन्व्हेस्टरच्या बाबतीतही तेच आहे, अनसर्टनिटी आहे, व्याजाचे दर वाढणार आहेत, अर्निंग कमी झालेले आहेत, एकंदरीतच त्रेधा तिरपीट आहे. पण पॉझिटिव्ह हे आहे, हीच ऑपॉर्च्युनिटी आहे. इंडियाच्या बाबतीत विचार करता इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. सेक्टर घ्या, मग ते सिमेंट सेक्टर असेल, ते आयटी क्षेत्र असेल, ते कन्स्ट्रक्शन क्षेत्र असेल, ते रिअल इस्टेट असेल, ते केमिकल सेक्टर असेल, ते फार्मा असेल, यू टेक एनी सेक्टर. इंडियाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्र हे भारतात अवेलेबल आहे. थोड्या अधिक प्रमाणात कदाचित आपण त्याच्यात उंची गाठलेली असेल, पण ऑपॉर्च्युनिटी ह्या खूप आहेत. म्हणूनच मी इंडियाला काय म्हणतो, इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तर या अनसर्टनिटी मध्ये ह्या भय इथले संपत नाही या वाक्याला हे लागू होतो. कारण इथल्या ऑपॉर्च्युनिटीज असणाऱ्या इन्व्हेस्टरला येणाऱ्या कालावधीत खूप मोठा परतावा देऊ शकतात. कारण इंडिया ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे. इंडियाकडे पॉझिटिव्ह बघा, इन्व्हेस्टमेंटचा पॉझिटिव्ह विचार करा, घाबरून जाऊ नका. डर के आगे जीत है असं आपण कायम म्हणतो, तर त्या भीतीला मागे ठेवून इन्व्हेस्टमेंट आपल्या कशा वाढवता येतील, जे काही आपल्याला शक्य असेल, एसआयपी मध्ये टॉपअप करणं शक्य असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये टॉपअप करणं शक्य असेल, जर आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केली नसेल तर नव्याने इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करता येणं शक्य असेल, जे काही करता येणं शक्य आहे करा. इकॉनॉमीला हातभार लावा, इकॉनॉमी मोठी होण्यासाठी हातभार लावा, ती नक्कीच तुमचा विचार करून तुम्हाला मोठे करेल. पण भय संपण्याची वेळ आलेली आहे. नक्की तुम्हाला आठवेल, भूषण वाणींनी हे सांगितलं होतं, भय इथले संपत नाही, पण हे भय संपवा, पुढे या आणि एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर बना.
0: श्रोते हो, अशाच सल्ल्यांसाठी ऐकत रहा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला हा कार्यक्रम. उद्याच्या भागात पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात, बाय बाय, गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन,

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आता सध्या जी काही परिस्थिती आहे एकंदरीतच जगामध्ये युद्धामुळे, यामुळे अनसर्टनिटी खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे लोकांची सुद्धा खूप द्विधा मनस्थिती झालेली आहे.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत पुणे विविध भारती 101 FM वरून. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळ्यात ठीक 8:15 झालेत. वेळ झालीये ठळक बातमीपत्राची.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. 21 जूनला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून खादी इंडियानं स्वधा नावाचा विशेष वेलनेस वेअर म्हणजे आरोग्यदायी वेशभूषा संग्रह काल सादर केला. स्वधा हा वेलनेस वेअर संग्रह योग आणि खादी या दोन महान भारतीय परंपरांचा एक सुसंवादपूर्ण संगम आहे. हा संग्रह आधुनिक जीवनशैलीला साजेसा तयार करण्यात आला असून तो योगाभ्यास आणि दैनंदिन वापर या दोन्हीसाठी उपयुक्त आहे. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रानं गेल्या आर्थिक वर्षात 1,87,000 कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल करून इतिहास रचला आहे. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे असं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी तसंच सामान्य नागरिकांकरता ही पर्वणी असून त्यांना केंद्राच्या संशोधन सुविधा मुंबई बंद

0: वेवफ्ल्यूम, यमुना नदी, रतल, पोलावरम, मंगदे छू जल विद्युत प्रकल्प, कल्पसर प्रकल्प यांचे नमुने पाहता येणार आहेत. तसंच यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, नुक्कड नाटक, प्रश्नमंजुषा आणि केंद्राच्या प्रकल्पावर तयार केलेले माहितीपटही दाखवण्यात येणार आहेत, असं पुरोहित यांनी सांगितलं. ते म्हणाले की केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या अंतर्गत खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. धरणांचे आराखडे, त्यांचं संवर्धन, पुनर्वसन यासाठी आवश्यक उपाययोजना केंद्राच्या माध्यमातून करण्यात येतात. केंद्राचं कार्य आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 35 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: ठळक बातमीपत्र आपण ऐकलत पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोतेह हे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल आहे. आपल्या रेडिओ सेट सोबतच आपण आमचं प्रातकालीन प्रसारण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगात सर्वत्र. वेळेकडे लक्ष असू द्या, सकाळचे 8:04:35 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो आहोत ग. दि. माडगुळकर यांच्या भूपाळीनं. या भूपाळीला संगीत साज आहे सुधीर फडके यांचा आणि ही गायली देखील आहे सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी. ऐकूया.

0: कार्यक्रमातली सुरुवातीची भक्तिरचना होती ग दि माडगुळकर यांची, संगीत साज सुधीर फडके यांचा, आणि ही गायली होती सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे। संपर्क 94 22 311 106।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मना मनात प्रसन्नता.
4: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
5: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
4: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
5: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
4: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
6: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीय,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, सुरेश वाडकर यांच्या सुरात.

0: ही होती संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत साज होता बाळ बर्वे यांचा आणि गायक स्वर सुरेश वाडकर यांचा होता. घेऊया कार्यक्रमात एक छोटी व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संत

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9375.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.
4: श्रोतेय, कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना, संगीतकार प्रभाकर जोग.

0: श्रोते हो, ही होती सुधीर मोघे यांची भक्तिरचना. संगीत साज होता प्रभाकर जोग यांचा. गायली होती अनुराधा पौडवाल यांनी. घेऊया कार्यक्रमात एक छोटी व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर

0: 9.50% व्याज ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: श्रोतेहो, आज थोर साहित्यिक, नाटककार, लेखक, राजकारणी, व्यासंगी, अष्टपैली व्यक्तिमत्व असलेले आचार्य प्र. के. अत्रे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ऐकूया त्यांनी रचलेलं हे भक्तिपद उदयराज गोडबोले यांच्या स्वरात.

0: भक्ती रचना.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: आणि श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी तुकाराम महाराजांनी मागितलेलं मागणं आता ऐकूया.

0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि
2: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण आमच्या सोबत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: EKYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
3: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
2: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
3: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
2: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
3: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 9:30 ते 13:00 या वेळेत.
2: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 7517 92 34 56
3: 7517 92 34 56.
4: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
6: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: श्रोते हो, कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि डॉक्टर मकरंद कोकिळचा सस्नेह नमस्कार. महाकवी ग. दि. माडगुळकर यांच्या साहित्यात मानवी नात्यांचं अत्यंत हळुवार आणि सखोल चित्रण आपल्याला आढळतं. त्यांनी माणसामाणसांमधलं प्रेम, त्याग, वात्सल्य, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या भावनांना आपल्या लेखनामधून, काव्यामधून अत्यंत प्रभावीपणे जिवंत शब्दात मांडले. आजच्या गदिमांजलीमध्ये आपण गदिमांनी प्रत्येक नातेसंबंधामध्ये व्यक्त केलेल्या भावना, अपेक्षा, इच्छा, स्वप्न यांची गुंफण शब्दामध्ये कशी केली आहे याचा मागोवा घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया. श्रोतेहो, आईचं आपल्या लेकराप्रती असलेलं वात्सल्य प्रेम हे तर सर्वश्रुतच आहे. हे प्रेम गदिमांनी आपल्या गीतामधून कसं मांडलंय, ते वात्सल्य या गीतामधून कसं उथंबून वाहतं याची प्रचिती आता आपल्याला या सुरुवातीच्या गीतांमधून येईल. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात हे स्निग्धमधुर गदिमा गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटी व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीपी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मना मनात प्रसन्नता.
4: जानते हैं व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
5: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ग. दि. माडगुळकर यांनी माणसा माणसांमधल्या नातेसंबंधांचा, त्यांच्या

अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, स्वप्नांचा कसा मागोवा घेतला आहे, कसे शब्दबद्ध केले आहे गीतांमधून, याचा मागोवा घेतो आहे. आईचा बाळ मोठं झालं, बाळ दूरदेशी गेला, पण तरी आईला त्याच्याविषयी वाटणारी काळजी, माया ही काही कमी होत नाही. तिच्या अंतरीची ममता त्याला जणू सांगते आहे, बाळा तू माझ्यापासून लांब आहेस, पण जिथं असशील तिथं तू सुखी राहा, तुझ्या सुखाला कर्तृत्वाला कोणाचीही दृष्ट लागू नये.

विवाह हा दोन घराण्यांना जोडणारा एक मंगल प्रसंग, पण अर्थातच एका घरी मात्र वियोगाचं दुःख असतं. आपली पोटची पोर, आपला काळजाचा तुकडा सासरी पाठवताना त्या आईच्या हृदयाची काय अवस्था होते बरे. तिला होणारं वियोगाचं दुःख आणि लेकीच्या भविष्याची काळजी यातूनच आपल्या लेकीच्या होणाऱ्या सासूला म्हणजेच आपल्या विहिणीला ती काय अर्ज करते, काय विनंती करते हे ऐकूया पुढच्या गदिमा गीतामध्ये.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गदिमांनी शब्दात मांडलेल्या मानवी भावभावनांचं चित्रण कसं आहे याचा मागोवा घेण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहे. या गीतामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पोटाला चिमटा काढून जेव्हा एखादा बाप आपल्या लेकराला वाढवतो, मोठं करतो, तेव्हा त्याचे अंतःकरणापासून आलेले आशीर्वाद गदिमा कसे शब्दबद्ध करतात याचं चित्रण आलं आहे. कार्यक्रमातल्या या शेवटच्या गीताबरोबरच मी डॉक्टर मकरंद कोकिळ या कार्यक्रमातून आपली रजा घेतो. नमस्कार. ऐकूया हे सुंदर गदिमा गीत कार्यक्रमाच्या शेवटी.

0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: श्रोते, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण आमच्यासोबत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवर. आपल्या रेडिओ सेट्सवर आपण ट्यून केलं आहे हे चॅनल, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील जगात सर्वत्र आपण आमच्या प्रसारणाचा लाभ घेत आहात. सकाळचे 8:58 झाली आहेत, ऐकूया ठळक बातमीपत्र.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा अखंड आणि समतोल पुरवठा होण्यासाठी केंद्र

सरकारनं औद्योगिक वाणिज्यिक आणि संस्थात्मक ग्राहकांच्या किरकोळ पेट्रोल पंपांवरील इंधन खरेदीवर तात्पुरती बंदी घातली आहे. हे निर्बंध 90 दिवसांसाठी लागू राहणार आहेत. मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज असलेल्या ग्राहकांना आता इंधन केवळ अधिकृत ठोक विक्री केंद्रांमधून किंवा ग्राहक पंपांमधूनच घ्यावं लागणार आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी रोखणं आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी इंधनाची उपलब्धता कायम ठेवणं हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि नभोवाणी क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे यार्डमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात आल्यामुळं आज आणि उद्या नागपूर पुणे पुणे नागपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अमरावती पुणे एक्सप्रेस 13 जूनला अमरावतीहून निघाल्यानंतर पुण्यात येणार नसून हडपसर इथं थांबणार आहे. 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळानं संयुक्तपणे या महोत्सवाचं आयोजन केलं आहे, अशी माहिती NFDCचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी काल दिली. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामोची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:01:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि डॉक्टर मकरंद कोकिळचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, महाराष्ट्रातलं एक उत्कृष्ट वक्ते, पत्रकार, नाटककार, कवी, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक प्रमुख नेते, असं मराठी साहित्य विश्वातलं एक अत्यंत लोकप्रिय आणि झंझावाती व्यक्तिमत्व म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे. श्रोते हो, आचार्य अत्रे यांचा आज स्मृतिदिन आहे, तेव्हा आजचा कार्यक्रम समर्पित आहे आचार्य अत्रे यांच्या अष्टपैलू लेखणीला. आचार्य प्रके अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातल्या सासवडजवळील कोडीत खुर्द या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सासवड इथं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात पुण्यातल्या मॅट्रिक पूर्ण केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून कलाशाखेची पदवी घेऊन त्यांनी काही काळ शाळेमध्ये अध्यापन देखील केलं. 1928 आचार्य अत्रे यांनी लंडनमधून TD म्हणजेच शिक्षण पदविका प्राप्त केली आणि ते भारतात परत आले. याआधीच सन 1923 आचार्य अत्रे यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला होता. त्यांनी अध्यापन, रत्नाकर, मनोरमा इत्यादी मासिकं तसंच नवयुग हे साप्ताहिक काही काळ चालवलं. 1956 आचार्य अत्रे यांनी

मराठा हे दैनिक सुरू केलं, जे त्यांच्या मृत्यूनंतरही काही काळ प्रकाशित होत होतं. अत्यंत परखड सडेतोड विचारसरणी आणि मार्मिक मांडणी यासाठी अत्रे अतिशय प्रसिद्ध होते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातल्या दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातल्या माणसांना, अज्ञानीजन, उपेक्षित, दलित यांचा त्यांनी आपल्या समर्थ लेखणीनं सतत कैवार घेतला. पत्रकारिता करीत असतानाच एकीकडं अत्र्यांचं नाटक लेखनही सुरू होतं. अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला, विडंबन, कवडी चुंबक, गुरुदक्षिणा, घराबाहेर, जग काय म्हणेल, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच, पराचा कावळा, पाणीग्रहण, प्रल्हाद, प्रीतीसंगम, बुवा तेथे बाया, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, अशी एक ना अनेक नाटकं आचार्य अत्रेंनी लिहिली. यामध्ये काही पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकं देखील आहेत, जी जशी काही वंदे मातरम, वीरवचन, शिवसमर्थ, सम्राट सिंह, अशी विपुल नाट्यसंपदा त्यांच्या लिखी आहे. या नाटकांमधून अत्रेंनी सामाजिक तसंच आध्यात्मिक आशय जपत समाजातली विसंगती, वैगुण्य आणि विषमतेवर कडाडून टीका केली. ऐकूया प्रीतीसंगम या नाटकातलं आचार्य अत्रे यांचं एक सुंदर नाट्यपद, ज्योत्स्ना मोहिले यांच्या स्वरात, संगीतकार वसंत देसाई.

0: कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्व

0: विवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-1900. जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
3: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
1: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
3: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
3: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 ते 1 या वेळेत.
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75-17-92-34-56.
3: 7517-92-3456.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आचार्य प्र के अत्रे यांच्या अष्टपैलू लेखणीचा मागोवा घेण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहोत. 1934 साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद नारदी या चित्रपटाची कथा आणि संवाद अत्र्यांनी लिहून दिले. हंस पिक्चर्ससाठी 1937 साली त्यांनी इप्सेनच्या पिलर ऑफ द सोसायटीच्या कथेवरून धर्मवीर, तर स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर या मराठी आणि बेगुनाह या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. 1938 साली हंससाठीच ब्रह्मचारी या चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. आचार्य अत्र्यांनी ब्रह्मचारीची गाणी एक टाकी लिहून दिली. यापूर्वी असं होत नव्हतं. पटकथा एकाची आणि गीतं एकाची असा प्रकार त्याकाळी चालायचा. एखाद्या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गाणी एकाच व्यक्तीनं लिहून देण्याची ही सिने इतिहासातली पहिलीच वेळ. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक मास्टर विनायक अगदी खुश झाले. ऐकूया ब्रह्मचारी या चित्रपटातलं, मीनाक्षी यांच्या स्वरातलं हे सुप्रसिद्ध आणि त्या काळातलं गाजलेलं क्रांतिकारी असं गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130008922.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल.

0: कोथरूड, पेरंगूट आणि देहू।
1: व्यावसायिक विश्रांतीनंतर श्रोतेहो कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आचार्य आत्रे यांनी ब्रह्मचारी या चित्रपटानंतर नवयुग पिक्चर्सच्या ब्रँडीची बाटली या चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लेखन केलं। काही वादामुळं नवयुग पिक्चर सोडल्यानंतर पुढे त्यांनी अत्रे पिक्चर सुरू केलं आणि वसंत सेना हा चित्रपट काढला, जो हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, पटकथा, संवाद आणि गाणी अर्थातच आचार्य अत्र्यांची होती। दिग्दर्शक होते गजानन जागीरदार आणि संगीतकार मास्टर कृष्णराव। आचार्य अत्र्यांच्या चित्रपट निर्मितीतली कळसाध्याय स्पर्मोच्च बिंदू म्हणजे 1954 साली आलेला श्यामची आई हा चित्रपट। साने गुरुजींच्या श्यामची आई या आत्मकथनपर पुस्तकावर आधारित हा चित्रपट हा मराठी सिनेसृष्टीतील एक मैलाचा दगड आहे। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळालं। श्यामची आईनं सुवर्णपदक पटकावलं आणि त्यानंतर त्यांच्या महात्मा फुले या चित्रपटानं राष्ट्रपतींचं रौप्य पदक पटकावलं। भारतीय आणि विशेषतः मराठी सिनेसृष्टीत हा क्षण सुवर्णाक्षराने नोंदवावा असाच आहे, नाही का? ऐकूया श्यामची आई या चित्रपटातलं आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं हे अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत आशा भोसले यांच्या स्वरात।

0: या आमच्या काही कार्यक्रमांची निवेदनं.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोब असावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोब असावा. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: बॅड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: श्रोतेहो, या व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आचार्य अत्रेंच्या अष्टपैलू लेखणीचा मागोवा आपण आज घेतो आहोत. अत्रेंनी नाटक आणि चित्रपट या व्यतिरिक्त साहित्यातल्या अनेक प्रांतात लीलया मुसाफिरी केली आहे. अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. चांगुणा, मोहित्यांचा शाप या कादंबऱ्या, तर कऱ्हेचे पाणी हे त्यांचं आत्मचरित्र सुप्रसिद्ध आहे.

0: याशिवाय अत्रे टोला, अत्रे प्रहार, मी कसा झालो, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, वस्त्रहरण, मुद्दे आणि गुद्दे, वाघनखं अशी विपुल लेखनसंपदा आहे. आचार्य अत्रे यांनी केशवकुमार हे टोपणनाव धारण करून लिहिलेलं गीतगंगा आणि झेंडूंची फुले हे विडंबनात्मक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आचार्य अत्र्यांची प्रेम या विषयावर विडंबनात्मक अशी कविता ऐकूया. कवितेचं नाव आहे प्रेमाचा गुलकंद. प्रेमाचा गुलकंद. बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने, बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने, गुलाब पुष्पे आणून द्यावी तिजला नियमाने. कशास सांगू प्रेमतयाचे तिजवरती होते, तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या. प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, परीन सोडला तिने कधीही अपुला मुग्धपणा. या मौनातच त्यास वाटले असे अर्थ खोल, तोही कशाला प्रकट करी मग मनातले बोल. अशा तऱ्हेने मास लोटले पुरेपूर सात, खंड न पडला कधी तयाच्या नाजूक रतिबात. अखेर थकला अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. धडा मनाचा करुण शेवटी म्हणे तिला देवी, दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिजलावी. बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज, तरी न उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, सांग तरी सुंदरी फुकटका ते सगळे गेले. तोच ओरडून त्यास म्हणेती, तोच ओरडून त्यास म्हणेती, आळ वृथा हा की, एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी. असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी, क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद, आणि बनवला तुमच्यासाठी इतुका गुलकंद. कशास डोळे असे फिरवता का आली भोंड, बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड. क्षणैक दिसले तारांगणत्या, क्षणैक दिसले तारांगणत्या, परिशांत झाला. तसाच बरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले, प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. प्रेम लाभ नच गुलकंद तरी कशासा हा दवडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, हृदय थांबूनी कधीच ना तो तरी असा खपला. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशने, तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशने, प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे, प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे. तर श्रोतेहो, अशा चतुरस्र अष्टपैलू लेखक, नाटककार, कवी, गीतकार, निर्माता, सर्व क्षेत्रात मुसाफरी करणाऱ्या या अवलियानं 13 जून 1969 रोजी मुंबई इथं अखेरचा श्वास घेतला. आचार्य अत्रे यांच्या लेखणीला आकाशवाणी परिवारातर्फे विनम्र अभिवादन करून मी डॉक्टर मकरंद कोकिळ या कार्यक्रमातून आपली रजा घेतो. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल, आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 9:32 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
1: पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

हेलो श्रोते हो, कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आचार्य प्र के अत्रे यांचा आज स्मृती दिन आहे. यानिमित्त आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपण आचार्य अत्रे यांच्या नाटकातली काही नाट्यपदं ऐकणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशी बायको हवी या नाटकातलं नाट्यपद जयवंत कुलकर्णी आणि उदयराज गोडबोले यांच्या सहस्वरात, पद अर्थातच प्रल्हाद केशव अत्रे यांचं, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: सरकारी सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत। डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी। त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल।
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
5: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी 4:45 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे। कॉल करा 90-75-111-591। निरोगी सांधे, सक्रिय जीवन।
6: श्रोते हो, या व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आता ऐकूया बकुळ पंडित यांनी गायलेलं पाणी ग्रहण या नाटकातलं नाट्यपद। आचार्य अत्र्यांच्या या नाट्यपदाला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: हे होतं बकुळ पंडित यांच्या स्वरातलं पाणीग्रहण या नाटकातलं नाट्यपद. आचार्य अत्र्यांच्या नाट्यपदाला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: या व्यावसायिक विश्रांतीनंतर श्रोते हो कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश हळदणकर यांनी गायलेलं जग काय म्हणेल या नाटकातलं आचार्य अत्रे यांचं नाट्यपद.

0: श्रोतेहो, हे होतं सुरेश हळदणकर यांनी गायलेलं जग काय म्हणेल या नाटकातलं आचार्य अत्रे यांचं नाट्यपद. कार्यक्रमात घेणार आहोत एक व्यावसायिक विश्रांती, पण तत्पूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
2: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
5: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक PM आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
4: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

आणि श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया ज्योत्स्ना मोहिले आणि विश्वनाथ बागुल यांच्या युगलसरात प्रल्हाद केशवात्रे यांची रचना, नाटक प्रीतिसंगम, संगीतकार वसंत देसाई.

0: पुन्हा ऐकर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केले पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:58 झाली आहेत. वेळ झाली आहे ठळक बातमीपत्राची.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोव्हाकिया देशांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते नीस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या पैलूंचा आढावा घेतील, तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियॉन इथं G7 शिखर परिषदेत सहभागी

0: होणार आहेत. रशियाच्या ब्रियान्स भागात काल झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. युक्रेननं रशियाच्या भूभागातील मध्यम आणि लांब पल्ल्याच्या लक्ष्यांवर, विशेषत तेल उद्योगाशी संबंधित ठिकाणांवर ड्रोन हल्ल्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याचवेळी रशियन हवाई संरक्षण दलांनी 12 तासांच्या कालावधीत युक्रेनचे 185 ड्रोन पाडल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. कोकण रेल्वे मार्गावरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी, मार्गाच्या दुपदरीकरणासाठी 263 किलोमीटर मार्गाचं सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. येत्या 15 ते 20 दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार असून त्यानंतर अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे. कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई अर्थात महालक्ष्मी मंदिरावर काल सोन्याचा कळस प्रतिष्ठापित करण्यात आला. 2.5 कोटी रुपये मूल्याचा हा कळस 1.5 किलोहून अधिक सोन्यानं बढवण्यात आला आहे. देवस्थान समितीचे प्रभारी सचिव शिवराज नाकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर कलशाभिषेक आणि विधिवत पूजन केलं जाणार आहे. फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धांमध्ये काल ड गटात अमेरिकेनं पराग्वेचा 4-1 असा पराभव केला तर कॅनडानं बोस्नियाबरोबरचा सामना 1-1 बरोबरीत सोडवला. फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये कॅनडा प्रथमच यजमान असून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे यावेळचे संयुक्त यजमान आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देखील आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 10:01 आणि 20 सेकंद होत आहेत. आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया प्रो लाईफ क्लिनिक.
6: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रो लाईफ क्लिनिक.
8: नमस्कार श्रोते हो, प्रो लाईफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
7: आणि मी दीपक रेगे
8: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रो लाईफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
7: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाईफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाईफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
8: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
7: अच्छा.
8: मिस्टर 32 वर्षांचे आहेत आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली.
7: बापरे.
8: लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाईफ क्लिनिकची मदत घ्या. श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28, 95 95 95 59 58 28, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
7: प्रियांका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती.

0: तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाईफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
1: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं. मिस्टर मोरेंचं वय 30 आणि मिसेस मोरेंचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोरेंना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं, पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
0: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVF ची सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळे प्रोलाईफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं की हिम्मत सोडू नका, प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
1: वा, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
0: अच्छा.
1: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्या इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं, पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
0: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCOD त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होत. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
1: वा, श्रोतेहो, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28, 95 95 95 59 58 28, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या YouTube चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
0: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाईफ क्लिनिक. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार
1: अजित सर, बेडेकर मसाल्याची सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, कारण बेडेकर हे नाव इतकं गाजलेलं आहे, म्हणजे मी तर माझ्या लहानपणापासून ऐकलेलं नाव आहे।
2: तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकलंय असं म्हणाला। लोणचं, बेडेकर लोणचं विक्रीला सुरुवात होऊन 100 वर्ष होऊन गेली।
1: बापरे।
2: 1921 साली आमच्या आजोबांनी पहिल्यांदा बेडेकर लोणचं विक्रीस काढलं, आणि ते काढण्याची गोष्ट सुद्धा अशी घडली होती, गिरगाव मधल्या एका छोट्या चाळीमध्ये आमचं किराणा मालाचं दुकान होतं। तिथे माझे आजोबा, जे त्यावेळेला साधारण 20 वर्षाचे होते, आणि त्यांचे वडील असे मिळून ते दुकान चालवत होते। आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे आगे दुकान पिछे मकान अशा पद्धतीनेच ते पाठी राहून पुढे दुकान चालवायचं। मसाले कुठून विकायची सुरुवात ऑलरेडी झालेली होती, त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये किराणा मालाच्या सामानाबरोबर विविध मसाले मिळत असत। एकदा असं झालं की खरेदीच्या कारणासाठी पणजोबा आमचे बाहेर गेले होते, आणि माझे आजोबा जे वयाने 21 वर्षाचे होते, ते आजारी पडलेले होते। ताप येत होता, अंगात कणकण होती, तोंडाची चव गेली होती, खाणं पिणं जात नव्हतं, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरती पण सगळं थकलेपण दिसत होतं, बरोबर नाही तब्येत, तरी पण ते दुकान उघडच होतं, गल्ल्यावरती बसून काम करत होते। नेहमी येणाऱ्या एका गिराईकाने हे सगळं बघितलं आणि विचारलं, अरे तुला काय झालंय? मग आपलं गाराणं त्यांनी त्या गिराईका समोर मांडलं की तब्येत बरी नाहीये, खाणं जात नाहीये। समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहणारा गिराईक असावं, त्यांनी एका वाटीतून थोडस लोणचं आणून दिलं, आणखीन सांगितलं हे घा भाताबरोबर तर तुला जिभेला चव येईल। लिंबाचं लोणचं होतं, आणि ते लिंबाचं लोणचं भाताबरोबर खाताना खरंच

0: त्यांच्या तोंडाला चव आली. आणखीन त्यांना वाटलं की अरे माझ्यासारखी एकटी राहणारी ज्यांचं फॅमिली इकडे नाहीये असे मुंबईमध्ये बरीच माणसं आहेत, तर ह्या माणसांच्या साठी आपण जर का लोणचं बनवून दिलं तर फार चांगलं होईल. आणि म्हणून त्यांनी 200 लिंबांचं लोणचं पहिल्या वर्षी बनवलं 1921 साली, आणि तिथून बेडेकर लोणच्याची सुरुवात झाली.
1: श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874 7. वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगितलं की लोणच्याची सुरुवात कशी झाली, आधी 200 लिंबांपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे हळूहळू कसा वाढत गेला याबद्दल आम्हाला सांगा.
0: खरं आहे की पहिल्याच वर्षी जे 200 लिंबाचं लोणचं माझ्या आजोबांनी बनवलं त्याला चांगल्यापैकी मागणी आली, कारण त्यांचं जे रिडिंग होतं की आपल्यासारखी खूप माणसं असतील की ज्यांची फॅमिली इथे नाहीये त्यांना घरचं लोणचं कुठून मिळणार, तर ह्या घरच्या सारख्या चवीच्या लोणच्याला, आणि खरं म्हणजे बाजारात पहिल्यांदाच लोणचं ही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.
1: अच्छा,
0: मुंबईत कुठेही लोणचं विकत मिळत नव्हतं. ते एकतर आपल्या काकूने बनवायचं किंवा मावशींनी बनवायचाच पदार्थ होता, आणि दुसरं एक त्या काळी आमचा व्यवसाय वाढण्याची जी सुरुवात होती त्याच्यात आजोबांनी ठरवलं की एका दुकानामध्ये किती गिराईक येणार, त्याला लिमिटेशन आहेत. म्हणून त्यांनी दुकानं वाढवायला सुरुवात केली.
1: ओके.
0: आणि दुकानं वाढवल्यावरती जास्त गिराईक यायला लागली आणि आमचा व्यवसाय वाढला.
1: अरे वा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार. झटपटी

0: जोगले।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक। सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोझलीना क्लिनिक.
3: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोझलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहूड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, ऍस्थेटिक गायनेकॉलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्याशी गप्पा मारतायत, त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
4: नमस्कार.
3: आपण असं म्हणलं की लग्नानंतर काही वर्षांनी किंवा डिलिव्हरीनंतर मैत्रिणींमध्ये एक प्रकारचा ऑकवर्डनेस येतो आणि त्यामुळे सेक्शुअल रिलेशन्समध्ये थोडं अंतर वाढतं, शारीरिक बदल झालेले असतात मैत्रिणींमध्ये. तर हे शारीरिक बदल नेमके कोणत्या प्रकारचे असतात, कुठे कुठे आपल्याला ते दिसू शकतात, याबद्दल थोडासा अवेअरनेस क्रिएट करूयात.
4: नक्कीच. प्रेग्नन्सीमुळे आणि प्रेग्नन्सी नंतरच्या कालावधीमुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जो बदल होतो त्याच्यामध्ये थोडीशी स्थूलता, काही जणांचं प्रेग्नन्सीच्या दरम्यान वजन बऱ्या प्रमाणात वाढलेलं असतं, 10 ते 15 किलो पेक्षा सुद्धा जास्त काही जणांच्या शरीरामध्ये वजनाची वाढ झालेली दिसते. पण दूध पाजणे ही अतिशय चांगल्या प्रकारची प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जी स्तनांमध्ये वाढ झालेली असते, सो जेव्हा आपण दूध पाजण्याची प्रक्रिया बंद करतो त्यावेळेस हे स्तन थोडेसे ढिले झाल्यासारखे वाटतात, हे उघडल्यासारखे दिसतात. ते स्तनपान बंद केल्यानंतर थोडी त्याची कन्सिस्टन्सी ही कमी होते आणि ते फ्लॅबी असे त्यांना फील होतात.
3: बर.
4: दुसरी गोष्ट ही आहे की व्यवस्थितपणे व्यायाम करतात, आहाराकडे लक्ष देतात आणि तरी सुद्धा त्यांना त्यांच्या हाताचे जे फ्लॅप्स आहेत म्हणजे आपल्या दंडाची त्वचा आपण म्हणू की जी थोडीशी लोंबकळल्यासारखी जाणवते, त्यांच्या कमरेचा पोर्शन ज्याला लव्ह हँडल्स म्हणतात किंवा मागे पाठीचा पोर्शन जिथे सुद्धा आपल्याला फॅट डिपॉझिट झालेलं दिसतं, सो खूप प्रयत्न करत असतात व्यायाम करण्याचा व्यवस्थित आहाराचा, तरीही हे फ्लॅप्स जात नाहीत.
3: मैत्रिणींनो, पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये होणारे शारीरिक बदल त्रास देतात का? कॉन्फिडन्स लूज होतो का? शारीरिक संबंध नकोसे वाटतात का? मग याचसाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठी आणि याच्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोझलीना क्लिनिकच्या डॉक्टर

0: कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-5353. डॉक्टर कल्याणी, मग हे जे शारीरिक बदल होतात यावरती आपण काही उपाय करू शकतो का, किंवा हे झालेले बदल पूर्ववत होऊन आपली बॉडी पुन्हा रिशेप होऊ शकते का?
1: आपण आपल्या शरीरावरती काम केल्यास, म्हणजे जसं हायड्रेशन मेंटेन करणे, प्रोटीनचा सप्लिमेंट व्यवस्थित घेणे, एक नियमित व्यायाम करणे, हे मेंटेन केल्यास आपल्या शरीरामधल्या स्नायूंचं प्रमाण हे चांगलं मेंटेन राहतं. मात्र फॅट असलेली त्वचा आणि जी एक्स्ट्रा ताणली गेलेली आहे ही त्वचा थोडीशी लूज राहते.
0: बरं.
1: सो कितीही प्रमाणामध्ये आपण प्रयत्न केला तरीही ते अगदी पूर्ववत अशा रचनेला जाणार नाहीये, पण आपण त्याला क्लोज टू दॅट नॅचरल शेप आणू शकतो नक्कीच.
0: बर.
1: यासाठी विना शस्त्रक्रिया अवेलेबल असलेल्या अनेक उपचार पद्धती आहेत.
0: अच्छा.
1: सो जे स्तन आहेत गळाल्यासारखे दिसतात किंवा फ्लॅबी असतात, त्याच्यामध्ये थोडं फॅटचं प्रमाण आपण वाढवून ते नियमित करू शकतो.
0: बर.
1: काही जणींच्या स्तनांमध्ये इरेग्युलॅरिटी आलेली असते, एका बाजूने बाळाने जास्त दूध प्यायलेलं असतं, दुसऱ्या बाजूचं स्तन हे छोटं दिसत असतं. सो त्याचा सुद्धा आकार आपण त्या स्तना इतका करू शकतो.
0: ओके.
1: त्यांच्या ज्या फ्लॅब्स आहेत, पोटाची आहे, मांडीची आहे किंवा हाताची आहे, हे आपण विना शस्त्रक्रिया कमी करू शकतो.
0: बरं.
1: सो त्यांनी केलेल्या प्रयत्नांना पूरक अशी ही ट्रीटमेंट असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये नक्कीच चांगले बदल घडून येतात आणि कुठे ना कुठे हा परिणाम त्यांच्या कॉन्फिडन्सवरती 100% होतो.
0: नक्कीच.
1: सो स्त्री आजच्या जगामध्ये खूप ऍक्टिव्ह आहे आणि तिने तिचा कुठल्याही प्रकारे कॉन्फिडन्स घालवू नये. तिने पुढाकार घ्यावा आणि स्वतःकडे लक्ष द्यावं, हे खूप गरजेचं.
0: अगदी अगदी. म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्हालाही सांगते, पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमोनोपॉझल पिरियड मध्ये होणारे शारीरिक बदल जर त्रास देत असतील, त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होत असेल, शारीरिक संबंध नकोसे वाटत असतील, तर त्यासाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंग साठी आणि त्याच्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-5353. पुन्हा भेटूयात रोजलीला क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या टीम मधनं अनेक तरुण आणि तरुणी आपल्याशी बोलतायत आणि आज या संदर्भात गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीम मधले गणेश मोरे. नमस्कार गणेश सर.
2: नमस्कार मॅम, गुड मॉर्निंग.
1: खरं तर आम्ही इथले क्रिसेंटच्या टीममधनं जे कोणी यंगस्टर्स आहेत त्यांचे विचार ऐकतोय आणि त्यांचं गुंतवणुकीबद्दलचं म्हणणं काय आहे, विचार काय आहे, मत काय आहे हे जाणून घेतोय. तर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं इन्व्हेस्टमेंटबद्दल?
2: येस, सो माझं नाव गणेश मोरे. मी गेली 5 वर्ष प्लस क्रिसेंटमध्ये आहे.
3: ओके.
2: आता इन्व्हेस्टमेंट म्हणाल तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, जो घरातला कर्ता पुरुष असतो म्हणजे आपले बाबा किंवा वडील, तर आपण त्यांनाच असं समजतो की त्यांनीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा त्यांनीच तो विचार केला पाहिजे. बट आजकालची युथ पिढी तशी नाहीये. आजकाल घरातला 25 वर्षाचा मुलगा सुद्धा जे वडील आपली जी जबाबदारी घेतात तेवढीच जबाबदारी युथ घेतो.
3: हो,
2: पण ती घेतली का पाहिजे? कारण की कमी वयात शिक्षण चांगलं झालेलं असतं, त्यामुळे नोकरी चांगली मिळते आणि त्यामुळे जास्तीत जास्त इन्कम एक्सपेन्स साईडला न झुकवता आपण जर ती इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्या बाबांनी जे कष्ट केले ते आपल्याला करावे लागणार नाही. कष्ट केले म्हणजे

0: त्या वयापर्यंत.
1: बरोबर,
0: असं मला वाटतं.
1: अगदी. आणि मे बी त्यामुळे जे काही पुढचं आयुष्य आहे किंवा आपल्याही वडिलांचं आयुष्य आहे तेही सुखात जायला मदत होईल असंही आपण म्हणू शकतो.
0: बरोबर.
1: जसं की मी तुम्हाला म्हणलं, यंग जनरेशननी गुंतवणुकीला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, पण नेमकी कुठल्या वयापासून सुरुवात केली पाहिजे? तुम्ही स्वतः कोणत्या वयात सुरुवात केली?
0: सो मी ऍक्च्युली शिक्षण माझं साधारण मी 18 वयापासून काम करतोय.
2: बर.
0: आणि पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन जेव्हा मी करत होतो तेव्हा मी क्रिसेंट सोबत जोडलेलो होतो.
2: ओके.
0: सो एज्युकेशन प्लस रिअल एक्सपिरियन्स मला क्रिसेंटमुळे फार चांगला मिळाला. कन्सेप्ट क्लिअर झाल्या. पण जेव्हा मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तर जेव्हा मी फर्स्ट डे माझा या ऑफिसमध्ये होता तेव्हा मला असं वाटायचं की सगळ्यांकडेच पैसे असतात, बट कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि ट्रस्ट हा जो विषय आहे तो मला ऍक्च्युली क्रिसेंटमुळे समजला. म्हणजे जसं की काही कॉलेजमधल्या मुलांना पॉकेट मनी असते, सो लाईक 5,000, 10,000, 2,000, देर आर नो लिमिट. बट त्यातून आपण जर एक विशिष्ट रक्कम साईडला काढली तर आपण फीच्या व्यतिरिक्त आपले जे काही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणतो ते आपण छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधून काढू शकतो. म्हणजे लाईक आरडी असेल, एफडी असेल किंवा अन्य म्युच्युअल फंड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट असतील. आणि ह्या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधून जेव्हा तुम्हाला आवड निर्माण होते किंवा एक रेशो डेव्हलप होतो तेव्हा तुम्हाला 10,000, 20,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 पण तो लहान अमाऊंट पासून जो रेशो फिक्स्ड राहतो इन्व्हेस्टमेंटचा, विच इज इन्कम मायनस युअर इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस, हा तुम्हाला वयाच्या 60 सुद्धा कॅरी करता येतो आणि वय वर्ष 25 सुरू असताना सुद्धा कॅरी करता येतो.
1: वा, क्या बात आहे. खूप छान इन्फॉर्मेशन तुम्ही देताय सर. याबद्दल अजूनही बोलायचंय पण आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगूयात की आता जसं गणेश सर यांनी सांगितलं की वयाच्या कोणत्याही वर्षापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता, ते तुम्हाला जर पॉकेट मनी स्वरूपात मिळत असतील तर त्यातला थोडासा भाग बाजूला ठेवा, किंवा अगदी पहिली कमाई त्यातनं थोडासा भाग बाजूला ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करा. अर्थातच तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी, तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला मदत हवी असेल तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. गणेश सर, तुम्ही म्हणालात की 18 वर्षापासून तुम्ही कामाला सुरुवात केली. खरं तर इतक्या कमी वयामध्ये कामाला सुरुवात करणं, घराची जबाबदारी घेणं हे खूप अवघड असतं, कारण त्यावेळेला गरजा खूप असतात आणि इन्कम सोर्स खूप कमी असतो. हे सगळं तुम्ही स्वतः कसं मॅनेज केलं? काय डिफिकल्टीज तुम्हाला स्वतःला जाणवल्या आणि हे बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: सो बेसिकली मॅम, हा जो प्रश्न आहे की बाबा आपण वय वर्ष 18 काम करतो तर असे खूप लोक आहेत की बाबा जे अर्ली एज पासून जॉबला लागतात. बट याच्यात क्रिसेंटमुळे मला जो फायदा झाला तर एक तर डिसिप्लिन लागली, म्हणजे माझा जो पहिल्या दिवशी जो पगार होता आणि आज जो पगार आहे त्यातून माझा रेशो जो इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आहे तो फिक्स्ड आहे. जसं तुम्ही म्हणालात की गरजा ह्या कधीच संपत नाही. म्हणजे ज्याला 1 crore पगार आहेत त्याला सुद्धा गरजा आहेत, ज्याला 10,000 पगार आहेत त्याला सुद्धा आहेत. बट ती खरंच माझी गरज आहे का हे मला त्यातून कळालं. म्हणजे एखादी गोष्ट आवडली तर ती खरंच आपल्या आयुष्यात उपयुक्त आहे का. म्हणजे जसं आजकालची यंग पिढी, म्हणजे त्याच्यात मी सुद्धा येतो, पहिलं असतं की गाडी, मग असतो मोबाईल फोन, मग असतो एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. बट हे सगळं करून माझ्यात मी जेवढ्या मिटिंग्स किंवा आज क्रिसेंट सोबत जे काही रिलेशन्स आहेत त्यामुळे मला मी दोन गोष्टी बघतो की हे उपयुक्त आहे का नाहीये. जर उपयुक्त असेल तर मी तिथे इन्व्हेस्टमेंट करतो, मग कदाचित मूवीजला बघण्यासाठी असेल किंवा काही गोष्ट घेण्यासारखी असेल. बट ज्या वयात जी गोष्ट घेतली पाहिजे ती जर प्रत्येक युथनी फॉलो केलं तर मला असं वाटतं की पूर्वीची 60 म्हणजे आज 60 किंवा 58 भारतात लोक काम करतात. आणि मला असं वाटतं की जर युथनी हे जर रूल फॉलो केले तर 60 काम करायचंच आहे, बट पैशासाठी काम नाही करावं लागणार, ऍज अन हॉबी म्हणून काम करावं लागेल. म्हणजे मी खूप सारे माझे फ्रेंड्स बघतो की लाईक 9-to-5 काम करतात. सो 9-to-5 काम करण्यात अडचण नाहीये, बट फक्त काम करणं हे काम नाहीये. आपण ते का करतोय, कशासाठी करतोय आणि का केलं गेलं पाहिजे. तसंच अर्ली एज इन्व्हेस्टमेंट का करायची तर काहीतरी अचीव्ह करण्यासाठी.

0: लाईक ज्याचं 18व्या वर्षापासून जॉब लागतो तर त्याला काही गोष्टी स्किल्स किंवा एज्युकेशन असेल लाईक एमबीए असेल किंवा काही डिग्री असेल की जी मला अपग्रेड करायची माझ्यासाठी बट मला पैसे नाहीयेत. सो ऍट दी एज ऑफ 30 सुद्धा तो कॅरी करू शकतो. बट आपण जसं आपल्या आई वडिलांकडून शिकलोय की पैशाचं सोंग आणता येत नाही. सो जर तुम्ही अर्ली एज थोडे थोडे पैसे साईडला काढलेत तर मला असं वाटतं की वयाच्या कोणत्याही एजला तुम्ही कोणतेही गोल अचीव करू शकता रिस्पेक्टिव्ह तुम्ही किती पैसे साईडला काढता.
1: वा क्या बात आहे. किती छान आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला गणेश सरांनी या गोष्टी समजवून सांगितल्या. म्हणूनच मला सगळ्या यंग जनरेशनला हे सांगायचंय की तुम्ही देखील आतापासून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. तुमचे गोल्स काय आहेत हे डिफाईन करा. त्यासाठी कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला गरजेची आहे यावरतीही तुम्ही विचार करा. आणि अर्थातच या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत लागली तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅम. थँक्यू.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोते नमस्कार.
4: विक्रम, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आणि मला वाटतं आपल्या व्यायामाला लोक प्रॉब्लेम्सची कारण भरपूर देतात.
5: ऍब्सोल्युटली.
4: आणि मग फिटनेस बद्दल खूप शंका आहे, म्हणजे जागरूकता वाढते की आता कसं होणार, वजन कसं कमी होणार, असे बरेच क्लायंट तुझ्याकडे सुद्धा येतात.
5: काय होतं माहितीये का, आपण बेसिकली काय करतो की आपण शरीराच्या गरजा डावरतो आणि आपल्या मनाला जे पाहिजे तेच आपण करत
4: राहतो
5: आणि मग त्यानंतर त्याचे रिपरकशन येतात. तुम्ही कसंही स्वतःच्या शरीराला वागवलं तर चालू शकत नाही आणि मग त्याचे रिपरकशन भरपूर पद्धतीने येतात. कुणाला डायबेटीस होतो, कुणाला थायरॉइड होतो, तर कुणाचं वजन वाढतं आणि मग शेवटी एक पाळी अशी येते की तुम्हाला लाईफस्टाईल सुधारायलाच लागते.
4: करेक्ट. याबद्दल तुझ्याशी अजून बोलणारच आहे पण एक केस आधी बघूयात. आपण इथेही नाव बदललंय, श्वेता दिघे नाव आहे. 28 वर्षांचे. हिला पिरियड्सचा मेजर त्रास होता. म्हणजे 6 महिन्यापासून तिचे पिरियड्स आले नव्हते. वजन 86 किलो. तिला पिरियडसाठी गोळीज घ्यावी लागायची हा तिचा मेन प्रॉब्लेम होता. वजन तर वाढलेलं होतच. तुझ्याकडे आल्यानंतर 5.5 महिन्यात 12 किलो वेट लॉस आहे.
5: आता श्वेताची थोडीशी केस बघायची झाली तर श्वेताला म्हणजे जेव्हापासून पिरियड्स चालू झाले तेव्हापासूनच थोडासा प्रॉब्लेम पिरियड्सचा होताच. म्हणजे रेग्युलर पहिल्या दिवसापासून कधी पिरियड्स आलेच नाहीत, कारण का पहिल्यापासूनच थोडस वजन तिचं जास्त होतच. म्हणजे आणि रिसेंटली असं झालं की जॉब आणि या सगळ्या गोष्टीमुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे भरपूर दिवस वजन तिचं 86 kg पर्यंत गेलं होतं. हाईट अशी झाली होती की गेल्या 6 महिन्यात तिचे एकही पिरियड्सची सायकल तिची 6 महिन्यात आलेली नव्हती.
4: बर, या केस बद्दल म्हणजे तू तिला काय सांगितलं, श्वेतानं कसा वेट लॉस केला, हे सगळं ऐकणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031350 9031350 90111 32500. विक्रम, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी श्वेताच्या केस बद्दल बोलत होतो की पिरियड्सचा मेजर त्रास हा एक मेन प्रॉब्लेम होता.
5: राईट. गेले 2-3 वर्ष असंच होत होतं की तेव्हा ती म्हणजे आय थिंक पहिल्यांदा 2-1 वर्षापूर्वी ती पहिल्या गायनेकॉलॉजिस्ट कडे गेली आणि गायनेकॉलॉजिस्टच्या गोळ्या घेऊन तिला पिरियड्स नॉर्मल

0: यायला लागले होते.
1: हा
0: बट गोळ्या बंद केल्यानंतर परत पिरियड्स बंद व्हायचे, आणि त्यानंतर एक पॉइंट असा आला की तिच्या आईचं असं म्हणणं होतं की गोळ्या घेऊन पिरियड्स येतात न घेता येत नाहीत, तर जी नॅचरली गोष्ट व्हायला पाहिजे त्याच्याकरता आयुष्यभर गोळ्या घेणं हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहेच आहे. तर गेले 6 महिने त्यांनी प्रयत्न केला वजन कमी करण्याचा, पण ते काही होत नव्हतं आणि वजन कमी न झाल्यामुळे पिरियड्स येत नव्हते. अशा सिच्युएशनमध्ये बेसिकली ती माझ्याकडे आली. आता हे जे सगळे तिचे प्रॉब्लेम्स म्हणजे वाढलेलं वजन आणि त्याच्या रिझल्टंट म्हणजे तिचे पिरियड्स सगळे इरेग्युलर किंवा बंदच झाले होते, याची कारण जी 2-3 होती ती म्हणजे झोप वेळेवर नाही, व्यायाम करायची इच्छाच नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरचं खाणं किंवा साधं खाणं हे आजकालच्या जनरेशन मध्ये जरा कमीच व्हायला लागलंय. म्हणजे रोज वेगळं खायला लागतं किंवा म्हणजे एक नॉर्मल आपलं साधं पोळी भाजी भाकरी भाजी भात वरण हे खायची सवयच राहिलेली नाही. सो आता ही जी तिची 3 कारणं होती ही आम्ही सिस्टमॅटिकली पहिल्यापासून एलिमिनेट केली. पहिली गोष्ट म्हणजे तिला सकाळी सकाळी एक्सरसाइज ज्या टाइमला दिला होता तिने पहिले 15 दिवस एक्सरसाइज केल्यानंतर तिला एक खूप चांगलं वाटायला लागलं. जेव्हा आपण कन्सिस्टंटली रोज एक्सरसाइज करतो तेव्हा एक फील गुड फॅक्टर किंवा एक वाढलेली एनर्जी लेवल आपल्याला जाणवायला लागते. परत झोप वेळच्या वेळेस यायला लागते. तर एक्सरसाइज चालू झाल्यानंतर तिचं स्लीप टायमिंग सुद्धा पहिल्या 2 आठवड्यांमध्ये रेग्युलराइज झालं आणि ते झालं. आणि घरचं तिला खायला आवडायचं नाही, पण घरचं खायला लागल्यानंतर तिला जो फ्रेशनेस आणि एक हलकेपणा जाणवत होता आणि दिसत होतं की बाबा आपलं आठवड्या आठवड्याला 1-1 किलो वजन कमी होतंय, तर ह्या पद्धतीमध्ये तिला त्याची सवय लागून गेली. आणि बेसिकली आपण आज वजन बघितलं तिचं,
1: 5.5 महिन्यात 12 किलो
0: वजन तर कमी झालेलं आहे. आणि आज बघायला गेलं तर गेले 3 महिने तिचे पिरियड कन्सिस्टंटली 33 ते 35 दिवसाच्या अंतराने येत आहेत आणि कुठली गोळी न घेता, ही त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
1: नक्कीच या केस बरोबर आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है.
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, देवाची उरळी पुणे.
3: कॉन्टैक्ट 9689991240.

0: टू यू.
1: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
0: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडे ला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
0: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
2: बर बर, ये ना आत ये.
0: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
0: वाव किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
1: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
2: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज त्याला माफ करा प्लीज.
1: अगं शिवानी,
2: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
5: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.

0: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हा चढवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
2: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा जेवला नाही तर ना मग मात्र.
2: बर ठीक आहे दादा, बसतो.
0: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
3: आई आम्हाला खूप भूक लागली आहे.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
2: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
0: हो आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
2: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
3: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वी सारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
0: वा
4: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
2: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
5: शार्दूलला माहित होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
2: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
0: अगं थँक्यू काय, शैलेश शिवानी आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
6: हो दादा नक्की.
3: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये
2: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, देवाची उरळी पुणे इथे. संपर्क 9689911240, 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
7: क्या लुक,
8: क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया है?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
9: प्लैनेट फर्नीचर, देवाची उरळी पुणे.
10: कॉन्टैक्ट 9689911240.
11: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: backyard total clean.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोत्या नमस्कार. मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: मन मोकळ्या गप्पांचा आपला विषय अर्थातच आपल्या सर्वांच्या गरजेचा म्हणजे पाणी आणि पाण्याशी निगडीत असणारं आपलं आरोग्य.
3: बरोबर.
2: अर्थातच हे आरोग्य राखण्यासाठी पाणी आपण जिथे साठवतो त्या टाकीची स्वच्छता किती महत्वाची आहे याबद्दल तुम्ही खूप छान सांगत असता नेहमीच. तर आज तसाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे टाकी स्वच्छता तुम्ही जे म्हणता की काही संस्था असतात ज्या टाकी स्वच्छता करून देतात, तर यांचे काय नॉर्म्स असतात किंवा काय पद्धतीनं यांचं काम चालतं आणि मग आम्ही म्हणजे आमच्यासारख्या क्लायंट यांच्याकडे का जायचं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अश्युरिटी कामाची, याबद्दल सगळं सांगा ना.
3: फार महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण आजकाल टाकी स्वच्छ करून घेणारे खूप जण आहेत, स्वच्छ करून देणारे. तर काय आहे, आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे ते कोणत्या पद्धतीनं टाकी तुमची स्वच्छ केली जात आहे. असं होता कामा नये की आपण जसं घरच्या घरी खराटे घेतो आणि उतरतो टाकीमध्ये आणि थोडस साफसफाई केली म्हणजे टाकी स्वच्छ झाली असं नाहीये ना. कारण पाणी पूर्ण बाहेर येणं गरजेचं आहे. टाकी एकदा तरी तुमची कोरडी व्हायला पाहिजे ना. ती स्थान कोरडं नसतं, तिथे सतत पाणी असतं, सतत ओलावा असतो, तर ते चांगलं नाही ना. दॅट इज गिव्हिंग राईज टू बॅक्टेरिया असं आपण, बॅक्टेरिया तिथे तयार होतात. सो आता अनेक संस्था आहेत पुण्यामध्ये आणि चांगल्या चांगल्या संस्था आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर ते तुम्हाला

0: ज्या शास्त्रोक्तरित्या किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या त्या प्रकारचे केमिकल्स वापरून तुम्हाला टाकी स्वच्छ करून देतात, तर तुम्ही त्या लोकांकडे समजा गेलात तर ते तुम्हाला नियोजन पाण्याचं कसं करावं, समजा एखादी मोठी सोसायटी असेल किंवा छोटी सोसायटी असेल, काय होतं, येतात लोक आणि टाकी स्वच्छ करतात आणि तुमच्या दोन्ही टाक्या ते रिकामे करून जातात, मग काय होतं, पाणी कमी दाबाने येतं काही ठिकाणी, काही ठिकाणी पाणी येत नाही, अशा समस्या आता आजकाल आहेतच आणि पुढेही असतात. तर ते सगळं टाळण्यासाठी हे ज्या या संस्था ज्या कार्यरत आहेत त्या तुम्हाला त्यांचं नियोजन करतात. म्हणजे त्या काय करतात, तर आधी त्या सांगतात की वरची टाकी तुमची आम्ही स्वच्छ करू, मग खालच्या टाकीतलं पाणी आपण वर चढवून मग आपण खालची टाकी करायला घेऊया. मग याच्याने दोन गोष्टी होतात, की आपलं पाणी वाया जात नाही,
1: बरोबर,
0: आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लगेच पाणी पण मिळतं, कारण वरची टाकी तुमची तुम्हाला अनिमिक होईना भरलेली मिळते.
1: अच्छा,
0: सो हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मग तो खालचा गाळही वर जातो का, पण तसं होत नाही, कारण गाळ जो असतो ना तो तळाला असतो, तो जोपर्यंत आपण ढवळत नाही तोपर्यंत तो वर जात नाही, त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नये असं मला वाटतंय. आणि ते जे लोक असतात या वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते येतात तेव्हा त्यांच्याकडे जे केमिकल असतं ते हार्श नसतं, त्याला काही प्रपोर्शन्स असतात, ॲज इन तुमची किती लिटरची टाकी असते त्या प्रपोर्शन मध्ये ते केमिकल वापरलं जातं, कारण ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता, भांड्याला वापरता, आंघोळीला वापरता, या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं.
2: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हवे असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण मनमोकळ्या गप्पा मारतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार यांच्यासोबत. स्मृती मॅडम, आता तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडलात की टाकी स्वच्छ करताना ज्या एजन्सीज असतात त्या काय पद्धतीने काम करतात हे तुम्ही सांगताय, तर तुम्ही जे म्हणालात की केमिकलचा यूज होतो, तर लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की आपण ते पाणी प्यायचं
0: का नाही,
2: तर किती तासांनी ते पिलं पाहिजे, किंवा केमिकल्स वापरताय म्हणजे मग ते कितपत चांगलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तर ते जे केमिकल वापरलं जातं ते अतिशय माइल्ड असतं, ते फार स्ट्रॉंग वापरलं जात नाही आणि ते वापरतही नाही. तर तुमच्या टाकीच्या क्षमतेच्या हिशोबाने ते डायल्यूट केलं जातं आणि त्या सगळ्या भिंतींना ते सगळं लावलं जातं आणि ब्रशने घासून किंवा मशीन असेल तर मशीनने ते सगळं काढून टाकलं जातं आणि तुमची टाकी पूर्णपणे स्वच्छ करून ते पाणी ड्रेन आउट केलं जातं. आता पाणी अंडरग्राऊंड टाकीतलं ड्रेन आउट आपण आपलं आपलं नाही करू शकत, त्याच्यासाठी लागणारा जो पंप असतो, हाय प्रेशर पंप म्हणा किंवा ही सगळी सामग्री ह्या लोकांकडे असते, ह्या संस्थांकडे असते, तेव्हा हे प्रोफेशनली तुम्हाला नीट स्वच्छ करून देऊ शकतात आणि त्याच पद्धतीत वरची टाकी केली जाते. त्यामुळे एकदा का टाकी तुमची कोरडी झाली केमिकल लावून की मग तुम्हाला काही इश्यू येत नाही, मग आणि लगेचच तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता, पाणी टाकीतलं वापरू शकता. असं नाही की केमिकल लावलंय म्हणून थोडा काळ एक दोन तास वापरायची, नाही असं काही नाही.
2: अच्छा,
0: ते केमिकल्स अतिशय सॉफ्ट आणि माइल्ड असतात, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. हा, दुसरी गोष्ट अशी आहे मला सांगायची की तुम्ही जर टाकी एक दोन वर्ष स्वच्छ केली नसेल तर त्याच्यामध्ये जे साठलेला जो गाळ असतो म्हणा किंवा शेवाळ असतो किंवा सेडिमेंट्स असतात, समजा तुम्ही हार्ड वॉटर वापरत असाल तर गंजलेल्या पाईप्स असतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या केमिकलने जाऊ शकत नाहीत, म्हणजे एका क्लिनिंग मध्ये ते जाऊ शकणार नाहीत. असं होत नाही ना, घरामध्ये आपल्या टॉयलेट बाथरूम असं आपण तिथे एक लिक्विड किंवा सोल्युशन किंवा आपण ऍसिड ओततो आणि ते स्वच्छ करतो, तसं आपण टाकीच्या बाबतीत करू शकत नाही,
2: कारण ते केमिकल्स तेवढे हार्ड नसतात,
0: बरोबर. तर हे जे करण्यासाठी तुम्ही, म्हणून मी सांगते की वरच्यावर तुम्ही 4 महिने 3 महिने टाकी काय स्वच्छ करायची, कारण हे हार्श केमिकल्स आपण टाळू शकतो. आपण जर हार्श केमिकल्स वापरले तर त्या पाण्यामध्ये आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. सो जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित नियमित टाकी स्वच्छ करता तोपर्यंत तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून तुम्ही सातत्याने टाकी स्वच्छ करत राहा.
2: अच्छा, अजून एक शंका लोकांच्या मनात असते की टाकी स्वच्छ करताना तो माणूस त्या टाकीत उतरणार आहे, स्वच्छता त्याचे पाय तिथे बुडणार आहेत त्या टाकीच्या पाण्यात, तर याबद्दल तुम्हाला काय?

0: हो, आता काही ज्या संस्था आहेत, आता समजा मशीन जरी आपण म्हणलं, मशीन क्लिनिंग आपण जरी म्हणलं, तरी सुद्धा तो आत उतरणार ते मशीन घेऊन. समजा टाकीचं झाकण मोठं असेल तर तो त्याच्यातनं उतरणार आणि जेटनी तो ते स्वच्छ करणार. तर त्यांचे जे पाय आहेत ते पोटॅशियम म्हणा किंवा अशा केमिकल्सनी ते स्वच्छ करतात की ते जसं आपण हॉस्पिटलमध्ये सॅनिटाईज करतो गोष्टी, तसं ते सॅनिटाईज करूनच आत उतरतात. त्यामुळे त्याचा त्रास कोणालाच होत नाही आणि तुमची टाकी आत उतरल्यामुळे अधिक स्वच्छ आणि नीट होते. वरच्यावर आपण समजा बसून केली तर ती तितकीशी स्वच्छ होत नाही, ते खाली उतरून मग छान स्वच्छ करून देऊ शकतात आपल्याला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की अशा ज्या अनेक ऑथराइज्ड कंपनीज आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेत चला.
1: टाकी स्वच्छता पाण्याची, याबद्दल आज तुम्ही खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हवे असतील, तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. आमची वेबसाईट www.बापूजसर्व्हिसेस.com. बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
2: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
1: काय.
2: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
2: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
2: घासते ओ घासते.
3: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221 19 13 20 98221 19 13 20.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धरतीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण किडनीवर असेल किंवा उंची वाढणं याच्यावर खूप छान माहिती दिली होती. या भागात आपला एक आणखी वेगळा विषय आहे आणि तो म्हणजे केस गळणं. सध्या केस गळण्याची समस्या खूप वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी म्हातारं झालं की केस गळायचे, पण हल्ली तरुणपणापासून अगदी बालपणापासून सुद्धा केस वाढण्याची समस्या निर्माण होऊ लागलेली आहे. तर यावर डॉक्टर नेमका तुम्ही प्रकाश टाका की केस गळणं म्हणजे नेमकं काय आणि हा आजार म्हणता येईल का आपल्याला.
7: कसं आहे, काही शारीरिक आजार किंवा काही शारीरिक तक्रारी अशा असतात ज्या खूप सामान्य असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं. पण ही सामान्य असणारी तक्रार गंभीर कधी होते आपल्याला कळतच नाही. केस गळण्याचा प्रॉब्लेम प्रत्येकाने कधी ना कधीतरी सफर केलेला असतो. पण कधीतरी कळणारे केस ही गोष्ट वेगळी, 10-15 केस गळणं रोज ही नॅचरल गोष्ट आहे, कारण तो अस्थीचा हाडांचा मळ आहे, त्यामुळे तो मळ विसर्जित केला जाणार, त्याच्यामुळे केस गळणार. पण कधीतरी केस गळणं ही गोष्ट ठीक आहे, पण जेव्हा हे केस गळणे ही समस्या वाढत जाते, गंभीर बनत जाते आणि हळूहळू केस विरळ होत जाऊन टक्कल पडण्याची वेळ येते, त्याच्यामुळे केस गळणं ह्या तक्रारीकडे जर बरेच दिवस तो प्रॉब्लेम जाणवतोय तर त्याच्याकडे गांभीर्याने पाहून लगेच उपचार करणे ही गोष्ट खूप आवश्यक असते. आयुर्वेदाने जे सप्तधातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा आणि

0: मात्र इथला जो पाचवा धातू आहे अस्थी म्हणजे हाडं, ही शरीरात हाडं तयार होत असताना त्याचा मळ म्हणून केस तयार होत असतात, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे अस्थीचं पोषण व्यवस्थित होत राहणं, सप्तधातू चांगले तयार होत असेल, धातूंचं पोषण चांगलं होत असेल, हाडांचं पोषण चांगलं होत असेल, तर केसांची वाढ पण चांगल्या पद्धतीने होणार. आणि हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. सध्या तर इतकं फास्ट फूडचा जमाना आहे, बाहेरचं खाणं इतक्या जास्त प्रमाणात होत असतं, कॉम्पिटिशन इतके जास्त वाढलेले आहे की त्या रेसमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी लोकांचं स्वतःच्या शरीराकडे लक्ष नसतं तर केसांच्या आरोग्याकडे कोण बघणार. लहान वयामध्ये ब्लड प्रेशर, मधुमेहासारखे आजार होत आहेत. इतकं दुर्लक्ष करिअरमुळे, इतकं शरीराकडे दुर्लक्ष होतं तर केसांकडे दुर्लक्ष होणे ही गोष्ट खूप स्वाभाविक आहे. पण आपली जी लाईफस्टाईल आहे, आपली ज्या चुकीच्या आहाराच्या सवयी आहेत, आंबट आंबवलेले पदार्थ जास्त होत आहेत, सोडा टाकलेल्या गोष्टी जास्त होत आहेत, बेकरीचे पदार्थ जास्त होत आहेत, मसालेदार मांसाहार नॉनव्हेज जास्त प्रमाणात केला जातोय, चमचमीत खाल्लं जात आहे, करिअरमुळे रात्री जागरण जास्त आहे, शिफ्ट ड्युटीज ज्यांच्या असतात रात्रभर जागावं लागतं. आणि सध्याच्या जनरेशनमध्ये तर 1-2 पर्यंत जागणे ही खूप कॉमनली गोष्ट झाली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या धातूंवर होत असतो, तुमच्या हाडांवर होत असतो. सार अस्थिधातूच तयार झाले नाही तर त्यावेळेला तयार होणारे केस सुद्धा कसे व्यवस्थित तयार होणार, मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून केसांच्या वाढीवर, केसांच्या आरोग्यावर होत असतो. आणि त्यामुळे केस गळणे ही गोष्ट समस्या सुरू व्हायला सुरुवात होत असते. आपण सध्या बघतोय व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी कॉमन आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी कॉमन आहे, काही काहींची तब्येत सुधारत नाही, वजन वाढत नाही, तसाच परिणाम हळूहळू केसांवर पण होत असतो. कारण आहार व्यवस्थित नाहीये, बऱ्याच जणांमध्ये सूक्ष्म पचन व्यवस्थित नसणं, घेतलेल्या आहाराचं पचन होऊन शरीर घटकात रूपांतर होत नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक असणारं न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत नाही, तसं केसांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहारातून मिळत नाहीत, त्यामुळे केस पातळ व्हायला लागतात आणि केस गळायला सुरुवात होत असते. थायरॉइडच्या पेशंटमध्ये केस गळणे ही प्रामुख्याने समस्या दिसत असते. आणि अशा पेशंटमध्ये तुम्ही केस वाढण्यासाठी किती औषधोपचार केले तरी उपयोग होत नाही, कारण थायरॉइडमध्ये काय बदल झालेत आणि त्याचा परिणाम केसांवर होतोय, तर ते झालेले बदल, थायरॉइडचा प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत केस गळणं कमी होत नाही. कितीतरी पेशंटमध्ये असं दिसून येतं कॉमनली की ज्यांना डेंग्यू होऊन गेलेला आहे, ज्यांना चिकनगुन्या होऊन गेला आहे, ज्यांना तापासाठी बरेच दिवस ऍडमिट करावं लागलंय, ज्यांना हाडी ताप आहे, जीर्ण ज्वर आहे, अशा पेशंटमध्ये त्या डेंग्यूचा किंवा त्या आजाराचा साईड इफेक्ट म्हणून नंतर केस गळायला लागतात.
1: आणि सध्याचा कोविड
0: तिथे अजून पुढची गोष्ट महत्वाची आहेच. ज्यांना डेंग्यू आहे किंवा ज्यांना टायफॉइड होऊन गेला आहे, जनरली 25-30 वय आहे, आधी केस गळत नव्हते, पण 2-3 वेळा टायफॉइड होऊन गेल्यानंतर केस गळतात, ते इतक्या कॉमनली दिसत असतं. आणि सगळ्यात प्रामुख्याने आता आम्ही कोविडमध्ये कितीतरी पेशंट कोविड होऊन गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी प्रचंड प्रमाणात केस गळतात म्हणून येत असतात. एवढं जास्त प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे, मग वय ही गोष्ट विषयच येत नाही. म्हणजे मे बी कोविड ह्या व्हायरल इन्फेक्शनचा होणारा परिणाम असू देत किंवा त्यावेळेला दिल्या गेलेल्या औषधांचा परिणाम असू देत, पण त्या विषाक्ततेचा जो परिणाम होतो त्याच्यामुळे केसांचे रूट्स पातळ होतात आणि प्रचंड प्रमाणात, तुम्ही विचार करू शकत नाही, 8-10 दिवसात इतक्या प्रमाणात केस जातात आणि ती खूप गंभीर समस्या होऊन जात असते. त्यामुळे केस गळतात ते कशामुळे गळतात ही गोष्ट ह्यामध्ये खूप महत्वाची असते.
1: तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता तुम्ही केस गळतात कशामुळे ह्याच्याबद्दलची खूप चांगली कारणं सांगितलीत, तर आता ह्याच्यावर मग उपचार आहेत का? असेच गळत राहिलेले पाहत राहायचे नाही तर लोकांनी
0: कसं आहे, काय होतं, केस गळतात त्यामुळे वेगवेगळी तेल लावणं, औषधयुक्त तेल लावणं, बाह्य उपचार केले जातात. पण आता आपण बघितले की केस गळण्याची वेगवेगळी कारणं आहेत, तर केस नक्की कशामुळे गळतायत ही गोष्ट बघणं खूप गरजेचं आहे. केस गळण्यामागचं निदान होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार मग त्याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकते. तुमचं हिमोग्लोबिनच खूप कमी आहे, पांडूसारखा आजार आहे, मग स्वाभाविक आहे तिथं सगळ्याच धातूंमध्ये शैथिल्य येतं, केसांचं पोषण तरी कसं होणार. तुमचं पचनच व्यवस्थित नाही आहे, सूक्ष्म पचन व्यवस्थित नाही आहे, शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तयार होत नाही आहेत, केसांचं पोषण व्यवस्थित होणार नाही. B12 डिफिशियन्सी आहे त्याच्यामुळे केस गळत आहे, तर तुम्हाला त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे. कसं आहे, विहिरीमधलं पाणी तुमचं कमी झालेलं असेल, तिथले जिवंत झरेच जर काम करत नसतील, विहिरीतलं पाणी कमी म्हणून तुम्ही बाहेरनं किती आणून टँकरने पाणी ओतलं तरी ती विहीर भरून येणार आहे का? ते पाणी संपणारच आहे. तसं व्हिटॅमिन डिफिशियन म्हणून आपण बाहेरून किती व्हिटॅमिन B12च्या गोळ्या घ्या, कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, पण शरीरातच ते तयार होत नाहीये, ऍब्सॉर्ब होत नाहीये, तर बाहेरून तुम्ही किती देणार? ते शरीरात कसं तयार होईल हे बघणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम शरीराच्या इतर गोष्टींवर होतोय. तुम्हाला थायरॉइड झाले म्हणून केस गळत आहेत, मग तुम्हाला थायरॉइडसाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. जीर्ण ज्वर आहे, जुना ताप आहे, डेंग्यू होऊन गेला आहे, टायफॉइड आहे, ते तिथं ज्वराची चिकित्सा केसांसाठी केली पाहिजे. तो जीर्ण ज्वर हाडी ताप ज्या

कमी होईल, त्यावेळेला हाडांचा मय म्हणून जे केस तयार होत आहेत ते व्यवस्थित तयार व्हायला सुरुवात होतील. त्याचा जर हाडांवर तो परिणाम राहिलाच तापासा तर केस व्यवस्थित तयार होणारच नाहीत. सर तिथे उपचार होणं गरजेचं आहे. कोविड तुम्हाला होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे इतके प्रचंड केस गळत आहेत, तर त्या कोविडचा शरीरावर जो परिणाम झालेला आहे तो नलिफाय करणं गरजेचं आहे, तर तुमचे केस गळणं कमी होणार आहे. बऱ्याच जणांमध्ये पित्त खूप वाढतं, ज्यांना खूप पित्त आहे, केस गळणाऱ्या समस्या ज्यांच्यामध्ये असतात असे 70% लोक हे पित्त प्रकृतीचे असतात. खूप पित्त वाढल्यामुळे ते केसांना मुळाशी येतात, त्यामुळे केसांची मुळे पातळ होतात आणि केस गळतात. तर तिथे विरेचनाचा उपयोग खूप चांगला आहे, तिथे शिरोधारेचा उपयोग खूप चांगलेला आहे. त्वचा विकार आहेत, नको असणारे टॉक्सिन्स रक्तातून केसांच्या मुळाशी साठून राहतात म्हणून केस गळतात, तर तिथे तुम्हाला शिरोधारेचा उपयोग खूप चांगला आहे. मग तिथे त्वचा विकारांप्रमाणे आपल्याला उपचार करणं खूप गरजेचं असतं. सो एकंदर ज्या वेळेला आपण केसांचा विचार करत असतो त्यावेळेला त्याच्या मागची कारणं काय आहेत त्या पद्धतीने विचार करणं. मग औषधांनी सिद्ध केलेली तेलं लावणं, केसांच्या वाढीसाठी तेल ही गोष्ट महत्वाचीच असते, रोज लावणं आवश्यकच आहे. बरीच मुलं सध्या केसांना तेल लावणं ही गोष्ट करतच नाहीत, आवडत नाही.

0: असतं. सो एकंदर ज्या वेळेला आपण केसांचा विचार करत असतो त्यावेळेला त्याच्या मागची कारणं काय आहेत त्या पद्धतीने विचार करणं, मग औषधांनी सिद्ध केलेली तेलं लावणं केसांच्या वाढीसाठी तेल ही गोष्ट महत्वाचीच असते, रोज लावणं आवश्यकच आहे. बरीच मुलं सध्या केसांना तेल लावणं ही गोष्ट करतच नाहीत, आवडत नाही म्हणून असू देत किंवा त्यांनी त्रास होतो म्हणून महिना महिना तेल लावत नाही, त्यामुळे स्वाभाविक केसांच्या मुळे पातळ होतात, नको असणाऱ्या गोष्टी केसांचे तेवून साठून राहतात आणि त्याच्यामुळे केस गळतात. सो औषधांनी सिद्ध तेल लावणं, नस्य चिकित्सा म्हणून महत्वाची चिकित्सा याच्यामध्ये सांगितलेलं आहे, औषधयुक्त तेलांचं नाकामध्ये थेंब टाकणं, नस्य करणं, ह्याच्यामुळे केसांचे मुळं घट्ट होतात आणि मी केस गळणं ही थांबत जातं. त्यामुळे केस गळणं या समस्येकडे तात्पुरती कुठली तरी तेलं लावली आहेत, आपण कोणते तरी ऍडव्हर्टाईज बघितले, बाजारातले तेलं लावले आहेत, काहीही उपयोग नाही. नक्की निदानाचा विचार करून रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार, त्याच्या कारणानुसार उपचार होणं गरजेचं आहे. तर केस गळणं तुम्ही थांबून पुढे टक्कल पडणं ह्यासारख्या गंभीर समस्येकडे न जाता या आजारातून पूर्ण बाहेर पडू शकता.
1: बरोबर. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045, आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. पुढच्या भागात श्रोते हो, आपण आणखी एका वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: एक किलो शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम डाइट के हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
8: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी 12:00 ते 1:00 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10:30 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
10: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. 10:58 झाली आहेत. ठळक बातम्या ऐकूयात.
11: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वॉल्टोनेन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये भारताची भूमिका स्पष्ट केली. फिनलंडनं भारताच्या रशियाकडून केलेल्या तेल खरेदीचं समर्थन केलं आहे. भारतानं पाश्चात्य देशांच्या किंमत मर्यादेच्या नियमांचं पालन केल्याचं वॉल्टोनेन म्हणाल्या. जयशंकर यांनी तेल खरेदीबाबतचे नियम वारंवार बदलल्याबद्दल अमेरिकेवर टीका केली. अमेरिकेनं सुरुवातीला जागतिक बाजारपेठा स्थिर ठेवण्यासाठी भारताला रशियन तेल खरेदी करण्याचा सल्ला दिला, मात्र नंतर भारतीय आयातीवर शुल्क लावलं, असं जयशंकर म्हणाले. उत्तराखंडमधल्या देहरादून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये आज झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये 500 अधिक कॅडेट्सनी सैन्य दलात अधिकारी म्हणून प्रवेश केला. यावर्षी प्रथमच या अकादमीतून महिला कॅडेट्सही प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परेडची पाहणी केली. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं आढावा

0: आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत आहे. मुंबईत होणाऱ्या 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येत्या 15 ते 21 जून दरम्यान 47 देशातले 144 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळानं संयुक्तपणे या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. हडपसर आणि फुरसुंगी भागात बनावट कॉल सेंटर सुरू करून ऑनलाईन गेमिंगद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. ऑनलाईन गेमिंगमधून पैसे जिंकण्याचं आमिष दाखवून प्राथमिक माहितीनुसार सुमारे 120 लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी 2 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: कार्यक्रमात सुरुवातीला मुकेश आणि शमशाद बेगम यांच्या स्वरात मेला चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार नौशाद.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुणे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
7: रमेश डाईन.
8: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
9: कार्यक्रमात यानंतर संगीत आज और कल चित्रपटातलं असून गायक स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, तर साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत रवी यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
6: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
7: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
8: लिक्विड सोप, फिनाइल डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
7: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
9: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: उस्ताद ओंके उस्ताद चित्रपटातलं आसद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं रवी यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदुकाका सराफ मधुमालती. कार्यक्रमात लगेचच परततोय या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संधे

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.

0: ताजमहल चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं रोशन यांनी, तर गायक स्वर होता मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969999187.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
4: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
3: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
4: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
3: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
5: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी 4:45 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
7: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अजीबस शुक्रिया चित्रपटातलं असून लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या, लता मंगेशकर यांचा गायक स्वर असलेल्या या गीताचे बोल आहेत फारुख कैसर यांचे आणि संगीत दिलं आहे रोशन यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: का टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: भूतबंगला चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी, तर गायक स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
3: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
4: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
3: संपर्क 9404598-9975.
4: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.
5: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
6: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
5: 12 साल

0: विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: कार्यक्रमात यानंतर मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात। संगीतकार आहेत सलील चौधरी, चित्रपट हनीमून।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: अनोखी रात चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूयात. गीतकार आहेत इंदिवर आणि गीताला संगीत दिलं आहे रोशन यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज 5:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: कार्यक्रमातलं शेवटचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, राजा मेहंदी अली खा यांच्या गीताला संगीत मदन मोहन यांचं, गायक स्वर लता मंगेशकर.

0: श्रोते हो, या गीताबरोबर आजचा चंदूकाका सराफ मधुमालती इथेच समाप्त करीत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. 11:58 झाली आहेत. ठळक बातम्या ऐकूयात.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातील महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसंच तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित साखळीविरुद्धच्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 म्हणजेच मकोका लागू करण्याबाबतचे स्पष्ट आदेश अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर मकोका लागू करता येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती. त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट व्हॉट्सअप अकाउंट तयार करून नागरिकाची फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना पालघर पोलिसांनी झारखंडमधून अटक केली आणि फसवणुकीची

0: संपूर्ण रक्कम हस्तगत केली. आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो वापरून स्वतःला जिल्हाधिकारी असल्याचं भासवलं होतं. आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट विमानतळावर हवाई दलाच्या AN-32 या वाहतूक विमानाला आज सकाळी अपघात झाला. मदतकार्य सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एक दिवसाच्या क्रिकेटचा सामना आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतला हा पहिला सामना दुपारी 1:30 सुरू होईल. शुभमन गिल संघाचं नेतृत्व करत असून दुखापतग्रस्त विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवेल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8:00.
1: पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संत

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

0: श्रोता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कार्यक्रम स्त्री आरोग्याची बावन्नी. तज्ज्ञ सहभाग आहे अरुंधती पटवर्धन यांचा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
0: नमस्कार मैत्रिणींनो, आजकालच्या समाजामध्ये वाढत चाललेल्या एका मेडिकल कंडिशन बद्दल बोलणार आहे आणि त्याचं नाव आहे प्रिकॉशियस प्युबर्टी, म्हणजे मुलींमधली अकाली पौगंडावस्था, लहान वयात येणारी मोठेपणाची चाहूल, याविषयी बोलणार आहे. अनेकदा हा विषय थोडासा दुर्लक्षित असतो आणि मुख्य म्हणजे तिथे भीती आणि अज्ञान हे खूप जास्ती प्रमाणामध्ये मैत्रिणींमध्ये आणि कुटुंबियांमध्ये आहे. आपलं लहानपण आठवा बरं, त्यावेळेला आपलं खेळायचं एक वय असायचं आणि मोठं व्हायचं एक वय असायचं, यामध्ये कुठेतरी अंतर होतं. पण आजकाल मात्र अनेक पालक जे माझ्याकडे येतात ते म्हणतात, डॉक्टर आमची मुलगी फक्त 7 वर्षाची आहे पण तिच्या शरीरामध्ये किती बदल दिसायला लागलेत. हा बदल फक्त शारीरिक बदल नसतो तर हा हॉर्मोन्स, मानसिकता, समाज, आहार, आधुनिक जीवनशैली, मोबाईल संस्कृती या सगळ्यांच्या गुंतागुंतीचा एक संगम असतो. तर मैत्रिणींनो, अकाली पौगंडावस्था म्हणजे नेमकं काय बरं? तर सामान्यत मुलीची मासिक पाळी 12 ते 14 या वयामध्ये यायला सुरुवात होत असते, परंतु त्या अनुषंगाने येणारे बदल हे त्याच्या आधीच 2 ते 3 वर्षापासून सुरू होतात. म्हणजेच पौगंडावस्था मुलींमध्ये 9 ते 13 या वर्षांच्या दरम्यान उघडपणे दिसायला सुरुवात होते. पण जर 8 वर्षापूर्वी मुलीच्या स्तनाची वाढ सुरू झाली, जननेंद्रियाभोवती केसांची

0: वाढ होऊ लागली, उंची झपाट्याने अचानक वाढली किंवा तिची मासिक पाळी 8व्या वर्षी सुरू झाली तर आपण त्याला प्रिकॉशस प्युबर्टी म्हणतो. म्हणजेच हा एक एंडोक्राईन अशा प्रकारचा विकार आहे. काही अभ्यास असं दाखवतात की मुलींमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट म्हणजे स्तनाची वाढ सुरू होण्याचं वय हे दर शतकाला काही महिन्यांनी कमी होत चाललं आहे. त्यामध्ये अनेक कारणं पण जबाबदार आहेत. उदाहरणार्थ मुलांमधलं ओबेसिटीचं किंवा स्थूलत्वाचं प्रमाण वाढणं, जंक फूड, हॉर्मोनयुक्त अन्न, या व्यतिरिक्त आपली लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये स्क्रीन टाईम, मोबाईल किंवा टी व्ही या गोष्टींचा वापर, मानसिक ताणतणाव, झोपेचा अभाव आणि मुलांमध्ये सुद्धा सिडेंटरी लाईफस्टाईल, मैदानी खेळ आपण किती खेळतो हा मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या सगळ्यामध्ये नेमकं काय होत जातं, तर मेंदूमधला हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड हे प्युबर्टी सुरू करतात. त्यातनं अनेक प्रकारचे हॉर्मोन्स निर्माण होतात आणि त्यामुळे शरीराला मोठं होण्याचा चुकीचा आणि अकाली सिग्नल मिळतो. यामध्ये धोके असतात का? निश्चितपणे. लवकर मोठी झाली म्हणजे चांगलं हे अजिबात नाही आहे. आजच्या काळामध्ये सौंदर्यामध्ये उंची हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो, त्यामुळे मुलगी लहान असताना उंच दिसते पण तिची हाडं जी असतात ती लवकर मॅच्युअर होतात आणि त्यामुळे तिची एकूण वाढ थांबते आणि म्हणून प्रौढपणातली तिची उंची ही इतरांच्या मनाने कमी राहू शकते. याबरोबरच मानसिक परिणाम हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आत्मविश्वास कमी होणं, एम्बरेसमेंट किंवा ऑकवर्ड वाटणं आणि काही मानसिक विकार या सगळ्याला सामना करायला लागतो. अर्थात काही वेळेला ते गंभीर आजाराचंही लक्षण असतं ज्याच्यामध्ये काही मेंदूचे विकार, काही वेळेला ॲड्रिनलसारख्या ग्रंथीचे आजार, थायरॉईडचे विकार अशीही कारणं त्यामध्ये असू शकतात. यावरती काही उपचार असतात का की फक्त ऑब्झर्वेशन बास असतं? तर काही ठिकाणी फक्त ऑब्झर्वेशन पुरेसं असतं, परंतु काही वेळेला हॉर्मोन्ससुद्धा इंजेक्शन्स वगैरे देऊन आणि ही प्रक्रिया आहे तिथे थांबवावी लागते तात्पुरती का होईना. त्यामुळे उंची वाढणं, मानसिक त्रास कमी करणं या सगळ्या गोष्टींना मदत होते. आणि म्हणूनच पालकांसाठी महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की घाबरू नका पण दुर्लक्ष पण करू नका. मुलींना आणि मुलांना बॉडी पॉझिटिव्हिटी शिकवा. मुलांमधला स्थूलपणा येणं हे टाळा आणि तिच्या आउटडोर ॲक्टिव्हिटीज तुम्ही वाढवा. जंक फूड टाळा. मुलींशी खुल्या मनाने संवाद साधा. आजची मुलं माहितीच्या महासागरात वाढत आहेत पण भावनिक आधारामध्ये मात्र दुष्काळच आहे असं मला वाटतं. अकाली प्युबर्टी हा फक्त हॉर्मोनचा इश्यू नाही आहे तर आपल्या आधुनिक समाजाच्या बदलत्या जीवनशैलीचा आरसा आहे. म्हणूनच आज गरज आहे ते समजून घेणाऱ्या पालकांची, संवेदनशील शिक्षकांची आणि एकूणच समाजाच्या जागरूकतेची.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आताच आपण स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम ऐकला. तज्ज्ञ सहभाग होता वैजयंती पटवर्धन यांचा. आता कार्यक्रमात ऐकूया ज्योत्सना भोळे यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: तुकाराम महाराजांनी आपलं जीवित कार्य निश्चित केलं होतं, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं आणि दीनदुबळ्यांची सेवा करणं. पण त्यामुळे आवलीबाईंना मात्र त्रास सहन करावा लागत असे.
1: रंजल्या गांजल्या लोकांना आपलं म्हणणारे बुवा साधुत्वाला पोहोचले होते, पण हे गारूड काही एका दिवसात झालं नाही. त्यामागे घराण्याची फार मोठी परंपरा आहे. बुवांचे साधनेतील कष्ट आणि तळमळ आहे. बुवांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा यांची कीर्ती फार मोठी. त्यांची कथा मी माझ्या सासू सासऱ्यांकडून आणि गावातल्या वृद्ध लोकांच्या तोंडून ऐकली होती. शिवाय बुवा सुद्धा मोठ्या प्रेमाने त्यांची थोरवी गायचे. विश्वंभर बाबांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले, पण त्यांच्या आईने त्यांचा खूप चांगला सांभाळ केला. आपल्या कुळधर्माची माहिती त्यांना दिली, भक्तीचे बीज पेरले. बाबांचा स्वभावही भक्ती मार्गाला अनुकूल होता. ते मनापासून नामस्मरण करत, रोज रात्री गावातल्या लोकांना जमवून कीर्तनही करत. विश्वंभर बाबांचे लग्न आमाबाई नावाच्या स्त्रीशी झालं. एक दिवस त्यांच्या आईने त्यांना जवळ बोलवून सांगितलं, बाबा विश्वंभरा, आपल्या घराण्याच्या काही परंपरा आहेत. आपल्याकडे पंढरीची वारी लई थोर समजली जाते. तू आता मोठा झालास, ही पताका तू आता खांद्यावर घ्यावीस असं मला वाटतं रे पोरा.
0: आता पंढरीस जावया कारणे सिद्धी होणे सत्वर. आता पंढरीस जावया कारणे सिद्धी होणे सत्वर. तुझ्या वाड वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. त्यासी सर्वथा अंतर न करी तरीच संसारी सुफळ.
1: बाबा ऐकतोस का, विठ्ठल हेच आपलं कुळदैवत. त्याची भक्ती करण्यातच संसार सफळ होणार आहे. हे

0: कधीही विसरू नकोस. आईचे वचन विश्वंभर बाबांनी जीवी धरले. येणाऱ्या एकादशीला त्यांनी काही भाविक बरोबर घेतले आणि भजन करत पंढरपूरला गेले. परमेश्वराच्या दर्शनाने भारावून गेले ते. देहूला परत आल्यावरही त्यांना चैन पडेना, त्यांना पंढरीची ओढ लागली. पुन्हा लगेच ते पुढच्या एकादशीला पंढरपूरला गेले. नाहीतरी लोकांवर जादू करण्यात तो काळ्या मोठा पटाईतच आहे म्हणा. साध्या भोळ्या संसारी लोकांना आपल्या नादी लावतो मेला. विश्वंभर बाबांनी 16 वाऱ्या केल्या. एकदा एकादशीला मात्र त्यांना पंढरपूरला जाता आलं नाही. खूप दुःख झालं त्यांना, खंत करत राहिले. त्याच रात्री त्यांना स्वप्नात पांडुरंगाचा दृष्टांत झाला.
1: विश्वंभरा, दुःखी होऊ नकोस, तुला आता पंढरीला यायची गरज नाही. अरे, मी तुझ्या गावातच राहायला आलो, तू आमराईमध्ये माझा शोध घे.
0: विश्वंभर बाबा देवा देवा अशा हक्का मारतच जागे झाले. ती रात्र त्यांनी जागूनच काढली. कधी एकदा उजाडते अशी त्यांची अवस्था झाली. उजाडताच ते शेजारच्या हरितात्यांकडे गेले.
2: तात्या, तात्या, तात्या, अहो आपल्या आमराईमध्ये साक्षात पांडुरंग आलाय. अवघ्या ब्रह्मांडाचा मालक आलाय. चला लवकर स्नान पूजा आटपा. मी अजून 4 लोकांना बोलवतो. चला चला, आपण आमराईत जाऊन त्याला शोधून घेऊया. पांडुरंग आलाय.
0: मग काय, बघता बघता भराभर गावकरी जमले. रामकृष्ण हरीचा गजर करत मंडळी आमराईकडे निघाली.
2: आपण मी काय म्हणतो, पांडुरंगाला शोधायचं कुठं?
3: अरे चल रे बाबांनो, हा अरे 4 दिशांना शोधू की त्याला काय.
2: अहो बस सगळी आमराई दुंडाळी, इथं तर काहीच दिसना. अहो विश्वंभर बाबा, अहो तुमच्या मनामध्ये पांडुरंग ना म्हणून तुम्हासनी स्वप्नात दिसला असेल तो. चला जाऊ परत आपण रानातले काम खोळंबली.
1: अहो बाबा बाबा, हरिता त्या समध्यांनी इकडे या या, इथे बघा, तुळस बुक्का फुलं पडलेली दिसत आहेत. आधी हात जोडून त्या कृपासागराला नमस्कार करूया. मी स्वतःच्या हाताने माती उकरतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
0: विश्वंभर बाबा तन्मयतेने नामस्मरण करू लागले आणि हलक्या हाताने माती उकरायला लागले आणि एकदम ओरडले.
2: सापडला, सापडला, पंढरीचा चोर सापडला. सवे रुक्मिणी माता आहे. पांडुरंग, पांडुरंग.

0: किती साजिऱ्या गोजिऱ्या मूर्ती रे या, कासेसी पितांबर, गळा तुळसीचे हार, साक्षात परब्रह्म सगुण रूपाने इथे अवतरले. पांडुरंगा धन्य धन्य पांडुरंगा.
1: विश्वंभर बाबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू पाझरू लागले. मोठ्या भक्तिभावाने मूर्ती इंद्राणी तिरी आणल्या. स्वतःच्या घराजवळच समारंभपूर्वक त्यांची स्थापना केली. मग काय, विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज, या भावनेने उपासना सुरू झाली. विश्वंभर बाबांनंतर त्यांची स्त्री म्हणजे आमाबाई आपल्या हरी आणि मुकुंद या दोन पुत्रांसह जीवन घालवू लागल्या. पतीच्या संगतीमुळे त्याही पांडुरंगाच्या प्रेमात रंगल्या होत्या. पतीच्या मागे त्यांनी विठ्ठल उपासनेचे व्रत चालू ठेवलं. उत्तम प्रकारे पूजा अर्चा करून देवाची सेवा करत होत्या. पण अचानक काय झालं कोण जाणे, त्यांच्या दोन्ही मुलांच्या मनात राजाच्या सैन्यात दाखल व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. घरातली उपासना सोडून त्यांनी क्षात्रधर्म स्वीकारला. आमाबाईंच्या मनाला हे काही पटलं नाही. त्यांनी मुलांना खूप समजावून सांगितलं, पण मुलांचा निर्णय झाला होता. अखेर आमाबाईंना मुला सुनांबरोबर मुलांच्या चाकरीच्या गावी जावं लागलं. देवाची सेवा चुकणार म्हणून त्यांना खूप दुःख झालं. आमच्या बुवांचं मन फार हळवं. कधी न पाहिलेल्या त्या अमाबाई नावाच्या आपल्या पूर्वस्त्रीच्या दुःखाने ते व्यथित व्हायचे. पण आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गोष्ट सांगताना मात्र त्यांच्या अंगात अगदी उत्साह यायचा.
0: हरी आणि मुकुंद या भावांनी हातात तलवार धरली. दोघे मुळातच शूर आणि साहसी होते. आपल्या कर्तृत्वामुळे त्यांनी राजाची मर्जी संपादन केली. अमाप धनसंपत्ती आणि अधिकार मिळवला. सर्व काही त्यांच्या मनासारखं चाललं असतानाच राज्यावर परचक्र आलं. रणांगणावर पराक्रम गाजवताना हे दोघे भाऊ कामी आले. आमाबाईंवर आकाश कोसळलं.
1: बघा, मी म्हणते ना नेहमी तेच खरे, तो काळ्या मुठ्ठा लबाड आहे. देव भक्ता लागी करुने दी संसार. अहो, भक्तानी संसार केला तर त्याची सेवा कोण करणार, मुठ्ठा लबाड. आमाबाई आणि त्यांच्या सुना दुःखात बुडून गेल्या. मुकुंदाची स्त्री सती गेली. हरीची बायको गर्भार होती, त्यामुळे तिला सती जाता आलं नाही. या दुःखात एक चांगली गोष्ट म्हणजे ती गर्भार होती, सती गेली नाही, म्हणूनच जगद्गुरूंना जन्म देणारा हा वंश चालू राहिला. आमाबाई सुनेला घेऊन देहूस परत आल्या. थोड्याच दिवसात सून बाळणपणासाठी म्हणून माहेरच्या गावी म्हणजे नवलाख उमऱ्यास गेली. आमाबाई घरात एकट्याच राहिल्या. त्या देवभक्त होत्याच आणि आलेल्या संकटामुळे त्यांचं मन संसाराला विटलं होतं. विठ्ठलाची भक्ती त्या अधिकच निष्ठेने करू लागल्या. थोड्याच दिवसात त्यांचाही अंत झाला.
0: बर का आवले, अग गावातली जाणती माणसं सांगायची, शेवटच्या दिवसात त्यांची सेवा साक्षात पांडुरंगानी केली. बर
1: झालं, जिथं तिथं तुमचा तो मेला काळ्या पांडुरंग म्हणे. सासूबाईंच्या मृत्यूची वार्ता कळताच सुनबाई आपल्या पुत्राला विठोबाला घेऊन देहूत परतल्या. सासूबाईंचं व्रत त्यांनी पुढे चालवलं. त्या घरच्या रावळातील पांडुरंगाची पूजा अर्चा करू लागल्या.

0: रावळाची झाडलोट, देवापुढे सांजवात ही त्यांची नित्याचीच कामं झाली. ते संस्कार पुत्र विठोबावर होऊन तोही विठ्ठल भक्त झाला. पुढल्या चार पिढ्यानंतर महाराजांचा जन्म झाला. पदाजी, शंकर, कन्हैया आणि वेल्लोबा हे ते चार पूर्वज. तर महाराजांना विठ्ठलाची भक्ती अशी वंश परंपरेने मिळाली होती, म्हणूनच ते आनंदाने म्हणतात,
1: पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि क न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी हरिनाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, पांडुरंग पांडुरंग, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे.

0: आवली, आकाशाची सावली,
1: आताच आपण आवली आकाशाची सावली या मालिकेचा भाग आठवा ऐकला. लेखन होतं अनुराधा म्हात्रे यांचं, निवेदन प्रसाद कुलकर्णी यांचं, सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात आता ऐकूया प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांच्या डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3.

0: नमस्कार. न तस्य रोगो न जरा न मृत्युः प्राप्तस्य योगाग्निमयं शरीरं. व्याधी, वृद्धावस्था आणि मरण यांना आपल्यापासून दूर ठेवणाऱ्या योगशास्त्राविषयी आपण तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश खरे यांचं मार्गदर्शन घेत आहोत. मागच्या दोन भागात योग म्हणजे नेमके काय, ही संकल्पना किती प्राचीन आहे, यासाठी उपलब्ध ग्रंथ कोणते याविषयी आपण समजून घेतले. पतंजली मुनींच्या योगसूत्राची सविस्तर माहितीही करून घेतली. अष्टांग योगाच्या पहिल्या चार अंगांची ओळखही डॉक्टर खरे यांनी आपल्याला करून दिली. आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर खरे टिमवी पुणे इथे संस्कृत आणि भारत विद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. स्वतः आयुर्वेदाचे पदवीधर असून अथर्ववेद विषयक विद्यावाचस्पती पदवीही त्यांनी मिळवली आहे. 35 शोधनिबंध, 50 अधिक ललितलेख आणि 7 पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. पंडित सातवळेकर पुरस्काराचे ते मानकरीही आहेत. तर आपण त्यांच्याकडून याविषयी आणखी जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार डॉक्टर थत्ते.
0: मागच्या भागात सर तुम्ही आसन, प्राणायाम याविषयी बोलत होतात, तर प्राणायाम याविषयी थोडं अधिक जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तो नेमका कसा करावा, म्हणजे त्याच्यासाठी काही एक विशिष्ट पद्धती आहे का, किंवा शरीराची एक विशिष्ट स्थिती आवश्यक आहे का, तर याविषयी आपण सांगावं.

निश्चितच प्राणायामाची माहिती घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने तो केल्यास त्याचे जे फायदे होणं अपेक्षित आहे ते चांगल्या पद्धतीने माणसाला प्राप्त होऊ शकतात, आणि तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन तो केला तर तो निश्चितपणे लाभदायक ठरतो, कारण त्याच्यामध्येही काही बारकावे आहेत आणि जे कदाचित आपल्या आपल्याला स्वतःचे स्वतः समजतीलच असं नाही किंवा कुठेतरी वाचून ते करता येतील असं नाही, त्यामुळे शक्य असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून त्याचं मार्गदर्शन घ्यावं. शब्दाचा अर्थच जर बघायचा झाला तर प्राण याचा अर्थ श्वास आणि त्याचा आयाम म्हणजे तो ताणणं याला खरं तर प्राणायाम म्हणतात. आपण हे पाहतो की ज्या वेळेला आपण आत्ता एका ठिकाणी बसलो आहोत किंवा बोलतोय त्यावेळेला आपल्या श्वासोच्छ्वासाची एक काही विशिष्ट लय असते, एका गतीमध्ये तो चालू असतो, त्या शारीरिक स्थितीशी त्याचा संबंध असतो. जर हे काम थांबवून मी पळायला लागलो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने गेलो तर अर्थातच श्वासाच्या गतीमध्ये आपल्या फरक पडतो, म्हणजे एक प्रकारे शरीराला प्राणशक्ती पुरवणारं अशा प्रकारचं एक शरीरातलं हे तंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. योगशास्त्रामध्ये याचा मनाशी सुद्धा संबंध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी असं आपल्याला एक याच्यात गृहित धरलेलं दिसतं की ज्या वेळेला तुम्ही श्वासोच्छ्वास एका विशिष्ट पद्धतीने ताणता, त्याची गती कमी करता, त्यावेळेला तुमचं मन एकाग्र होण्यासाठी त्याची कुठेतरी मदत होते. त्याच पद्धतीने आपल्याला आपलं मन एकाग्र करून पुढची जी अंग योगाची साधायची आहेत त्याच्यामध्ये त्याचा लाभ होणार आहे, आणि म्हणून जे काही त्याचे शारीरिक किंवा मानसिक फायदे आहेत ते तर प्राणायामाने घ्यायचे आहेतच, पण अधिक करून योगशास्त्रातली एक पायरी म्हणून पण त्याच्याकडे आपल्याला बघायचं आहे. आता साधारणपणे प्राणायाम म्हटला की त्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक म्हणजे तुम्ही विशिष्ट प्रकारे श्वास आत घेता, हे भरून घेणं हा एक पायरी झाली. त्याच्यानंतर तो श्वास आत आपण रोखून धरतो काही काळ आणि त्याच्यानंतर बाहेर सोडतो, त्यामुळे श्वास घेणं, रोखणं आणि बाहेर सोडणं असे तीन पायऱ्या किंवा तीन टप्पे या प्राणायामाच्या क्रियेमध्ये येतात. याच्यातली पहिली घेण्याची जी क्रिया आहे त्यालाच पूरक असा शब्द वापरला जातो, कारण याच्यामध्ये तुम्ही तुमचं शरीर प्राणशक्तीने भरून घेता, त्याचं पूर्ण करता. त्याच्यानंतर तो ज्या वेळेला थांबवतो आतल्या आत आपण त्याला कुंभक असं म्हणतात, जिथे ती प्राणशक्ती शरीरात स्थिर झालेली असते, आणि त्याच्यानंतर रेचक म्हणजे ती शक्ती पुन्हा बाहेर सोडायची, उच्छ्वास आपण करतो, ब्रीदिंग आउट, आणि त्याने ती शक्ती बाहेर जाते. आता याच्यातच एक बदल थोडासा असा होऊ शकतो की ज्या ठिकाणी प्राणशक्ती आहे त्या ठिकाणी ती थांबवणं म्हणजे कुंभक असं जर आपण म्हटलं तर तो जसा आपण आत थांबवू शकतो तसा बाहेरही थांबवू शकतो. म्हणजे असं की रेचकामध्ये ज्या वेळेला तुम्ही बाहेर सोडणार आहात उच्छ्वास, त्याच्यानंतर पुढचा श्वास लगेच न घेता जर काही काळ थांबलात तर त्यावेळेला ती प्राणशक्ती शरीराबाहेर आहे, आत काहीच नसणार आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही पूरक करून ती शक्ती परत आत घ्याल किंवा श्वास आत घ्याल. त्यामुळे हा जो कुंभक आहे त्याचे सुद्धा दोन प्रकार आपण त्याची कल्पना करू शकतो. ज्या वेळेला शरीरात तुम्ही तो श्वास रोखता त्याला अंतःकुंभक असं म्हणतात, आणि जर तो शरीराबाहेर रोखला तर त्याला बहिःकुंभक असं म्हणतात. अर्थातच या दोन्ही कुंभकांचे प्रकार एकाच प्राणायाम प्रकारात कधी येत नाहीत, कारण रेचक, कुंभक आणि मग पूरक असं जर तुम्ही केलं तर ती प्राणशक्ती बाहेर थांबवलीत तुम्ही असा अर्थ झाला. त्यामुळे बहिःकुंभक हाच तो प्रकार असेल, किंवा जर आधी पूरक केलात त्याच्यानंतर आत तुम्ही श्वास रोखून धरलात आणि मग रेचक केलात तर त्याच्यात अंतःकुंभक येईल, परत पुन्हा बहिःकुंभक आपण करत नाही. त्याच्यामुळे ह्या तीन पायऱ्या असलेला असा प्राणायाम हा केला जातो. ह्या प्राणायामाचे सुद्धा आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे प्रकार हे नंतरच्या ग्रंथकारांनी सांगितलेले आहेत, त्याची काही वैशिष्ट्य आहेत, त्याचे काही फायदे हे माणसाला होतात ज्याच्या आपण फार आत्ता खोलात जाणार नाही आहोत, परंतु उल्लेख म्हणून मी काही गोष्टींचा करतो की ज्या वेळेला एक नाडी शोधन नावाचा प्राणायाम आहे त्याला अनुलोम विलोम अशा प्रकारे पण आपण बघू शकतो, म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाकातून श्वास आत घ्यायचा तर त्याला सुद्धा आपल्याला दोन उजवी आणि डावी अशा नाकपुडे असल्यामुळे त्यातल्या दोन्ही न घेता जी एक चालू असते तिचा वापर साधारणपणे प्राणायाम करताना आपल्याला करता येतो. तर तो हातांनी म्हणजे हाताच्या बोटांनी एक विशिष्ट नाकपुडी जर तुम्ही दाबून धरलीत आणि एकाच नाकपुडीने श्वास आत घेतलात आणि सोडताना मात्र तो दुसऱ्या नाकपुडीने बाहेर सोडलात, मग पुढच्या वेळेला घेताना त्या दुसऱ्या नाकपुडीने आत घ्यायचा आणि मग परत पहिल्याने बाहेर सोडायचा, असं जर आलटून पालटून आपण दोन्ही नाकपुड्यांचा वापर केला तर तो अनुलोम विलोम या प्रकारचा प्राणायाम होतो. त्याचे काही वेगळे फायदे हे आपल्याला होतात असं दिसतं. त्यामुळे त्याला नाडी शोधन असं म्हणतात, ज्याच्यामुळे तुमच्या नाडी शुद्ध होण्यासाठी मदत करणारा

0: असा हा प्राणायाम आहे.
1: म्हणजे थोडक्यात आपण आपल्या श्वासावर आणि उच्छ्वासावर ताबा मिळवत असतो.
0: बरोबर.
1: पुढचं जे अंग आहे प्रत्याहार, की जिथे आपण इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी याचा निश्चित उपयोग होत असेल.
0: निश्चितच उपयोग होतो. आता मी म्हणलं तसं प्राणायामाचा मी जो सांगितला तो एक मुख्य प्रकार झाला की जो साधारणपणे केला जातो. ह्या व्यतिरिक्त शारीरिक काही दोष दूर होण्यासाठी भ्रामरी, भस्त्रिका किंवा अजून एखादा शीतला किंवा शीतकारी या स्वरूपाचा प्राणायाम प्रकार आपल्याला बघता येईल. पण मुख्य उद्देश ह्या शारीरिक दोषांना दूर केल्यानंतर पुढे काय, तर प्राणायामाने ते मन एकाग्र करणं हा जो आपण मुद्दा बघितला, त्या दृष्टीने येणारी पायरी ही प्रत्याहार ही आहे, की ज्याच्यामध्ये इंद्रिय जे आहेत ते आपण मागेही बघितलं होतं की त्यांच्या त्यांच्या विषयाकडे धाव घेतात. तो विषय हा त्यांचा आहार जणू आहे, त्याच्याकडे जाणं, त्या विषयाला प्राप्त करणं हे इंद्रियांना करावं असं वाटणारी गोष्ट आहे. तिथे प्रतिरोध करणं, त्यांना थांबवणं, म्हणजे थोडक्यात इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय मिळू न देणं, जेणेकरून ती इंद्रिय तुमच्या मनाच्या संयमामध्ये अधीन राहतील, नियंत्रणात राहतील, तो भाग या प्रत्याहारामध्ये येतो. आणि मग त्याच्यासाठीही साधारणपणे मनुष्याने हेच करणं अपेक्षित असतं की त्या त्या वेळेला तुम्हाला जे जे करावंसं वाटेल ते करायचं नाही, की तुम्हाला आपोआप त्या इंद्रियावर ताबा मिळवणं शक्य होतं आणि त्यालाही प्राणायामाची जी आधीची पायरी आहे ती कुठेतरी मदत करणारी ठरते.
1: म्हणजे थोडक्यात आता जसं आपण बोलतोय आणि रस्त्यावर वाहनांचा आवाज आला किंवा पक्षाचा आवाज आला तर त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम चालू ठेवणं, म्हणजे हा एक साधा सोपा कदाचित प्रत्याहार.
0: अगदी बरोबर.
1: याचाच उपयोग करून पुढे धारणा हे जे अंग येतं त्याकडे कसं जाता येतं आणि त्याचेही काही टप्पे आहेत का?
0: बरोबर. आता ध्यान आणि धारणा हे जे दोन शब्द आहेत ते अनेकदा आपण मराठीत जोडीने वापरतो. ध्यान धारणा असाही शब्द आहे, पण प्रत्यक्षामध्ये धारणा ही आधीची पायरी आहे आणि ध्यान ही त्याचीच थोडीशी पुढची अवस्था ज्याला म्हणता येईल अशी आहे. धारणा या शब्दाचा या ठिकाणी अर्थ तुमचं जे मन आहे ते कुठल्या तरी एका ठिकाणी धारण करणं, त्याला एका ठिकाणी यायला भाग पाडणं. कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुमचं मन केंद्रित करता, कदाचित ते एक क्षण दोन क्षण त्या ठिकाणी राहतं, जोपर्यंत त्या विषयाचा मनात विचार चालू असतो तोपर्यंत काही काळ तिथे गुंतही, पण त्याच्यानंतर लगेच त्याला दुसरा विषय मिळाला की ते मन तिकडे कधी पळून जातं, धावून जातं, ते आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यात अजून काही आलं तर लगेच ते मन तिकडेही धाव घेतं. तर अशा पद्धतीने ही जी त्याची इकडे तिकडे करायची वृत्ती आहे, तिला आळा घालून कुठल्या तरी एकाच विशिष्ट गोष्टीवर त्याची धारणा करणं, त्याला एकाग्र करणं, ही खरं तर ती धारणा नावाची पायरी आहे. आणि मी म्हटलं तसं त्याचाच पुढचा भाग म्हणजे ध्यान आपण म्हणू शकतो, जिथे हे एकाग्र केलेलं मन तसंच्या तसं ठेवणं, त्याला जे इकडे तिकडे जावंसं वाटतंय किंवा डिस्ट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो की त्याला सतत काहीतरी दुसरं करावंसं वाटतंय, ते करू न देता एकदा धारणा झाली, एकदा ते मन एकाग्र झालं, की ते तसंच जर काही काळ तुम्ही पुढे चालू ठेवू शकलात, त्याची एकाग्रता राखलीत, तर ते ध्यान लागलं किंवा ते ध्यान तुम्हाला करता आलं असं आपण म्हणू शकतो.
1: मग या ध्यानाचेही सगुण निर्गुण असे प्रकार आहेत का? म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा मूर्तीकडे बघून ध्यान लावलंय आणि नंतर ती मूर्ती काढून घेतली तरी जर आपलं ते तिथेच लक्ष राहिलं तर ते ध्यान सफल आहे असं म्हणता येईल का?
0: बरोबर. अशा प्रकारचा विचार हा आपल्याला काही योगाचा किंवा परंपरेतल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ध्यानामध्ये सगुण असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला काहीतरी मूर्त रूप हे डोळ्यापुढे असणं अपेक्षित आहे. हे ध्यान करत असताना अनेकदा एखाद्या देवतेचं चित्र किंवा प्रतिमा म्हणजे मूर्ती ही आपण डोळ्यापुढे आणणं हा एक प्रकार असतो. त्याचप्रमाणे काही वेळेला ज्योती म्हणजे निरांजनाची किंवा मेणबत्तीची जर ज्योती तुम्ही समोर ठेवली तर त्याच्यावर तुमचं मन एकाग्र करणं अशी गोष्ट काही वेळेला करता येते. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन पूर्णपणे त्या प्रतिमेवर, मूर्तीवर, देवतेच्या एकाग्र करता, त्यावेळेला ती मूर्ती सोडून दुसरं काही तुमच्या डोळ्यापुढे येऊ शकत नाही, तुमचं मन पूर्ण तिथे केंद्रित होतं. आणि काही काळाने ती प्रतिमा जर दृढ झाली, तुम्ही त्या ध्यानावस्थेत पूर्णपणे गेला, तर तुमचे डोळे मिटले तरी सुद्धा ती मूर्ती जशी डोळे उघडे असताना तुमच्या डोळ्यापुढे होती तशीच ती मिटल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसत राहते. मग ती प्रत्यक्ष मूर्ती समोर आहे की नाही याने आपल्याला फरक पडता कामा नये. ही थोडीशी पुढची उच्च अवस्था ही तुम्हाला साधता येते. ध्यानाचं उत्तम उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर जे आपण महाभारताच्या एका छोट्या कथेत ऐकतो की अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा फक्त दिसत होता, याचा अर्थ पूर्ण लक्ष त्याचं त्या डोळ्यावर केंद्रित झालेलं आहे. त्यावेळेला मग तो पक्षी कुठल्या रंगाचा आहे, तो कुठल्या फांदीवर बसला आहे, त्याच्या आसपास किती पानं आहेत वगैरे ह्याला त्याला काही देणं घेणं नव्हतं, तो फक्त डोळा बघत होता. तसं अगदी

0: एका छोट्याशा गोष्टीकडे अगदी बारीक जर तुमचं लक्ष एकत्रीकर तुम्ही करू शकलात, ते लक्ष तिथे केंद्रित करू शकलात, तर ते तुमचं ध्यान सफल होतंय असं आपल्याला म्हणता येतं.
1: योगाच्या प्रकारानुसार त्याचे काही प्रकार आहेत का, म्हणजे स्थूल ध्यान, सूक्ष्म ध्यान?
0: मी आत्ता सांगितलं तसं स्थूलापासूनच खरं तर ह्याची सुरुवात होते, कारण कुठली तरी प्रतिमा किंवा एखादी मूर्ती ही डोळ्यासमोर ठेवून आपण हे ध्यान सुरू करतो. पण हळूहळू सूक्ष्मामध्ये जाणं हे अपेक्षित असतं. मगाशी तुम्ही निर्गुण हा शब्द वापरला, तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला निर्गुण ह्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला डोळे मिटल्यानंतर त्या देवतेची मूर्तीसुद्धा डोळ्यापुढे आणण्याची गरज नसते. त्याऐवजी तुम्ही एका, मी म्हणलं तसं, ज्योतीवर किंवा एका छोट्या प्रकाशाच्या बिंदूवर तुमचं ध्यान हे केंद्रित करू शकता. आणि त्या ठिकाणी मग हे जे सगुणावस्थेतले सावयव, ज्याला म्हणतो की काहीतरी शरीर रूप धारण केलेलं आहे, आकार धारण केलेला आहे, अशी एखादी वस्तू आपण डोळ्यापुढे घेतो, त्याची गरज पडत नाही. तुमचं चित्त त्या ठिकाणी लगेच एकाग्र होतं. आणि असं आपल्याला हे ग्रंथ सांगतात की अशा पद्धतीने मन एकाग्र ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला मनाला बाह्य विषय नसल्यामुळे ते अंतर्मुख होतं, आत वाकून ते बघायला लागतं. आणि त्यावेळेला तुमचा जो आत्मा आहे तो तुम्हाला दिसतो किंवा त्याचा साक्षात्कार हा तुम्हाला घडतो. अशा पद्धतीचे संत साहित्यामध्ये सुद्धा अनेक उल्लेख हे आपल्याला सापडतात. त्यामुळे हे ध्यान हे हळूहळू स्थूलातून सूक्ष्माकडे नेणारं आणि त्याचं वर्णन करणारं असतं असं आपल्याला म्हणता येईल.
1: आणि मग याच्याच पुढची, म्हणजे जी योगाला अपेक्षित अशी अंतिम पायरी आहे समाधी, त्याकडे आपल्याला ध्यान आणि धारणा दोन्ही घेऊन जातात का?
0: अगदी बरोबर. आता ही समाधी ही जी शेवटची पायरी आहे ती ध्यानाचीच एक प्रकारे पुढे गेलेली अवस्था असं आपण म्हणू शकतो. समाधीमध्ये सुद्धा अगदी प्रकार करायचेच झाले तर सविकल्प आणि निर्विकल्प अशा पद्धतीचे प्रकार हे आपल्याला शास्त्रीय ग्रंथांमध्ये केलेले दिसतात, ज्याच्यामध्ये अपेक्षा अशी आहे की समाधी म्हणजे काय तर त्यालाच कैवल्य असा सुद्धा शब्द वापरला जातो. त्या कैवल्याचा अनुभव घेणं म्हणजे काय तर त्याच्यात केवल हा शब्द आहे. हे सगळं विश्व हे एकच तत्व आहे. त्याच्यात शरीरभेदाने आपल्याला मी वेगळा, तुम्ही वेगळ्या, अजून इतर माणसं वेगळी, प्राणी पक्षी वेगळे अशा पद्धतीचा बोध हा बाह्य स्तरावर जरी होत असला तरी ज्यावेळेला तुम्ही अंतर्मुख होता, ध्यानावस्थेमध्ये जाता आणि समाधी अवस्था प्राप्त करता त्यावेळेला या सगळ्या विश्वामध्ये एकच तत्व भरून राहिलेलं आहे याचा साक्षात्कार तुम्हाला होतो. त्यालाच आपल्याला ब्रह्म हे नाव वेदांतामध्ये वापरलेलं दिसतं. इतर संप्रदायांमध्ये त्याला नावं वेगवेगळी असली तरी ते एकच तत्व ह्या सगळ्या विश्वात आहे. ही जी त्यातली मूलभूत गोष्ट आहे ती समान धाग्याने जोडलेली दिसते आणि त्याच्यामुळे तो साक्षात्कार ज्यावेळेला तुम्हाला येतो की मी केवळ एकच आहे, माझ्यापेक्षा वेगळा असं या जगामध्ये काहीही नाही, तो साक्षात्कार हा समाधी अवस्थेमध्ये येतो. पण योग ज्यावेळेला एखादा योगी करत असतो त्यावेळेला तो योगी किती उच्च स्तरावर गेलेला आहे त्याच्यावर ही समाधी किती काळ चालणार हे अवलंबून असतं. क्वचित प्रसंगी काही अंतर्गत किंवा बाह्य कारणांमुळे त्याची समाधी अवस्था ही एका विशिष्ट मर्यादेनंतर थांबते आणि तो ह्या जगामध्ये परत येतो. म्हणजे थोडक्यात आपण बाहेरून बघताना असं म्हणू की तो एका आसनात स्थिर बसला, त्याने डोळे मिटले, ध्यान लावलं, समाधी अवस्था त्याने प्राप्त केली आणि त्याच्यानंतर काही काळाने परत त्याने डोळे उघडले, म्हणजे तो जणू या जगात परत आला, बाहेरची दृश्य त्याच्या डोळ्याला बघायला मिळाली, म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा संबंध पुन्हा प्रस्थापित झाला. मग ही एक प्रकारे ज्याला आपण असंप्रज्ञात समाधी किंवा निर्विकल्प समाधी असं न म्हणता त्याला सविकल्प म्हणून, मध्ये विकल्प आला, मध्ये कुठेतरी त्याला एक बाधा आली, पुन्हा तो योगी जो आहे तो ह्या जणू जगात परत आला. मग कदाचित काही नित्यकर्म करून तो परत ध्यानावस्थेत जाईल. पण उच्चतर अवस्था कोणती तर ती निर्विकल्प आहे की ज्या ठिकाणी एकदा त्याची समाधी लागली की तो परत कधीच डोळे उघडत नाही, ती कायमची समाधी असते. आपण ज्ञानेश्वर महाराजांबद्दल संजीवन समाधी वगैरे शब्द वापरतो तर त्या ठिकाणी ही अवस्था अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी त्यांनी कायमसाठीच ती समाधी घेतलेली आहे ते इतकं त्यांचं मन एकाग्र झालेलं आहे, त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे की आता त्यांना डोळे उघडून पुन्हा ती समाधी अवस्था भंग करून बाहेरचं विश्व पाहण्याची आवश्यकता उरलेली नाही आहे, त्यांना पूर्ण साक्षात्कार तो झालेला आहे. त्याच्यामुळे ही जी निर्विकल्प अवस्था आहे समाधीची ही सर्वोच्च आपल्याला मानली गेलेली दिसते आणि ते अंतिम ध्येय हे योगाचं आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आपण मागच्या एपिसोडपासून यमनियमांपासून बघतो तर ह्या सगळ्या बाह्य गोष्टींमधून वर वर वर जात जात शेवटी समाधी अवस्था प्राप्त करणं हे अंतिम ध्येय हे योगशास्त्रांनी आपल्यासमोर ठेवलेलं दिसतं.
1: समाधी ही खरंच ज्ञानेश्वरांसारख्या अलौकिक व्यक्तिमत्वाला साध्य झाली, पण सामान्यांना ती सहज साध्य नाही. तर

0: त्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत का पतंजलींनी, की म्हणजे काय केलं तर ह्या समाधी अवस्थेकडे आपण जाऊ शकतो?
1: अगदी बरोबर. आता योगस चित्तवृत्ती निरोध ही जी आपण पहिल्यांदा व्याख्या बघितली, त्याच्यानंतर त्या चित्तवृत्ती कोणत्या असतात याचाही आपण विचार केला, तर त्याचं सोपं उत्तर हे पतंजलींनी खरं तर दिलेलं आहे की अभ्यास वैराग अभ्याम तन निरोधात. हे जे सगळे येणारे विचार आहेत, वृत्ती आहेत, विकल्प आहेत, त्यांचा जर तुम्हाला निरोध करायचा असेल, त्याच्यापासून तुम्हाला दूर राहायचं असेल, तर त्याच्यासाठी अभ्यास म्हणजे सातत्याने ह्या ज्या सगळ्या गोष्टी अष्टांगातल्या आपण बघत आलेलो आहोत त्या पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर वैराग म्हणजे वैराग्य, तुमची मुळात मनाची आसक्ती कुठल्याही गोष्टींमध्ये नसणं, हे दोन गुण अत्यंत आवश्यक आहेत. आणि हे दोन जर तुमच्याकडे असले, म्हणजे तुम्ही वैराग्य वृत्ती ठेवलीत आणि सतत या गोष्टीचा अभ्यास करत राहिलात, तर तुम्हाला तो निरोध साध्य होतो आणि तुम्ही समाधी अवस्था प्राप्त करून घेऊ शकता. आणि जसं मी म्हटलं तसं, जरी ती निर्विकल्प नसली तरी सुद्धा काही क्षणापुरता का होईना आपल्याला समाधीचा अनुभव घेता येऊ शकतो, सविकल्प प्रकारचा तो असेल, परंतु तो मिळण्याचा अधिकारी प्रत्येक जीव आहे. कुणालाही जर या मार्गाने गेलं तर तो अनुभव निश्चितपणे येऊ शकतो असं आपले शास्त्रकार आपल्याला सांगतात.
0: योग संदर्भात आपण असे काही शब्द ऐकतो की सिद्ध पुरुष किंवा सिद्ध योगी, तर त्यांना म्हणजे काही विशेष सिद्धी ह्यामुळे प्राप्त झाली असते का, आणि त्या सिद्धीचे काही प्रकार आहेत का?
1: आता असं आहे की काही विभूतीपाद नावाचा जो भाग आहे योग सूत्रांमधला, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काही वर्णन सापडतं. त्याच पद्धतीने पुढच्याही अनेक ध्यानविषयक किंवा योगविषयक जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे सिद्धींचं वर्णन हे केलेलं दिसतं. त्याच्यामध्ये आता दूरदर्शन, म्हणजे समजा आत्ता मी इथे बसलो आहे पण दूरवर एखाद्या ठिकाणी आत्ता काय गोष्ट चालू आहे हे बघण्याचं सामर्थ्य, किंवा दूरश्रवण म्हणजे दूरवर कोणीतरी एक माणूस दुसऱ्या माणसाशी काय बोलतोय हे इथे बसून जाणण्याचं सामर्थ्य त्या योग्याकडे असतं. किंवा त्रिकाल ज्ञान, म्हणजे आत्ताचं ज्ञान किंवा भूतकालातलं आपलं ज्ञान प्रत्येकाला असतं, पण दुसऱ्या समोरच्या व्यक्तीचा भूतकाल किंवा त्याचा भविष्यकाल कळणं, किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी पूर्वी किंवा नंतर काय घडणार आहे, घडून गेलंय हे सांगता येणं, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि तशा प्रकारच्या काही गोष्टी ह्या अशा सिद्ध होतात, साधकांना प्राप्त होतात असं वर्णन हे आपल्याला या ग्रंथांमध्ये सापडतं. आपल्याला अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा अशा प्रकारच्या अष्टसिद्धींचंही वर्णन हे यामध्ये येतं. ज्या ठिकाणी आपल्या शरीराचं वजन अगदी कमी करणं किंवा अतोनात वाढवणं, त्याचप्रमाणे अतिशय हलकं सूक्ष्म होऊन कुठेतरी जाणं किंवा अतिशय स्थूल मोठं स्वरूप धारण करणं, अशा प्रकारच्या सिद्धी ह्या आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे ईशित्व आणि वशित्व, म्हणजे ईश्वराच्या सारखं कुठल्याही गोष्टीवर आपली सत्ता चालवणं किंवा एखाद्या व्यक्तीला वश करून घेणं, प्राप्ती आणि प्राकाम्य म्हणजे एखादी आपल्याकडे नसलेली गोष्ट हवी म्हटल्यानंतर ती समोर उत्पन्न होणं किंवा जी इच्छा करेल ती पूर्ण करणं, अशा प्रकारच्या काही सिद्धी या सुद्धा असतात. पण मी म्हटलं तसं योगशास्त्रामध्ये एक प्रकारे हे वाटेत येणारे अडथळे आहेत. ह्या सिद्धी प्राप्त करणं हे खरं तर योग्याचं कधीच ध्येय असत नाही. जाताना तुम्ही योग्य मार्गाने चालला आहात याचं प्रतीक फार तर या सिद्धींना मानता येईल. कारण मी म्हटलं तसं समाधी ही अवस्था जी आहे तिच्याकडे जर आपण लक्ष ठेवणार असू तर या सिद्धींमध्ये गुंतून पडणं हे योग्य नाही. पण अशा प्रकारच्या काही गोष्टी प्राप्त होतात असं वर्णन आपल्याला या ग्रंथांमध्ये सापडतं.
0: या योगशास्त्रातलाच एक भाग म्हणजे शरीर शुद्धी, म्हणजे जशी मनाची शुद्धी आपण म्हणतोय तशी शरीर शुद्धी हाही एक भाग आहे, तर त्याविषयी आपण आणखी काय सांगू शकाल?
1: योगशास्त्रीय ग्रंथांमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या शुद्धिक्रियांचं वर्णन सापडतं. विशेषतः हटयोगामध्ये ज्या ठिकाणी आपलं शरीर शुद्ध करून नाडी शोधन करून त्याच्यानंतर काही आसनं, प्राणायाम आणि पुढच्या गोष्टी करणं अपेक्षित असतं, त्यावेळेला शरीराच्या शुद्धीसाठी काही गोष्टी या सांगितलेल्या आहेत. त्या एकूण सहा आहेत, त्याच्यामुळे त्याला षटक्रिया असं म्हणतात. त्या सहा कर्मांची त्यांची काही फलं पण आहेत की जी क्रिया केल्यामुळे त्या माणसाला ती प्राप्त होतात. तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदामध्ये जशी पंचकर्म म्हणतो की ज्याच्यामध्ये देहाचं शोधन किंवा देहामधले जे दोष आहेत कफ, वात, पित्त त्यांचं शोधन होणं, त्यांना पुन्हा साम्यावस्था प्राप्त करून देणं शक्य होतं, त्याच स्वरूपाच्या खरं तर ह्या थोडेसे प्रकार योगशास्त्रामध्ये आहेत असं दिसतं. फक्त एक फरक जाणवतो तो म्हणजे आयुर्वेदामध्ये निरनिराळे वनस्पती, त्याच्यापासून बनवलेले रस किंवा काढे यांचा वापर ह्या शुद्धिक्रियांमध्ये केला जातो. तितका वनस्पतींचा वापर न करता साध्या गोष्टी वापरून ह्या शुद्धिक्रिया ह्या योगशास्त्रा

मध्ये सांगितलेले आपल्याला दिसतात. धौतीर बस्तीस तथा नेतीस त्राटकम नौलिकम तथा कपाल भातीस चैतानी षटकर्माणी समाचारेत असा एक श्लोक आपल्याला या संदर्भात बघता येईल, ज्याच्यामध्ये धौती ही एक क्रिया सांगितलेली आहे जी वमनासारखी आहे, म्हणजे उलटी करून पोटामधले जे दोष आहेत ते बाहेर काढायचे. त्याच्यासाठी दंड धौती म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा केळीचा बनवलेला अत्यंत मृदू असा दंड ते घशातून आत घालतात आणि बाहेर काढतात की ज्याच्याबरोबर तो जो एक उलटा रिफ्लेक्स येईल त्याने पोटातलं द्रव्य बाहेर पडून जाईल. किंवा वस्त्र धौती नावाचाही प्रकार एक आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये एक बारीक शिवलेली लांब पट्टी ही गिळायची आणि मग ती ओढून बाहेर काढायची असा प्रकार आपल्याला दिसतो, जेणेकरून जठरापर्यंतचे जे दोष आहेत ते बाहेर पडून जातील. त्याच्यानंतर बस्ती ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये गुदमार्गाद्वारे पाणी वापरून पोटाच्या हा खालच्या भागातले जे काही दोष आहेत ते दूर करणं हा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर नेती हा प्रकार माझ्या मते करोना काळात अनेकांनी पुन्हा एकदा तो लोकप्रिय झाला. आणि जलनेती हा एक आपल्याला अगदी माहिती असलेला भाग आहे की ज्याच्यामध्ये नासा मार्ग शुद्ध होणे हा एक त्याचा मुद्दा आहे की एका नाकावाटे पाणी आत जातं दुसऱ्या नाकपुडीतून ते बाहेर येतं आणि त्याच्यामुळे आतून नासिका मार्ग शुद्ध राहायला त्याच्यामध्ये जर काही दोष असतील तर ते दूर व्हायला मदत होते. ही जलनेती जशी खूप ठिकाणी आपल्याला केलेली दिसते किंवा लोक आता ती करतात त्याच पद्धतीने एक सूत्रनेती नावाचा पण प्रकार असतो की ज्याच्यामध्ये पाण्याऐवजी एक सूत हे नाकातून आत घालून बाहेर काढायचं किंवा तोंडातून बाहेर काढायचं आणि मग हलवून ते साफ करायचं ज्याच्यामुळे तो मार्ग हा शुद्ध होईल स्वच्छ होईल अशा प्रकारची कल्पना हे आपल्याला दिसते. त्यामुळे नेती हा एक वेगळा प्रकार शुद्धीचा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर नवली ही जी एक क्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पोटामध्ये आपण जर विचार केला तर छातीत फुप्फुस हृदय हे अवयव आहेत आणि खाली बाकी पोटातली आतडी वगैरे अवयव आहेत, यांच्यामध्ये एक पडदा असतो डायफ्रॅम, त्याला जोडणारा एक उदरदंडिका स्नायू जो आहे तो योगी माणूस ज्याला हे चांगल्या प्रकारे ह्या क्रियेवर कौशल्य प्रभुत्व प्राप्त झालेलं आहे तो डावी उजवीकडे हलवतो आणि त्याद्वारे पोटाचे जे स्नायू आहेत त्यांच्यावरच्या ह्या प्रभुत्वामुळे किंवा ते ह्या विशिष्ट प्रकारे हलवल्यामुळे आतले जे अवयव आहेत ते शुद्ध होतात किंवा त्यांच्यातले बारीक सारीक दोष निघून जातात, पचनक्रिया सुधारते, अशा प्रकारे त्याचे फायदे हे आपल्याला वर्णन केलेले दिसतात. त्यामुळे ते नवली नावाचं एक कर्म हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं दिसतं. त्याच पद्धतीने कपालभाती हा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये भात्याप्रमाणे म्हणजे दीर्घश्वास घेऊन जोरात पाठोपाठ वेगाने उच्छ्वास सोडणं हा एक भाग येतो आणि ज्याच्यामुळे शरीराच्या मानेच्या वरचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये कान नाक घसा डोळे यासारखे महत्वाची इंद्रिय किंवा अवयव येतात यांची शुद्धी होणं हे अपेक्षित असतं, तो भाग सगळा तर याच्यामध्ये येतो. आणि याच्यामध्ये सांगितलेला अगदी वेगळा प्रकार जो एक आहे तो म्हणजे त्राटक. आता हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रतिमा त्राटक हा एक प्रकार दिसतो की ज्याच्यामध्ये मगाशी आपण बघितलं तसं ध्यानावस्थेत जाण्यासाठी जो आपण विचार केला तसं एखादी देवता प्रतिमा किंवा मूर्ती घेऊन तिच्यावर लक्ष केंद्रित करणं. फक्त त्राटक करताना अपेक्षित असं असतं की डोळे न मिटता उघडे ठेवून पूर्णपणे जितका वेळ जमेल तितका वेळ त्या समोरच्या वस्तूकडे बघायचं. त्याच्यासाठी साधारणपणे 2-3 फुटांवर डोळ्यापासून ती वस्तू ठेवायची आणि तिच्याकडे बघायचं. आता साधारणपणे असं आहे की एकटक डोळे न मिटता जर तुम्ही बघितलं तर 10-15 सेकंदात तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. ज्या वेळेला पाणी येतं त्यावेळेला थांबायचं म्हणजे हे त्या दिवशीचं त्राटक झालं. पण ज्या वेळेला तुम्ही दररोज अशा प्रकारे त्या तंत्राचं पुन्हा पुन्हा सराव करता त्यावेळेला हळूहळू ते पाणी न येता डोळे उघडे ठेवण्याची तुमची शक्ती जी आहे ती थोडी वाढत जाते त्या त्राटकातून आणि मग काही मिनिटांपर्यंत जो वेळ आहे हा वाढतो. याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं हा एक भाग आहे. आणि त्राटकाची एक वेगळी कल्पना शुद्धिक्रिया म्हणून जर बघितली तर ती अशी सांगितलेली आहे की तुम्ही ज्या गोष्टीवर त्राटक करता ती गोष्ट तुम्हाला आत्मसात होते. हा खरं तर त्याच्यामध्ये विचार हा आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे देवता प्रतिमेवर ज्यावेळेला तुम्ही त्राटक करता त्यावेळेला त्या देवतेचं दर्शन तुम्हाला होणं हा एक प्रकार असतो. क्वचित प्रसंगी बिंदू त्राटक म्हणजे एक साधा उपाय असा करू शकतो की आपण भिंतीवर एखादा पांढरा कागद चिकटवून त्याच्यावर 1-1.5 सेंटीमीटरचं एक छोटं भरीव काळं वर्तुळ काढलं आणि डोळ्यांच्या समोर एका रेषेत ते येईल अशा प्रकारे आपण तो कागद लावून जर त्याच्या समोर बसलो तर त्या एका बिंदूवर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं बिंदू त्राटक म्हणून. किंवा ज्योती म्हणजे मेणबत्ती किंवा पणतीची ज्योत निरांजनाची ज्योत ठेवून त्याच्यावर आपण त्राटक करणं असे पण वेगवेगळे प्रकार हे याच्यामध्ये दिसतात. आणि मग एक प्रकार आपल्याला त्याच्यातून असंही आलेला दिसतो की हे वस्तू प्राप्त करून देणारं असल्या

0: मुळे तुम्हाला मनात असलेली जी काही वस्तू आहे जी मिळावी असं वाटतं
1: समोर ठेव,
0: अगदी ती जर समोर ठेवलीत आणि त्याच्यावर त्राटक केलं तर कालांतराने ती तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे मला गाडी हवी आहे तर मी गाडीचं चित्र ठेवायचं, मला घर हवं आहे तर घराचं चित्र ठेवायचं आणि दररोज त्राटक करायचं की कालांतराने ती गोष्ट प्राप्त होते. अशा प्रकारे हा थोडासा भाग या शास्त्रामध्ये येतो. पण मी म्हणलं तसं याच्यासाठी त्राटकं सांगितलेलं नाही, मुळामध्ये त्या अवयवांचं शोधन व्हावं, शुद्ध व्हावी आपलं शरीर आणि पुढे जाऊन तुम्हाला

0: योग म्हणजे निव्वळ आसन किंवा निव्वळ श्वासाचे व्यायाम असं नसून ते किती त्याचे भाग आहेत आणि त्यासाठी किती साधना करावी लागते, सातत्य किती ठेवावं लागतं हे सगळं आज श्रोत्यांना त्यामुळे कळलं. आपण दिलेल्या ह्या मार्गदर्शनामुळे नक्कीच आता श्रोत्यांची योग या विषयावर विचार करण्याची दृष्टी बदललेली असेल हे नक्की. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आताच आपण संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांच्या डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा ऐकला. निर्मिती सहाय्यक वंशिका पवार यांचं

व्रतमैत्रिणींनो, या पदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. दुपारचा 1 आहे. प्रसारित करीत आहोत नेक्स्ट वेव्ह, हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
3: आजच्या या कार्यक्रमात आपण अरिजित सिंग यांनी गायलेली सर्व गीतं ऐकणार आहोत. त्यात सर्वप्रथम ऐकूयात हॅपी भाग जाएगी चित्रपटातलं मुदस्सर अजीज यांचं गीत. गीताला संगीत सोहेल सेन यांचं.

यानंतर ऐकूयात रईस चित्रपटातलं अरिजित सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या स्वरातलं हे गीत. अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताला संगीत जॅम 8 यांचं.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
6: रंगून चित्रपटातलं यानंतरचं गीत ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरात। गीताचे बोल गुलजार यांचे तर संगीत दिलं आहे विशाल भारद्वाज यांनी।

यारी या चित्रपटातलं गीत सुनिधी चौहान आणि अरिजित सिंग यांच्या स्वरात, इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत प्रीतम यांचं.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा। फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
6: चित्रपट आशिकी 2, गीत आणि संगीत मिठून यांचं।
7: हम तेरे बिन अब रह नहीं सकते।
6: गायक स्वर अरिजित।

आय चित्रपटातलं गीत ऐकूयात. अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचे गीताचे बोल. संगीतकार आहेत ए आर रहमान.

कबीर सिंग चित्रपटातलं मिठून यांचं गीत आणि संगीत असलेलं हे गीत ऐकूयात अरिजित सिंग यांच्या स्वरात.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कुमार यांचं हमटी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातलं हे गीत ऐकूयात. अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात, संगीत शरीफ तोशी यांचं.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात. अरिजित सिंग आणि शाल्मली खोलगडे यांच्या स्वरात. कुमार यांच्या गीताला संगीत साजिद वाजिद यांचं. चित्रपट मैं तेरा हिरो.

0: I cannot sleep.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1 वाजला आहे. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा, जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला प्रेम बंधन चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: हेमंत कुमार यांच्या स्वरात एस डी बर्मन यांचं संगीत असलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात. चित्रपट बात एक रात की.
1: है कुछ ऐसा

चित्रपटातलं शेवट कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीताचे बोल जा निसार अख्तर यांचे, संगीत जयदेव यांचं, चित्रपट प्रेम

0: असतं आणि खूप वाईट असतं,
1: असं काही नाहीये
0: असं काही
1: ऍक्च्युली. जे
0: नाहीये.
1: इतकं वाईट करून ठेवलंय इमेज बाहेर, ज्याच्यामुळे माझ्या फॅमिलीसारख्या नॉर्मल फॅमिलीजला ज्यांचा काही संबंध नाही इंडस्ट्रीशी, तर त्यांना असं वाटतं की अरे बापरे आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला सुद्धा पाठवावं का नाही. पण म्हणजे मला तरी टचवूड आतापर्यंत असा कुठलाही वाईट एक्सपिरियन्स आलेला नाहीये. आता मी पण गेले 3-1 वर्ष काम करते, 3-3.5 वर्ष, मला कधीही असा कोणाकडनंही वाईट एक्सपिरियन्स इंडस्ट्रीत आलेला नाहीये.
0: वा, ग्रेसिसिनच्या ऑडिशन बद्दल आपण बोललो, तुझ्या तुला बहादरीच्या ऑडिशन बद्दल सांग ना, काय तुझ्यात बघितलं त्यांनी?
1: आता ते मला नाही माहिती माझ्यात काय बघितलं
0: कळलंच असेल.
1: पण एक गोष्ट की त्यांना एक छोटी दिसणारी इनोसंट फेस असणारी, इनोसन्स असणारी मुलगी त्यांना हवी होती, आणि आय गेस तो इनोसन्स त्यांना दिसला असेल माझ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट की माझं पाठांतर पटकन होतं, आणि त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम मे बी त्यांना दिसला नसेल की मला असं फार वेळ नाही लागत पाठ करायला, माझं पटकन पाठ होतं
0: शिबिरांमुळे कदाचित
1: मे बी, आणि त्याच्यामुळे ते पाठांतर माझं पटकन होतं. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला ऑडिशन दिली त्याच्यानंतर 5व्या मिनिटाला मी म्हटलं की माझं रेडी आहे, इतकं ते फास्ट होतं. सो मे बी ते एक गोष्ट असेल ज्याच्यामुळे त्यांनी सिलेक्ट केलं असेल मला.
0: पहिली बाजी तिथंच मारली.
1: सो मला असं वाटतं की कदाचित वो लडकी है कहा हे म्हणत म्हणतच त्यांना मी मिळाले असेन, आणि आय एम ग्लॅड की दॅट हॅपन्ड. आणि इतकं प्रेक्षकांनी प्रेम दिलं, इतका प्रतिसाद दिला, सो पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू त्याच्यासाठी. आणि त्याच्यावरच पुढचं गाणं
0: मला
1: सजेस्ट करायचंय, वो लडकी है कहा, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मूवी मधलं जो एक क्लासिक मूवी आहे, कल्ट क्लासिक म्हणू शकतो असा दिल चाहता है, जो मला खूप आवडतो, जो आपल्या सगळ्यांना खूप आवडतो. आणि ह्याची जी हुकस्टेप आहे, आय एम शुअर ही कोणीच कधी केलेली नाहीये असं होऊच शकत नाही. सगळ्यांनी एकदा ती सगळ्यांबरोबर किंवा आपल्या आपल्या तरी हे करून बघितलंच असेल. हे म्हणताना मी ती स्टेप केलेली आहे, ती स्टेप करतेय. सो हे गाणं मला प्रचंड आवडतं, आणि तिथे अनदर सॉन्ग ज्याचं बीट ऐकून, जे गाणं ऐकून असं एकदम खूप मस्त वाटायला लागतं. आणि अगेन हा मूवी असा आहे जो कितीही वेळा बघितला तरी बोर होत नाही, कितीही वेळा बघू शकतो आणि तितकाच आनंद देऊन जातो. तसंच हे गाणं पण आहे. सो नेक्स्ट आपण
0: त्याचं टायटल सॉन्ग पण, ती जी स्टेप आहे ती पण केवढी फेमस
1: झाली
0: एकत्र उड्या मारण्याची.
1: येस, पण माझी फेवरेट हुक स्टेप इज ह्या गाण्याची.
0: अर्थात अर्थात तेच ऐकवणार.
1: येस,
0: ऐकूया.

0: काहीतरी मागच्या भागाच्या शेवटी तू कशी घरी न सांगता ऑडिशनला गेलीस आणि तिथं तुझं सिलेक्शन झालं आणि तू तुला पाहते रे ही सिरियल केली. नंतर सेटवर आल्यानंतर घरच्यांचा विरोध थोडा मावळला होता असं तू म्हणालीस. मुळात हीच कल्पना खूप आहे सामान्य जनांची.
1: एक्झॅक्टली
0: ते वातावरण तसं

0: गायत्री, या वर्षीच्या अर्थात 2022 व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला तुझा एक व्हिडिओ रिलीज झालाय, ज्यात एका गाण्यात तू दिसतेस.
1: खूप अमेझिंग गाणं आहे आणि त्याच्यातला जो माझा रोल आहे, जी ती मुलगी असते, तर ती मुलगी ही मुकी असते. सो त्याच्यात साईन लँग्वेजचा मी अभ्यास केला होता, कारण ते थोडं तिथे करेक्ट आलं पाहिजे. सो एक साईन लँग्वेजच्या टीचर होत्या, सो त्यांनी मला त्या त्या लाईन्स साईन लँग्वेजमध्ये करायला शिकवल्या होत्या तेव्हा. सो एक हे गाणं बघण्यासारखं पण आहे खूप आणि ऐकण्यासारखं पण आहे आणि खूप आवडेल आणि खूप स्वीट मेलडी आहे आणि मी तर स्वीट आहेच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडेलच.
0: सगळ्यांना तुझं हे फार आवडतं, हो मी तर आहेच स्वीट. छान. खरं तर आपण तुझ्या तुझ्या आवाजाबद्दल बोललो, तू हस्कीनेस बोललो, तू म्हणाली की माझा आवाज खास आहेच आहे, जशी मी स्वीट आहे तसा माझा आवाज पण स्वीट आहे.
1: अजिबात स्वीट नाहीये माझा आवाज असं म्हणाले,
0: पण वेगळा आहे. आणि नेमकं या गाण्यात तुला बोलायचं नाहीये, खाणापुणा करायचं. एक कलाकार म्हणून कधी अशी घुसमट होते का, घुसमट म्हण किंवा अरे काहीतरी आपल्याला वेगळं करायला लागतंय?
1: असं अजूनपर्यंत माझ्याबरोबर नाही झालंय की मला जे करायचं नाहीये ते मी मला करावं लागतंय, त्याच्यामुळे असं कधी घुसमट नाही झाली आहे माझी. कारण मी तुला पाहते रे केलं आणि त्याच्यानंतर खूप मी वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले की मला, मी युवा डान्सिंग क्वीन केलं, त्याच्यामध्ये मला आधी मी एक मला डान्सचा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पण मला त्याच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आला. नंतर त्याच शो मध्ये मी होस्ट म्हणून पण काम केलं, ऍट द सेम टाइम मी एक कॉमेडी बालनाट्य करत होते, त्याच्यानंतर मी हवाई उद्या केलं. सो हवाई उद्याने मला खूप छान कॉन्फिडन्स एक वेगळा दिला कॉमेडी बद्दलचा आणि इन जनरल एक वेगळं कम्प्लीट. कारण तुला पाहते रे हे एक सिरियस आणि एक ड्रामा होता आणि हे एकदम एक कॉमेडी करणं आणि ते पण स्किट्स करणं हा

0: खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.
1: तो स्टेज शो पण आहे.
0: एक्झॅक्टली, स्टेज शो पण आहे आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे ती जी टीम आहे त्यांच्या बरोबर काम करायला मिळणं,
1: भन्नाट
0: टीम आहे आणि त्यांच्या बरोबर काम करून मला पण खूप शिकायला मिळालं. सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. मग मी बिग बॉस केलं आता. सो हे सगळे एक्सपिरियन्सेस खूप वेगवेगळे होते आणि आय एम ग्लॅड की मी एकच गोष्ट परत परत नाही करत राहिले. मी हे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले आणि मी वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेणार आहे. सो येस, माझी अशी कधी कलाकार म्हणून फार घुसमट कधी झाली नाही.
1: खूप खूप छान. बोलता बोलता आपण जब वी मेटचा उल्लेख केला, तोही रोल साधारणतः असाच आहे की मग तिला जे नाही करा वाटत ती नाही करत, जे करा वाटत ती करतेच.
0: एक्झॅक्टली.
1: पण ती घुसमट पण ती आता दाखवली की हा निर्णय घेताना मात्र तिची थोडीशी घुसमट होत राहते.
0: घुसमटपेक्षा
1: सगळा सिनेमा
0: आहे, थोडीशी भीती वाटतेच ना कुठलाही मेजर निर्णय घेताना. आपल्या कोणालाही भीती वाटते, तशी तिला भीती वाटते. पण मला गीत जे आहे ती मला फार आवडते आणि मला असं वाटतं की मी थोडीशी थोडीफार मी तिला रिलेट करते स्वतःला की मैं तो अपनी फेवरेट हूँ. हे तर मला एवढं आवडतं तिचं वाक्य. आणि म्हणजे आय एम नॉट सेईंग की स्वतःलाच खूप महत्व द्या, पण स्वतःला पण महत्व द्या.
1: बरोबर.
0: इज वॉट मला असं वाटतं की मला हे सांगायला आवडेल की आपण खूप ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल आणि मग यांना हर्ट नाही करायचं त्यांना हर्ट नाही करायचं. यू कॅनॉट बी राजमा चावल, यू कॅनॉट कीप एव्हरीबडी हॅपी. जस्ट कीप युअर सेल्फ हॅपी सो दॅट एव्हरीबडी एल्स विल बी हॅपी.
1: बरोबर. त्या वेव्ह पोहोचू देत सगळ्यापर्यंत चांगले.
0: आणि त्याच्यामुळेच आपण गीतचं गाणं ऐकूया जब वी मेट मधलं इश्क हाय. तर ते गाणं पण काय सुंदर आहे आणि अगेन ते सगळीकडे बर्फ आणि ते त्यांचे तिथले हिमाचली त्यांनी कॉस्ट्युम घातले तिथले त्याच्यात त्यांनी तो डान्स केलाय.
1: मला गोव्याचे कार्निवलच आठवत होते बघ ते गाणं.
0: ते खूप मस्त आहे.
1: खरंच. येस. आणि त्या सिनेमातलं माझा आवडता सीन जर कुठला असेल तर शिवाय घातलेले तिनं फोनवरनं. आणि किती इनोसेंटली ती शिवाय
0: घालते आणि तो फोटो जाळून टाकते.
1: मन्नट सिंह ऐकूया तुझे गाणं.

0: तुला सगळंच करून बघायला आवडतं असं म्हणालीस, आणि त्यातला तुझ्या ट्रॅकच्या बाजूचा एक ट्रॅक आहे माउंटेनियरिंग,
1: येस,
0: त्या ट्रॅक विषयी, खर तर त्या ट्रेकिंग विषयी सांग.
1: मला भयंकर भयंकर भयंकर आवड आहे, एक तर ट्रॅव्हलची आणि दुसरं ट्रेकिंगची. आणि मी लहान असल्यापासून मी ट्रेकिंग करते. ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मला हाईटची खूप भीती, वर जाणाऱ्या ज्या स्टेअर्स आहेत गोल गोल, मला लहानपणी त्या चढायलाही भीती वाटायची, म्हणजे त्या चढायलाही मी रडायचे. सो किंवा पार्कात गेल्यावरती जंगल जिम चढायला पण मी रडायची, इतकी मला हाईटची भीती होती. पण बाबांनी मला एकदा एक सिंहगड चढायला नेलं आणि त्याच्यानंतर माझी भीती समहाव कमी व्हायला लागली. सो मी अजून अजून ट्रेकिंग करायला लागले आणि माझी भीती हळूहळू गेली ट्रेकिंग करून करून, आणि ऍट द सेम टाइम मला आवडही खूप लागली.
0: तेच विचारलं होतं, भीती घालवण्यासाठी तू ट्रेकिंग केलं का?
1: आणि भीती घालवण्यासाठी मी ट्रेकिंगला सुरुवात केली, पण मला त्याच्यानंतर आवड एक वेगळी निर्माण झाली ट्रेकिंगची. इट इज लाईक मेडिटेशन फॉर मी, कारण जेव्हा आपण ट्रेकिंग करतो तेव्हा फार बडबड करता येत नाही, कारण जर आपण सतत बडबड करत चालत राहिलो तर खूप दम लागतो. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली सगळे शांतीत चालत असतात. आसपास पक्ष्यांचे आवाज, नदीचा आवाज असतो, आपल्या फक्त पावलांचा आवाज असतो आणि आपण आणि आपले विचार असतात फक्त. सो आय फील ते एक मेडिटेशन असतं. त्यात तुम्ही एकदम छोट्या कडेवरनं चालत असाल तर तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. त्याच्यानंतर इट इज अन एक्सरसाइज ऑल्सो फिजिकली, आणि तुम्हाला दमायला पण होतं. आणि जर तुम्ही राईट ब्रीदिंग नाही केलं, स्पेशली जेव्हा तुम्ही हायर अल्टिट्यूड ट्रेक करता तेव्हा जर तुम्ही तुमच्या ब्रीदिंगवर फोकस नाही केलं तर ते तितकं चांगल्या प्रकारे तुम्ही नाही करू शकत, तुम्ही तितकं लॉंग लास्ट नाही होऊ शकत.
0: ऑक्सिजन लेवल कमी असणार शिवाय,
1: ऑक्सिजन लेवल कमी असते, तर त्याच्यामुळे हे ब्रीदिंगवर फोकस, तुमच्या पावलांवर फोकस, एकदम शांतता. सो मला हे एकदम मेडिटेशन सारखं वाटतं ट्रेकिंग करणं.

तर शोधो अभिनयासोबतच ट्रेकिंग आणि सोलो ट्रॅव्हलिंग करायला आवडणारी युवा अभिनेत्री गायत्री दातार आपल्याशी बोलत होती विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत. ती तिच्या एकटीनं केलेल्या प्रवासाविषयी आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे, तेव्हा इंतजार बस एका आठवड्याचा.

0: तर शोधहो नक्की ऐका गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 7वा भाग FM बँड 101 मेगाहर्ट्झ वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा
0: 7 करते संजय भुजबळ
2: तुमच्यात सामील होऊन

0: तर शोध हो नक्की ऐका गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 7वा भाग FM बँड 101 मेगाहर्ट्झ वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा
0: सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील हो.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात। दुपारचे 3 वाजले आहेत। आता ऐकूयात मंच आहे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
2: घुटन है, उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक न लाया जाए वो आप कह सकते हैं कि मैंने उस पे मेहनत किया।
3: जिनकी हर प्रस्तुति श्रोताओं को सुरों के अलौकिक संसार में ले जाती है। पद्मश्री पंडित रोनू मजूमदार, संगीत सरिता नई श्रृंखला, शास्त्रीय संगीत, फिल्म संगीत और लोक संगीत में बांसुरी की भूमिका 1 जुलाई से सुबह और शाम 6:45 सिर्फ विविध भारती पर।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
0: ज्येष्ठ विचारवंत समीक्षक व दि कुलकर्णी यांची डॉक्टर गन्ना जोगळेकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. सादर करते आहेत सुमित श्रीबाद.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: डॉक्टर व दी कुलकर्णी हे महाराष्ट्रामध्ये विशेषत ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सर्वांना अत्यंत आदरणीय आणि परिचित असलेलं नाव आहे. डॉक्टर व दी कुलकर्णी यांनी नुकतीच वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत आणि या निमित्तानं त्यांच्या अत्यंत कृतार्थ, समाधानी, तृप्त अशा जीवनाबद्दल त्यांनाच काही विचारावं, त्यांना समजून घ्यावं, त्यांच्याशी जरा चार गप्पा गोष्टी कराव्या या हेतूनं आपण जमलेले आहोत. डॉक्टर व दी कुलकर्णी, मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनःपूर्वक स्वागतही करतो आणि 75 वर्षाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्याबद्दल आणि भावी आयुष्याबद्दल आपल्याला मी शुभेच्छा देतो. आता या 75 पूर्ण करण्याच्या क्षणी आपल्याला खास असं काय वाटतंय?
2: मी प्रथम आपण माझं अभिनंदन केलं, शुभेच्छा व्यक्त केल्या, याबद्दल आभार मानतो. आणि आपण जो प्रश्न केलेला आहे, आपण म्हणाल्याप्रमाणे खरोखरीच मी तृप्त आहे. तृप्त म्हणजे कॉम्प्लेसन्सी या अर्थाने नव्हे, पण जे मला करावंसं वाटलं,
1: योजलेलं होतं
2: आणि जे मला शक्य होतं माझ्या परिस्थितीनुसार आणि मनप्रकृती आणि देहप्रकृतीनुसार, अर्थप्रकृतीनुसार ते मी प्रामाणिकपणे केलं असल्यामुळे ते समाधान आज निश्चित आहे.
1: हे अगदी खरं आहे. आपण आपल्या बालवयामध्ये ज्ञानसंपादनासाठी पुष्कळ काही कष्ट उपसलेले आहेत. एका अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपण मार्ग काढत काढत पुढं आलात. आपलं आणि सर्वांचं भाग्य असं की आपल्याला अत्यंत थोर, ऋषितुल्य असे गुरु अगदी लहानपणापासून शेवटपर्यंत लाभलेले आहेत. या बाबतीमध्ये आपली श्रीमंती ही फार मोठी आहे. शालेय अवस्थेपासून

0: महाविद्यालयीन पातळीपर्यंत सर्वत्र आणि नंतर प्रत्यक्ष विद्यादान करायच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला अनेकांचा लाभ झाला. त्यामुळं आपण सतत ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक व्रतस्थपणानं काहीतरी करू शकलात. पण मला असं वाटतं की आपण लहानपणी संस्कृतचं अत्यंत पद्धतशीर असं शिक्षण घेतलेलं आहे आणि सुरुवातीला काही काळ आपण संस्कृतचंही अध्यापन केलेलं आहे, पण असं असताना आपण आता केवळ मराठीकडं वळलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं?
1: नाही, याला परिस्थिती हे कारण आहे. कारण माझी शिक्षणाची जी परवड झाली त्यावेळेला जे हाती लाभेल ते शिक्षण मला घेणं प्राप्त होतं.
0: बरोबर.
1: नोकरी करायची आणि शिकायची ही गोष्ट अवघड होती, त्यामुळे अखेर मी मराठीचा एम ए झालो. संस्कृतचे दोन पेपर्स त्याच्यामध्ये होते आणि मग महाविद्यालयात मी संस्कृत शिकवलं. स्वप्न वासव जत्तमसारखं नाटक मी शिकवलं पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये. ते नव्या पद्धतीने शिकवलं.
0: बरोबर.
1: आणि मनात असं होतं की महत्त्वाची ही जी संस्कृत नाटकं आहे ज्याला आपण क्लासिक्स म्हणतो त्याच्यावरती समीक्षात्मक असा एक ग्रंथ लिहावा. पण पुढे ती संस्कृतची नाळ तुटली आणि मराठी स्वीकारल्यानंतर मग आता मराठीच्या दृष्टीने मला काय करणं आवश्यक आहे त्या विहित कर्तव्याला मी लागलो.
0: आमच्या सुदैवानं आणि तुमच्या तर परमभाग्यानं राश्री जोग, श्रीके क्षीरसागर, पुग सहस्रबुद्धे यांच्यासारखे ज्यांना मानदंड म्हणता येईल अशी मोठी माणसं आणि त्यांच्या सहवासात तुम्ही आलात असं नव्हे तर त्यांचं प्रेम तुम्ही संपादन केलं. आता यापैकी प्रत्येकाचं काही ना काही तुमच्यामध्ये उतरलेलं आहे असं मला जाणवतं, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की श्रीकिक्षींची आणि तुमची भावनिक जवळीक सगळ्यात जास्त होती. याला केवळ त्यांच्याबरोबर जास्त सहवास मिळाला हे कारण का आणखीन काही कारण आहे?
1: थोडंसं त्याला आपण समान धर्मित्व म्हणू वाङ्मयाच्या किंवा काव्याच्या दृष्टीने, की कवीच्या अंतःकरणापर्यंत त्याच्या काव्यकृतीतून पोचणं यासाठी जे एक अबँडन लागतं, सोडून द्यायचं सगळं आणि त्यात
0: घुसायचं
1: हा भाग क्षीरसागरांच्या जवळ जास्त होता. आणि हे करत असताना तसे ते ज्ञानाच्या पातळीवर सावध असत, त्यामुळे त्याचं पृथक्करण करण्याची शक्ती असूनही अंतरंगात अवगाहन करण्याची ही जी रसिकाच्या कलात्मक कल्पनेच्या स्तरावरची जी एक तऱ्हेची कृती असते, प्रक्रिया असते, ती मला तिथे जास्त जाणवली. राश्री चौक हे इथे मला कसे उपयोगी पडले तर जी बेछूट अशी प्रवृत्ती
0: टीकाकारांमध्ये
1: होती ते विघातक पण विधायक दृष्टीनं जे टीका क्षीरसागर करायचे ते पुन्हा माझ्या स्वभावात नसल्यामुळे संयमाचा समतोलपणाचा जो भाग मनात होता तो राश्री जोगांच्या वेळे परिपुष्ट झाला.
0: मला असं वाटतं की राश्री जोगांचा संयम आणि पद्धतशीरपणा तुम्ही घेतलात, पण अतिसंकोची तटस्थपणा जो त्यांच्यामध्ये होता
1: तो
0: तुम्ही नेमका टाळलात.
1: तो सुटला माझा.
0: आणि क्षीरसागरांची सूक्ष्म चिकित्सा आणि त्यात मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे घुसण्याची प्रवृत्ती ती आपण ठेवली पण आक्रमकपणा टाळला.
1: हो हो, अगदी बरोबर. तर डॉक्टर पुग सहस्रबुद्धे वैचारिक वाङ्मयाचा कसा अभ्यास करावा हे त्यांच्याजवळ बसून शिकावं असं होतं.
0: त्यामुळं आपल्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि आपल्यापासून मार्गदर्शन घेण्यासारखं नंतरच्या पिढीला पुष्कळ काही वाटलं हे सर्वांना वाटतंच असं नाही. आता तुम्ही पुण्याला होता आणि पुण्याहून मुंबईला तुम्ही गेलात आणि तिथंच शेवटी स्थिर झालात, रमलात. तर तुम्हाला हा काही पुण्यातली अभ्यासकांची परंपरा आणि मुंबईतली परंपरा असा काही फरक जाणवला का?
1: नाजूक प्रश्न आहे पण निश्चित जाणवला. किंबहुना पुणं सोडण्यापूर्वी तो जाणवला म्हणून मी पुणं सोडलं. पण मला असं जाणवत होतं की मर्ढेकरांच्या नंतर जे सौंदर्यशास्त्र आलं
0: किंवा एकंदरीतच
1: नवसाहित्य जे आलं त्या नवसाहित्याची जाण ही आपल्या जुन्या समीक्षेत राहून किंवा त्या वृत्तीनं घेता येत नाही. बर, ते साहित्य हे आपल्याला आकृष्ट करून घेते, वेध लागतोय त्याचा, पण नेमकं सांगता येत नाही. तर हे सगळं मुंबईमध्ये

0: घडत होतं
1: तेव्हा साहित्य निर्मितीचं केंद्र
0: निर्मिती आस्वाद प्रक्रिया आणि त्यासंबंधीची चिकित्सा ही मुंबईत चालू होती. तेव्हा त्या वातावरणात जाऊन राहिल्याखेरीज वातावरणाच्या अनुभवाखेरीज ते होणार नाही म्हणून मी आग्रहपूर्वक मुंबईला गेलो राहिलो आणि त्याचा मला निश्चित फायदा झाला.
1: हे खरंच आहे कारण मुंबईमध्ये तुम्ही प्रथम पार्ल्याच्या महाविद्यालयामध्ये आणि शेवटी विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये आणि शेवटी विभाग प्रमुख म्हणून उत्तम काम केलं आणि त्याच वेळेला तुम्ही साहित्य संघाचंही पुष्कळ काम केलं, महामंडळाचं काम केलं, तेव्हा मुंबईमध्ये मध्ये तुम्हाला एक विशाल असं वातावरण मिळालं ही गोष्ट तर आहेच. हे सर्व करत असताना असं दिसतं की अनेकांशी तुमचा सतत संवाद होत होता, विशेषतः लेखकांशी होत होता, समीक्षकांशी होत होता आणि ज्यांना आपण चांगले कलावंत असे म्हणू अशांशीही संवाद होत होता.
0: नाट्यसृष्टीतले सगळे
1: नाट्यसृष्टीशी होता आणि काही लेखक तर तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत होते. तर इथं थोडंसं असं वाटतं की समीक्षक मोठा जाणकार आहे पण म्हणून त्यानं सांगितल्याबर हुकूम एखादी कलाकृती निर्माण करावी का?
0: नाही, तसं करू नये. कारण समीक्षक हा नंतरचा आहे, आधी साहित्य आहे आणि साहित्य निर्मितीची प्रक्रिया ही अखेर उत्स्फूर्त असते. मननात्मक चिंतनात्मक असं जरी ते असलं, रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी किंवा आणखी, तरी ती जी एक जिवंत प्रक्रिया आहे त्याला समीक्षकाचा निर्मितीच्या वेळेचा अडथळा असतो. पण येत असत, त्यांचं मी वाचन करत असे, हस्तलिखितावरती बोलत असे, त्यांना मी सांगतही असे, पण अंतिम माझं त्यांना सांगणं हे असे की तुम्हाला हे पटत असेल तर घ्या, नाहीतर नाही. तुमची तुम्हालाच कळेल की हा अधिक विस्तार झालाय, हे नको असेल अप्रस्तुत इथे आपण
1: वाटलं,
0: आतून तुम्हाला वाटलं तर तुम्ही काढा, नाहीतर ते राहूया. त्याचा उपयोग झाला पण त्या विशिष्ट कलाकृतीपुरता नसेल झाला, पण पुढची कलाकृती जन्माला येत असताना त्यांच्या मनामध्ये ही सगळी चर्चा असे आणि तसा बदल होत गेलेला मात्र मला जाणवलं.
1: मला असं दिसतं की गोने दांडेकर या बाबतीत तुम्हाला फार मानत असत आणि मार्गदर्शनही मिळवत असत, पण दग गोडशांसारखी मोठी विचक्षण अशी स्वतंत्र वाटेनं जाणारी व्यक्ती, त्यांचा तुमचा संवाद फार चांगला होत असे.
0: नाही, तो एक माझ्या आयुष्यातला फार महत्वाचा कालखंड आहे. दग गोडशांशी झालेल्या ज्या चर्चा आहेत त्या केवळ साहित्याच्या चर्चा नव्हत्या, त्या साहित्य आणि इतर ललित
1: कला,
0: संस्कृती आणि इतिहास, त्याच्या संदर्भामध्ये, सामाजिक संदर्भामध्ये किंवा राजकीय संदर्भामध्ये, मार्क्सवादी मीमांसेमध्ये, ही जेव्हा कला मीमांसा चालत असे तेव्हा अंतिम ते विशुद्ध कलात्मक असत, हा मला त्यातला मला प्रिय असा जो भाग होता तो होता. आणि पोतपासून ते लोकधाटीपर्यंत जेव्हा गेले तेव्हा ते स्वतःच मुक्त होत गेलेले मला दिसले आणि मुक्त आविष्कार हा काय असतो.
1: थोडे आग्रही होते,
0: खूप आग्रही, थोडे का खूप आग्रही होते, हट्टी होते, बदलत नसत, पण लेखनामध्ये उत्तरोत्तर मला पूर्वीचा जो त्यांचा ज्याला आपण रिजिडनेस म्हणत असो, घट्टपणा जो असे, पीर जो असे, तो जात जात त्यांच्याच गतिमानी शब्द वापरायचा असेल तर त्यांचं सगळं लेखन गतिमानी होत गेलं.
1: तीच थोडीशी आनंद साधले यांच्याबद्दलची गोष्ट.
0: साधल्यांच्या बाबत आमचा एक असा अलिखित संकेत म्हणा असा होता की त्यांच्या कोणत्याही सर्जनशील साहित्यासंबंधी बोलायचं नाही, वैचारिक साहित्यासंबंधी बोलायचं. आणि मग तिथे मात्र अगदी मुक्तपणे आम्ही बोलत असो कारण ती वैचारिक देवघेव होती आणि त्या पातळीवरती त्यांचं कसं होतं की अभ्यास खूप आणि लेखन मात्र एकदम उत्स्फूर्त, त्यामुळे अभ्यासाचा सगळाच भाग लेखनात येत नसे तेवढा येईल एवढं मी पाहत असे आणि ते त्यांना प्रिय असे.
1: आता तुम्ही अनेकदा चांगल्या प्रकाराने उल्लेख केलाय की तुमच्यावरती साहित्य सहकारचे फार संस्कार आहेत,
0: फार मोठे,
1: आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेकडूनही तुम्हाला पुष्कळ काही मिळालेलं आहे.
0: अगदी खरं.
1: तर हे कसं काय काय घडलं?
0: काय, साहित्य सहकारमध्ये मी आलो त्यावेळेला मी विज्ञानाचा विद्यार्थी
1: मुळात,
0: आणि विज्ञानाचा विद्यार्थी आणि प्रेम साहित्यावरती, व्यभिचार म्हणा ह्याला पण असं ते होतं. आणि राष्ट्रीय चौघांनी मग सांगितलं की अहो तुम्हाला एवढं प्रेम आहे तर काय आहे ते एकदा लिहून द्या. आणि साहित्य सहकारची अट असे की ललित

0: लेखन पाहिजे किंवा मी पहिला ललित लेख आयुष्यातला मी साहित्य सहकारसाठी लिहिला, पहिली समीक्षा मी माझ्याच लेखावरती तिथे केली, ही बीजभूमी. ते पुढे अखंड प्रेम चालू राहिलं. मग बरोबरीचे मित्रही शशी भावे, चिरमुले, वसंत सबनीस हे सगळे तिथे होते, त्यामुळे साहित्य सहकारला मी विसरू शकत नाही. आणि परिषदेचं काय आहे की परिषदेत मी जो आलो तो योगायोगाने आलो. त्यावेळेला अशी अवस्था होती माझ्या आयुष्यामध्ये की मला कुठे स्थिर भूमी नव्हती. शिक्षण मला मध्येच टाकावं लागलं, काय करावं कळत नाही. ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाणे हा मी शब्दप्रयोग त्याबाबत केला. वादा गोखल्यानी मला ती स्थिर भूमी तिथे मिळवून दिली.
1: जीवलगन नेणे असं नव्हतं, कोणीतरी जाणलं
0: जाणलं मला. तिथे मी शिकलो, तिथे मी शिकवलं. पहिलं इंटर आणि बी एच्या समकक्ष असणाऱ्या ज्या प्राज्ञ आणि विशारद्या वर्गांना अध्यापनाला तिथे प्रारंभ झाला. ते प्रेम अखंड आहे.
1: नाही, यामुळंच साहित्य संस्थांमध्येही काम करत राहिलं पाहिजे. ही तुम्ही शेवटपर्यंत वृत्ती जतन केली.
0: अगदी, मी त्याला लोकपीठ म्हणतो. जसं विद्यापीठात काम केलं तसं लोकपीठात केलं पाहिजे, कारण तिथे बहुजन समाजाशी संबंध येतो. जो नागरिक आहे त्या नागरिकाला जर आपल्याला कला आणि साहित्य यासंबंधीचे संस्कार द्यायचे असतील, नवी अभिरुची निर्माण करायची असेल, तर विद्यापीठे तर जे काही माध्यम आहेत ते आपल्याला त्याचा उपयोग केला पाहिजे.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
1: गेल्या 8-10 वर्षामध्ये वधी विशेषतः असं जाणवतं की संत साहित्याकडं आणि त्यातही ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याकडं आपण जास्त रसिकपणानं आणि तितक्याच समतोल वृत्तीनं पाहता आहात आणि ते श्रोत्यांपर्यंत पोचवता आहात. तर ज्ञानेश्वरांच्याच कडं जास्त त्यांचाच केंद्र मानून वळावं असं काय आपल्याला वाटतं?
0: ज्ञानेश्वर म्हणजे संत, साक्षात्कारी संत. त्यांचे जे उत्स्फूर्त उद्गार असतात त्यासंबंधीचंच हे सगळं असतं. तिथे काय आहे की शांतरसाचा अनुभव घेतलेले हे साक्षात्कारी पुरुष जेव्हा वाणीचा वापर करतात तेव्हा त्याच्यामध्ये जो रस येतो तो रस आपल्या साहित्यशास्त्राच्या अंगाने उलगडून दाखवता येत नाही. आणि मला उत्तरोत्तर असं जाणवत चाललं की विदग्ध साहित्यासाठी निर्माण झालेलं आपलं काव्यशास्त्र हे इथे हाताशी घ्यायचं आहे, पण त्याच्यापेक्षा पलीकडे जायचंय. त्या काव्यात
1: त्या काव्यशास्त्राच्या चौकटीमध्ये बसत नाही.
0: म्हणून मी ज्ञानेश्वरांचं काव्यशास्त्र असा विचार करून तेथे मांडलं. आणि शांत रस हा मुख्य रस आहे आणि शांतेतर रस हे इतर रस आहेत,
1: पूरक आहेत.
0: आपण जे आधी सगळे रस आणि शांतोपी नवम रस असं म्हटलं ते उलट प्रक्रिया आहे. आणि म्हणून मी त्याला रसाचं अश्वत्थ म्हणजे ऊर्ध्व मूलाधशाख असं मानतो. आणि तो प्रत्येक कसा येतो त्याला मी दोन शब्द अलीकडे वापरत चाललोय की अक्षर वाङ्मय हे आपण रूढ केलेला शब्द आहे. अक्षर वाङ्मय गुणविशेष जास्त टिकणार, जिथे टेस्ट ऑफ सेंचुरीज ही लागते असं ते. पण हे अमृत वाङ्मय आहे की अमृताचा जो अनुभव आहे ते सांगणार हे जे साहित्य आहे हे काल आणि देश याच्या अतीत आहे, परिस्थितीच्या अतीत ते आहे. केवळ स्वरूपाचा जो अनुभव आहे ते मांडणार ते आहे. म्हणून हे अमृत वाङ्मयाचा अभ्यास आणि अक्षर वाङ्मयाचा अभ्यास, अक्षर वाङ्मयाच्या अभ्यासासाठी उपलब्ध आपलं साहित्यशास्त्र आणि

0: मृत वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी शांत रसात्मक साहित्यशास्त्र असा विचार करतो आणि मी ते लोकांच्या पुढे मांडतो, लोकांच्या पुढे पोहोचतं याचा मला आनंद होतो.
1: एका परिपक्व अशा अभ्यासकाचं म्हणणं या बाबतीमध्ये लोकांनाही पटतं आणि म्हणून तुम्हाला भरभरून दाद मिळत.
0: खरं आहे ते, म्हणजे तो अनुभव मला त्यांच्या मुद्रेवरती दिसतो आणि त्यानंतर ते जे प्रश्न घेऊन येतात तेव्हा आनंद होतो आणि मग अधिक सांगावं असं वाटतं.
1: पण तुम्ही तितकेच चिकित्सक, समीक्षक आहात आणि विशेषतः एक 50-60 वर्षाचं मराठी साहित्याचं बदलतं रूप हे तुम्ही डोळसपणानं पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी रवी किरणांचा किंवा फडके खांडेकरांचा काळ, मग कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, पोशी रेगे यांचा काळ, मर्ढेकर आणि नवसाहित्यिकांचा काळ, नंतर दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भालचंद्र नेमाडे वगैरे काही बंडखोरांचा काळ आणि दलित साहित्याचा किंवा ग्रामीण साहित्याचा काळ
0: आणि हे सुद्धा विज्ञान साहित्य
1: अस्तित्ववादी साहित्य, सगळीच बदलती रूप तुम्ही जाणकारीनं पाहिलीत. तर एकंदरीनं मराठी साहित्य विश्वाबद्दल तुमच्या आता काय प्रतिक्रिया आहेत त्रयस्थपणानं?
0: आता हा जो कालखंड आपण आत्ता उल्लेखला तो 60 वर्षाचा जवळजवळ आहे. याच्यामध्ये हायस्कूलमध्ये शिकत असल्यापासून ते या घटकेपर्यंत जेव्हा मी पाहतो तेव्हा विपुलतेचा तो निर्मितीचा कालखंड आहे. बहुविध निर्मिती आहे, नंतर त्याला वेग आहे. म्हणजे 10-10 वर्षांनी पिढी जणू काही बदलावी, वाङ्मयीन पिढी बदलावी अशी अवस्था आहे की अस्तित्वात येतो येतो म्हणतोपर्यंत दलित त्यांना मागे सारतो आहे. दलित येतो तर ग्रामीण येत आहे, ग्रामीण येतोपर्यंत पुन्हा सौंदर्यवादाच्या विशुद्ध पातळीवरती चर्चा सुरू होते आणि समीक्षेच्या पद्धती तशाच बदलतात. साहित्य निर्मितीची केंद्र बदलली, पुणे, मुंबई, नागपूर एवढंच राहिलं नाही तर आपल्याला कोल्हापूर, औरंगाबाद, रत्नागिरी किंवा मध्य प्रदेशात, म्हणजे ही केंद्र बदलली, वाढली, विस्तारली
1: आणि
0: शिक्षणाचा प्रसार वाढला आणि लेखकाचे स्तर जीवनातले जे होते तेही सगळे आपल्याला वेगवेगळे असे दिसतात. त्यामुळे हा जो कालखंड आहे हा पकडता येत नाही, एका जागी स्थिर नाही. तेव्हा अशा अस्थिरतेमध्ये शाश्वत काय मूल्य आहे हे पाहण्याचा जेव्हा मी प्रयत्न करू लागलो तेव्हा मला असं दिसलं की मर्ढेकरांच्या सौंदर्य विचारामुळे एका केवलत्वाकडे आपण जातो आणि त्या केवलत्वाच्या आधारे जेव्हा एक मूल्य मीमांसा सुरू होते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल मी संत साहित्याकडे गेलो, कारण तिथे केवलत्वाचा विचार येतो आणि तिथे उलगडा जर करायचा झाला तर संस्कृत साहित्यशास्त्रातल्या विशुद्ध केवल रसत्वाचा आणि शब्दशक्ती विचाराचा हा महत्त्वाचा भाग आहे जो आज आपल्या एस्थेटिक्समध्ये आणि नव्या पद्धतीचा भाषिक अभ्यास जो सुरू झाला आहे त्यामध्ये येतो, शैली विज्ञानाचा. त्यामुळे हे मला कोरिलेट करावं असं वाटतं, होतंच ते माझ्या मनात कोरिलेट होतं आणि म्हणून ज्ञानेश्वर किंवा तत्सम यांच्यासंबंधी जेव्हा मी बोलू लागतो तेव्हा मी वाङ्मयीन अंगानेच बोलतो, सौंदर्याच्या अंगानेच बोलतो आणि त्यातून नकळत अध्यात्म येतं.
1: हे अगदी खरं आहे आणि तुमचं एक वैशिष्ट्य म्हणजे समाजापर्यंत पोहोचण्याचं या दृष्टीनं तुम्ही अनेक व्याख्यानमाला अनेक ठिकाणी दिल्या आणि त्यामुळं तुमची बांधिलकी त्या दुसऱ्या विषयाशी आहे तशी समाजाशी आहे. तर तुम्हाला या बाबतीत काय काय खास अनुभव आले?
0: अनुभव फार चांगले आलेले आहेत, कारण वेगवेगळ्या गावी माहिती नसलेल्या अशा व्यक्तींच्या पुढे, भिन्न रुचीच्या समुदायापुढे जेव्हा आपण आपला विषय मांडतो तेव्हा किती तो सोपा करावा लागतो आणि सोपा करत असतानाही त्यातलं जे महत्त्वाचं आहे,
1: मर्म
0: जे आहे ते तर आपल्याला ठेवावं लागतं. ही कला मी तिथे शिकलो आणि ही कला मला तुंडा महाराज किंवा सोनोपंत दांडेकर यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि तिथून मी ते आत्मसात केल्यासारखंच जवळजवळ केलं आणि ते बोलत गेलो. मग विषय मात्र मी जे घेतले ते आपल्या क्षेत्रातले प्रारंभी घेतलेले आहेत की आता 19व्या शतकातले अवलक्षित साहित्य किंवा मराठीतलं ललित ऐतिहासिक असं जे साहित्य आहे
1: त्याची
0: चिकित्सा, हे महत्त्वाचे असे काही विषय पुष्कळ आहेत. त्यांचं दुर्दैवाने लेखन झालं नाही आहे, ते वाऱ्यावर गेल्यासारखं आहे.

0: पण त्या निमित्ताने जो अभ्यास झाला त्यामुळे एक भरघोसपणा माझ्या अभ्यासाचा होता, त्याचा उपयोग माझ्या अध्यापनात निश्चितपणे होत असे. आता पणजीला बोललो, अहमदाबादला बोललो, इंदोरला बोललो, ग्वाल्हेरला बोललो,
1: हैदराबादला
0: मी होतोच. तर या ठिकाणचे अनुभव आणि एकदम रत्नागिरीपासून खानदेशात जायचं, यामध्ये मला असं दिसलं की अभिरुचीचा जर संस्कार करायचा असेल तर आपण करू शकतो. आपल्या वाणीला तेवढं कुठे ना कुठेतरी सामर्थ्य.
1: म्हणजे केवळ बंद खोलीमध्ये बसून लेखन करणाऱ्यांचा जो काही समाजाला उपयोग आहे त्यापेक्षा वाणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याला तितकंच
0: महत्व आहे.
1: आता 75 गाठलीत, पूर्ण केलीत, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पुष्कळ काही लेखन म्हणजे करता आलं असतं, व्याख्यानमालांचंच लेखन मला करता आली असती, पण तुमच्याकडून ते झालं नाही, होईलही कदाचित अजून पुढं.
0: समग्र संत साहित्यासंबंधी मला वाङ्मयीन अंगानी लिहायचं आहे. याचं कारण असं की आपण पंथीय दृष्ट्या आत्तापर्यंत संबंध पाहत आलो, तर तसं नाही आहे की काव्य हे मस्ट होतं ज्ञानेश्वरांना. काव्याखेरीज त्यांना त्यांचा साक्षात्काराचा अनुभव व्यक्त करता येत नव्हता. प्रतिमा हेच त्यांचं माध्यम होतं, व्यंजना हे माध्यम होतं. म्हणून मी जी ज्ञानेश्वरीवरती 22 व्याख्यानं ओळींनी दिली, अमृतानुभवावरती 12 व्याख्यानं दिली, चांगदे 65 8 व्याख्यानं दिली, ही सगळी व्याख्यानं त्यातील काव्य आणि अध्यात्म अशा अंगाने दिलीत. तर ते ग्रंथ रूपाने मला लिहायचे आणि हे सगळं मिळून एक संत काव्य दर्शन म्हणून मला एक बृहत ग्रंथ लिहायचा आहे. ईश्वराची इच्छा असेल तर ते होईल, नाही तर नाही होणार.
1: नाही, पण हा ग्रंथ पूर्ण होईल तेव्हा मराठीमध्ये संत साहित्याबद्दल एका अपूर्व ग्रंथाची भर पडेल आणि समाजाला संतांनी दिलेलं आहेच पण ते संत हृदयानं देणारा एक आधुनिक काळातला अभ्यास म्हणून फार चांगलं होईल असं मलाही वाटतं. आज साहित्याकडं, जीवनाकडं, संत साहित्याकडं एकंदरीनं पाहताना तुम्हाला या क्षणी काय वाटतं, काय सांगावं असं वाटतं नवीन पिढीला?
0: काय तर संदेश देण्यात का अधिकार आपल्याजवळ नसतो. आपण आपल्या मी प्रारंभी सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती यथामती काम केलेलं असतं. तर प्रामाणिक असणं आपल्या विहित कर्माशी हे पहिलं. तसं असलं की मग आपल्याला आपलं क्षेत्र कळतं, या क्षेत्रामधल्या उणीवा काय आहेत त्या ध्यानात येतात. तसं मराठीच्या क्षेत्रात आल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की वाङ्मय इतिहासाच्या दृष्टीनं अनेक साधनं आपल्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, अनेक वाङ्मय अभ्यासाच्या पद्धतींचा आपल्याला परिचय करून द्यायला पाहिजे. म्हटल्याबरोबर मी मध्ययुगीन संबंध साहित्याचा एक वेगळा आढावा घ्यायला सुरुवात केली आणि मग वाङ्मयीन आपण अभ्यासक आहोत, आपण तत्वज्ञानाचे किंवा असे कुणीही प्राध्यापक नाहीत, तेव्हा मध्ययुगीन साहित्याचा वाङ्मयीन अभ्यास, 19 शतकाचा वाङ्मयीन अभ्यास, त्याचा भाषिक अभ्यास हे सगळं करायला पाहिजे आणि यासाठी लागणारी साधनाची चिकित्सा आणि उपलब्धी ही पुढच्या पिढीने करायला पाहिजे. त्यासाठी मी विद्यापीठातून जे करायचं ते केलं, एक योजना मांडल्या, त्याचं एक पुस्तक प्रकाशित झालं, संपादनं पुष्कळ झाली त्या अंगाने, पण ते पुरं व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
1: पण तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखीन एक फार चांगला पैलू आहे, तुम्ही एक अत्यंत चांगले गृहस्थ आहात आणि मला वाटतं या बाबतीमध्ये सुमित्रा वहिनीनं जास्त मानलं पाहिजे.
0: नाही नाही, तिचाच तो अधिकार आहे. ती तशी नसती तर मी असा नसतो
1: हे मी नसतो सांगून लिहिलेलं आहे.
0: मी नसतो सांगतो
1: वाटतं मराठीतलं सुमित्रा संवाद हे एक अशा प्रकारचं अपूर्व पुस्तक आहे.
0: खरंय, अगदी खरंय.
1: पण माझे गुरुकुल सारखं जे तुमचं पुस्तक आहे त्यातून सुद्धा जाणवतं की तुमची उत्कटता ही तुमच्या लेखनामध्ये आपोआप उतरलेली आहे. तेव्हा विद्वान किंवा समीक्षक म्हणजे तो तर्क कठोर किंवा रुक्षच असला पाहिजे असं नाही, तर भावनेचा धागा न सोडता विचारांचाही पीळ ठेवता येतो. हे फार मला तुमच्या सगळ्या लेखनातून तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्या बरोबर संवाद करताना सतत जाणवतं आणि म्हणून मला असं वाटतं की आज मराठीमधले 75 पूर्ण केलेले वदी कुलकर्णी जेव्हा आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो तेव्हा रात्र संपली पण गोष्टी संपल्या नाही या अनुभूतीचाच आपल्याला पुन्हा एकदा साक्षात्कार होतो. तेव्हा त्यांनी आपल्यामध्ये दीर्घकाळ असावा.

0: सर्व शक्तीनिशी असावं आणि त्यांच्या हातून त्यांचे जे लेखनाचे अजूनही राहून गेलेले संकल्प आहेत ते पूर्ण व्हावेत असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं वदी मी तुमचे मनापासून आभार मानतो.
1: मीही आपणा सर्वांचा मनपूर्वक असा आभार आहे.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोतेहो, आताच आपण ज्येष्ठ विचारवंत समीक्षक व दि कुलकर्णी यांची डॉक्टर गन्ना जोगळेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते सुमित श्रीबाद. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
2: पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पाणीग्रहण या नाटकातील प्र के अत्रे यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे बकुळ पंडित यांचा.

0: उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झाले एक नवे खोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
8: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
9: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
8: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
9: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
8: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
9: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 to 1:00 या वेळेत.
8: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75-17-92-34-56.
9: 7517-92-3456.
10: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग दी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे गजानन वाटवे यांचं आणि स्वर आहे सुधा माडगावकर यांचा.

श्रोते हो, या गीताचे स्वर आहेत आदिती शेखर कुलकर्णी आणि अनुरती शेखर कुलकर्णी यांचे, आणि या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत डॉक्टर शेखर कुलकर्णी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आता धनश्री गणातरा यांच्या स्वरात त्यांनीच संगीतबद्ध केलेलं प्रतिभा भोळे यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940 598 93 75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.

0: श्रोते हो, याबरोबरच पुन्हा ऐकेर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: 10:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील हडपसर आणि फुरसुंगी इथल्या मॉलमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली. अमनोरा मॉल इथं 2 आणि फुरसुंगी इथं 1 अशा 3 ठिकाणांहून अंदाजे 120 आरोपी बनावट गेमिंग वेबसाईटद्वारे पैसे जिंकण्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळत होते. अपेक्स ॲक्च्युअर, JKL इंडिया सोल्युशन अशा नावाने हे कॉल सेंटर सुरू होतं. पोलिसांनी 18 तास छापा घालून कारवाई करत शेकडो संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा परवा सोमवारी 15 जूनपासून पुन्हा सुरू होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषतः इयत्ता 1लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी सर्व महापालिका शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची उत्साहपूर्ण सुरुवात व्हावी यासाठी ते पालकांशी संवाद साधणार आहेत. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय यांनी देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं श्रेणीकरण जाहीर केलं असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत देशपातळीवर मानाचं स्थान मिळवलं आहे. प्रशिक्षण महासंचालनालयानं ITI द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी, प्रशिक्षण सुविधा, रोजगाराभिमुखता, संस्थात्मक व्यवस्थापन आणि विविध कार्यक्षमतेच्या निकषांच्या आधारे डेटा आधारित ग्रेडिंग पद्धत लागू केली आहे. या पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 DGTMIS पोर्टलवरील माहितीच्या आधारे देशातील सर्व ITIचं मूल्यमापन करण्यात आलं. वसुंधरेचं संरक्षण, नैसर्गिक साधन स्रोतांचं जतन आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या 7व्या माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत हरित शपथ या ई प्रतिज्ञा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून वसुंधरा संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. उपक्रमांतर्गत नागरिकांना माझी वसुंधरेच्या संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिक अथवा सामूहिक स्वरूपात हरित शपथ घेता येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या ई प्रतिज्ञा आणि त्यानुसार राबवण्यात आलेल्या कृतींच्या आधारे सहभागी व्यक्ती आणि गटांचं गुणांकन करण्यात येणार आहे. वृक्ष संवर्धन, जलस्रोतांचं जतन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि स्वच्छता यांसारख्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणं हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेणं आवश्यक आहे. काँग्रेसचे दिवंगत कार्यकर्ते धनंजय थोरात प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले, मुश्ताक पटेल आणि ज्येष्ठ संगीतकार सलील कुलकर्णी यांना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज पुण्यात प्रदान करण्यात आला. धनंजय थोरात यांच्या आठवणींना उजाळा देताना राऊत यांनी सांगितलं की कुठल्याही आमिषाला ते बळी पडले नाहीत. ते केवळ एकदाच नगरसेवक झाले तरीही पक्षात टिकून राहिले. आज मात्र परिस्थिती अगदी उलटी झाली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की गेल्या 18 वर्षांपासून सामाजिक आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. धनंजय थोरात यांच्यासारखे कार्यकर्ते तयार होण्याची गरज आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्थळ निश्चित करण्यासाठी साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, आयोजक संस्था, समर्थ युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज 3 स्थळांची पाहणी केली. स्थळ निश्चितीची घोषणा उद्या करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशनच्या सहकार्यानं 100वं साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यात येत आहे. आगामी पावसाळ्याच्या

0: पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील मान्सूनपूर्व तयारीला गती देण्यात आली असून आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले आणि नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. नाले स्वच्छतेची कामं वेळेत पूर्ण करून सखल भागात पाणी साचू नये आणि पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शिक्षक कॉलनी पिंपळे निलक परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करताना डॉक्टर सूर्यवंशी यांनी नदी आणि नाल्यांच्या वहनक्षमतेबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणांची दखल घेऊन तिथं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. हवामान. पुणे आणि परिसरात अद्याप उन्हाचा कडाका आहे, पावसाचा मागमूस नाही. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

आठवलं का मंडळी हे गाणं आणि चित्रपट? बरोबर, गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मन्ना डे यांनी गायलेलं हे गाणं आहे 1962 प्रदर्शित झालेल्या वरदक्षिणा या चित्रपटातलं. हुंडा घेण्याच्या अनिष्ट प्रथेवर भाष्य करणारा हा एक उत्कृष्ट सामाजिक चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दिनकर पाटील, तर पटकथा आणि संगीत ग. दि. माडगुळकर यांचे होते. चित्रपटात रमेश देव, सीमा देव, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि दामू अण्णा मालवणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याही चित्रपटातली गाणी खूप गाजली. विशेषतः ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि मन्ना डे यांनी गायलेलं घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा हे गाणं विशेष लोकप्रिय झालं. आजही रसिकांच्या मनात या गाण्याने घर केलेलं आहे. या चित्रपटातली प्रसिद्ध जोडी रमेश देव आणि सीमा देव हे त्यावेळी खऱ्या आयुष्यात सुद्धा सहजीवन साकारत होते, त्यामुळे त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री

0: प्रेक्षकांसाठी प्रचंड आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. शिवाय दिग्दर्शक दिनकर पाटील हे ग्रामीण आणि कौटुंबिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांमध्ये विशेष पसंती होती. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

बोलतोय 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या वरदक्षिणा या चित्रपटाबद्दल. आत्ता आपण जे गाणं ऐकलं त्याचे गीतकार होते ग. दि. माडगुळकर, संगीतकार वसंत पवार आणि स्वर होता आशा भोसले यांचा. एका निवृत्त शिक्षकाला आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यासाठी हुंड्याची मोठी रक्कम जमा करावी लागते. ती रक्कम जमा करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या जीवनातला हा संघर्ष यावर आधारित या चित्रपटाची कथा. हुंड्याच्या मागणीच्या पुरवठ्यासाठी घर आणि दागिने विकण्यापर्यंतचा भावनिक आणि आर्थिक प्रवास जरी या चित्रपटात असला तरी तो अत्यंत उपहासात्मक पद्धतीने मांडलेला आहे. त्यामुळे वराच्या कुटुंबाच्या विचित्र मागण्या दर्शवणारी अनेक विनोदी दृश्य या चित्रपटात गदिमांनी लिहिली आहे. याच चित्रपटातलं अजून एक गाणं ऐकूयात ज्याचे गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर, संगीतकार वसंत पवार आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा. आणि या गीताबरोबर आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्र के अत्रे यांचं गीत. मीनाक्षी शिरोडकर यांच्या स्वरात, संगीत आहे दादा चांदेकर यांचं आणि चित्रपट आहे ब्रह्मचारी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही.

0: जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर श्यामची आई या चित्रपटातलं प्र के अत्रे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि आवाज आहे आशा भोसले यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रोते हो, अनोळखी चित्रपटातलं आता आपण गीत ऐकणार आहोत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20,
2: 7823 84 1120.
3: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी 4:45 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
0: श्रोते हो, यानंतर आता ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात जगदीश खेबूडकर यांचं गीत, संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि चित्रपट कुंकवाचा करंडा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: कार्यक्रमातल्या शेवटची गीतात आपण ऐकणार आहोत कन्यादान या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: Yes. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: संध्याकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 72वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला अखेरचा म्हणजे 72वा हा श्लोक लोकमान्य टिळकांनी याचा अनुवाद असा केलाय. हे पार्था, ब्राह्मी स्थिती म्हणतात ती हीच. ती प्राप्त झाल्यावर कोणीही मोहात पडत नाही आणि अंतकाळी म्हणजे मरणाच्या वेळी सुद्धा या स्थितीमध्ये राहून त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मात मिळून जाण्याच्या स्वरूपाचा मोक्ष मिळतो. आचार्य विनोबा भावे याचा अनुवाद करताना म्हणतात, अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावतान चळे पुन्हा टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मिळवी. दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी स्थितप्रज्ञतेची लक्षणं सांगितली आणि शेवटच्या श्लोकात त्यांनी त्याची फलश्रुती सांगितली. सर्वसाधारणपणे इतक्या वेळा नाम घेतलं किंवा जप केला किंवा उपवास किंवा तत्सम गोष्टी केल्या की त्याचं फळ म्हणून संकट दूर होतात, व्याधीतून मुक्तता होते, धनप्राप्ती होते असं आपल्याला पाहायला मिळतं. पण ही फलश्रुती त्या प्रकारची नाही. श्रीमद भगवद्गीतेची फलश्रुती अनुभवसिद्ध, संयुक्तिक आणि नेमकी आहे. मुख्य म्हणजे ती शास्त्रीय फलश्रुती आहे. एषा ब्राह्मी स्थिती म्हणजे ही ब्रह्मरूप अवस्था होय. स्थितप्रज्ञांची लक्षणं अवस्था यांचं विवरण केल्यानंतर ज्याच्या कामना सुटल्या आहेत त्याचं चित्त चैतन्यमय झालेलं आहे. सुखदुःख दोन्हीत तो ईश्वराच्या समीप आहे. तो सर्व विकार काम क्रोध भय आसक्ती या सगळ्यांपासून दूर गेलेला आहे. त्यांनी इंद्रियांवर संयम आणि ताबा मिळवलाय. अखंड ज्ञान जागृती आहे, प्रसन्नता आहे. ही ब्रह्मरूप ब्राह्मी स्थिती आहे. याचं आणखीन एक विशेष म्हणजे एकदाही प्राप्त झाली की त्यात खंड पडत नाही किंवा बाधाही येत नाही. ही अखेरपर्यंत अवस्था चिरंतन राहते. एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की मोह अहंकार दूर जातात. अशी व्यक्ती अंतकाली ब्रह्मात विलीन होऊन जाते म्हणजेच ब्रह्मत्व पावते. साधू संत परमात्म्याचा वेध घेण्याची साधना करतात तेव्हाच त्यांना ही स्थिती प्राप्त होते. पंडित

सातवळेकर म्हणतात, ही ब्राह्मी स्थिती ही परमोच्च उन्नतीची स्थिती आहे. इथे नराचा नारायण होतो, जीवाला शिव अवस्था प्राप्त होते. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, पातले परब्रह्म अनायासे. ही ब्रह्मस्थिती अमर्यादे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात, ते अनायासे परब्रह्माला पोहोचतात. इथे सांख्य योग या दुसऱ्या अध्यायाची समाप्ती होते. सुरुवातीला गर्भगळीत झालेल्या अर्जुनाने आपली अवस्था सांगितल्यावर भगवंतांना विनंती केली होती, मी आपला शिष्य आहे, मला श्रेयस मार्ग दाखवा. अर्जुनाला अंतिम कल्याणाचा, आत्मकल्याणाचा मार्ग हवा होता. त्यावर भगवंतांनी सांख्य योग म्हणजे ज्ञान योग, तत्वज्ञान योग सांगितला. या अध्यायात भगवद्गीतेत पुढे येणाऱ्या तत्वज्ञानाच्या सर्व विषयांची प्रस्तावनाच येते. लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर गीतातत्व मंजिरी या पुस्तकात लिहितात, यात सांख्य योगाचा भाग सुरुवातीला असला तरी कर्मयोगाची प्रस्तावना यात सुरू झालेली आहे. या अध्यायात सांख्य योग, बुद्धियोग, भक्तियोगाचं बीज, इंद्रिय निग्रह, स्थितप्रज्ञ वर्णन अशा अनेक विषयांची प्रस्तावना असल्याने या अध्यायाला गीता बीज असं म्हटलं तरी चालेल, किंवा सर्व गीतार्थ सूत्रण हे यथार्थपणे म्हणता येईल. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आणि मग पुढे अध्यायाचं नाव आणि क्रमांक येतो, याला पुष्पिका म्हणतात. ओम तत्सत हे भगवंताचं पवित्र नाव आहे, प्रत्यक्ष भगवंतांनी गायलेले असल्यामुळे श्रीमद भगवद्गीता आहे. या भगवद्गीतेत सर्व उपनिषदांचं सार तत्व एकत्रित झालेलं आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनाहा असं म्हटलं जातं, त्यामुळे ही गीता स्वतःच एक उपनिषद बनली आहे. तसंच निर्गुण निराकार परमात्म्याच्या परमतत्वाचा साक्षात्कार करणारी असल्यामुळे तिचा ब्रह्मविद्या असाही उल्लेख केलेला आहे. ही भारतीय तत्वचिंतन परंपरेतली ब्रह्मविद्या आहे आणि योगशास्त्र म्हणजे योगाचं शास्त्र, ब्रह्मविद्येच्या आधाराने रचलेलं शास्त्र, ज्याचा जीवनात उपयोग होईल असं जीवनशास्त्र असा अर्थ अभिप्रेत आहे. हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. म्हणून कृष्णार्जुन संवाद आहे असा प्रत्येक अध्याय एकेका विषयावरचं चिंतन आपल्या पुढे मांडत जातो. स्थितप्रज्ञांची लक्षणं यावर आचार्य विनोबा भावे यांनी भाष्य केलंय. ते म्हणतात, विज्ञान युगात राहणाऱ्या लोकांना या श्लोकातून अशी गोष्ट मिळते जिची या युगात अत्यंत आवश्यकता आहे. ते कसं? तर या श्लोकांमध्ये प्रज्ञेला महत्व दिलंय. प्रज्ञा म्हणजे निर्णयशक्ती. ही निर्णयशक्ती परमार्थात जेवढी उपयोगी आहे तेवढीच व्यवहारात आहे. कारण आपल्या विज्ञान युगात मनुष्याचे प्रश्न व्यापक झाल्याने कठीण समस्या निर्माण होते. उदाहरणच द्यायचं झालं तर लढाईचा प्रश्न आला तर तो केवळ दोन देशांपुरता न राहता जागतिक बनतो, हे आपण अनुभवतो आहोतच. तीच गोष्ट सामाजिक आणि व्यापारी समस्यांची. या समस्या कधी छोट्या राहत नाहीत, त्या बघता बघता इतक्या व्यापक बनत जातात की एक वेळ अशी येते की एका तासातच मोठा निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. याला या स्थितप्रज्ञ लक्षणांचा आधार आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मदर्शनासाठी स्थितप्रज्ञांच्या लक्षणाशिवाय गती नाही, त्याचप्रमाणे आजच्या काळातले प्रश्न सोडवण्यासाठी हीच लक्षणं उपयोगी पडतात. कारण आज सर्व जगातल्या बातम्या लगेच मिळत असतात, त्याचा परिणाम होऊ न देता तटस्थ बुद्धींनी निर्णय घ्यायचा असतो. अशा तऱ्हेने आजच्या काळात निर्णय शक्तीचा महिमा वाढलेला आहे. सेवेच्या बाबतीतही शारीरिक, मानसिक, वाणीद्वारे मनुष्य सेवा करतो, परंतु ज्या सेवेमुळे समाज स्वतः विचार करण्याच्या बाबतीत स्वावलंबी बनतो ती सर्वश्रेष्ठ सेवा आहे. मुलांना नुसतं ज्ञान देण्यापेक्षा मुलांनी स्वतंत्रपणाने ज्ञान प्राप्त करून घ्यायला हवं, स्वतःसाठी विचार करण्याची शक्ती यायला हवी, तर समाजाची सेवा होईल. स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्या जीवनात आली तर समाजाचे प्रश्न सहजपणे सुटतील. घराघरात निर्णय शक्ती येणं हे महत्वाचं आहे. जगात लोकशाही येणं आणि शासनमुक्ती यावी अशी जर आपली इच्छा असेल तर मनुष्याची बुद्धी शांत, सम आणि शुद्ध असायला हवी. आचार्य विनोबा भावे यांनी सद्यस्थितीला याचा उपयोग कसा हे सांगताना, स्थितप्रज्ञता अत्यंत विकसित अवस्था असली तरी सामान्य क्षेत्रात तिचा सामान्य प्रारंभ होऊ शकतो हे आवर्जून सांगितलेलं आहे. विश्वगुरु

साऱ्या आपल्या देशाचा हा वारसा जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतो हे महत्त्वाचं. आजच्या संदर्भात हा श्लोक एका उदात्त विचाराशी, एका स्थितीशी एकरूपता म्हणजे काय हे सांगतो. आपण आयुष्यभर धावपळ करतो, घरदार, पैसा, प्रसिद्धी सगळं कमावतो, पण आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर तरी आपण शांत राहतो का? समाधानी असतो का? कमावलेलं हे सगळं याचं आपल्यानंतर काय होईल यासारख्या चिंता सुरू होतात. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे सगळे भोग भोगून समाधानी राहून अगदी आयुष्याच्या शेवटी जरी मीपणा, माझं हे सोडून अथांग निसर्गाशी, परमेश्वराशी एकरूप होता आलं तरी परमशांतता अनुभवता येईल, जिथे कुठलीच चिंता, मोह, लोभ शिवणार नाही. खरं म्हणजे याच आनंदाच्या शोधात आपण असतो, पण मध्येच कुठेतरी गुंतून पडतो आणि ही परमशांतता मिळवणं राहून जातं. अजूनही वेळ गेलेली नाही असंच भगवंत आपल्याला सुचवतायत.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 72वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। ठीक 7 वाजता विशेष जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता यानंतर ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात संत अमृतराय यांची रचना ऐकूया.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
4: रमेश डाईन.
2: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया संत नामदेव यांची भक्तिरचना दशरथ पुजारी यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, याबरोबरच गजर हरिनामाचा हा प्रोग्राम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ठीक 8 वाजता हवा महल हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्य.

0: नमोस्तु ते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते

साडेअकरा या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया CID या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत शमशाद बेगम यांच्या स्वरात. संगीत आहे OP नय्यर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात यानंतर गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत हेमंत कुमार यांचं, स्वतंत्र मंगेशकर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेलाके फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आरपार या चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: मधुमती चित्रपटातलं मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत आहे. शैलेंद्र यांचं गीत, संगीत सलील चौधरी यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: कालापानी या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे. मजरूह सुलतानपुरी यांचं संगीत आहे, एस डी बर्मन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: श्रोते हो, कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत. शकील बदायुनी यांचं संगीत आहे, रवी यांचं, गायक स्वर मोहम्मद रफी आणि चित्रपट चौदवी का चांद.

0: श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.